शके 1948 अर्थात 29 सप्टेंबर 2026 पहाटेचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला तामही प्रारंभ करतो आहोत या मंगलध्वनीनं.

श्रोते हो सुप्रभात। FM 101.5 मेगाहर्ट्ज वरणी प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। लक्षात घ्या, सकाळचे 6 वाजतात। सभेच्या सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदी समाचार आता सहक्षेपित करत आहोत, काही क्षणातच।

0: श्रोते हो आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर सकाळचे 6:05 झाले आहे.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झवर अमरावती आकाशवाणी केंद्र.

श्रोते हो पहाटेची प्रसन्न वेळ आणि त्यात जर सोबत भक्ती संगीत असेल तर ऐकूयात कार्यक्रम भक्ती संगीत. हे गीत आहे सुमन कल्याणपुरेने गायलेलं संत तुकाराम महाराजांची शब्दरचना, संगीत कमलाकर भागवत यांचं.

श्रोतो यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांनीच गायलेलं ग. दि. माडगुळकरींची शब्दरचना, संगीतकार सुधीर फडके.

श्रोतेगण यांच्या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं देशभक्ती गीत, जे लिहिलंय कुसुमाग्रजांनी, संगीतकार वसंत प्रभू.

श्रोते हो आणि या गीताबरोबरच आजचा आपला भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 6:35 झाले आहेत. आणि आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल विचार पुष्प, यात कला या विषयावर चिंतन आपण ऐकू शकाल लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचा, तर वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 वेळ असेल दिनविशेषची. इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं याच्या नोंदी आम्ही यातून आपल्या समोर ठेवत असतो. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलासा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 अनुरूप विवाह संस्था द्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 आपल्याला आस्वाद घेता येईल नाट्य संगीताचा. आणि 8:40 जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. हृदयाला ऐका, ते बोलत असते. 10:30 विविध या मालिकेत आपल्याला ऐकता येईल कार्यक्रम नमस्कार अमरावती. आज यात शास्त्रीय संगीत आणि अभिरुची या विषयावर डॉक्टर अलकनंदा तुळजापूरकर यांच्याशी अवंती मोरे यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेकाम. गीतगंगा हा फिल्मी आणि नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम 10:30 आणि 11:00 वेळ असेल स्मृती गंधची. आज यात जुन्या काळातील नामवंत गायक मोहम्मद रफी यांचा जीवन प्रवास आणि त्यांची गाणी आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल कार्यक्रम वनिता मंडळ. आमचे उद्या म्हणजे 30 सप्टेंबरचे काही ठळक कार्यक्रम असे आहेत. 6:05 भक्ती संगीत, 6:40 विचार पुष्प, यात कृष्णावळ कांदा या विषयावर चिंतन आपण ऐकू शकाल लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. उद्या 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. उद्या 7:40 सुगम संगीत आणि 8:40 आपण

मराठी गजलांचा। उद्या सकाळी 10 वाजता विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। यात मूल्यवर्धनातून रोजगार निर्मिती या विषयावर अमरावतीच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमिता जैन यांचं भाषण आपण ऐकू शकाल। या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन प्रज्ञा इंगोले यांचं आहे, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम। रोजच्याप्रमाणे मराठी फिल्मी आणि नॉन फिल्मी मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा सकाळी 10:30। उद्या सकाळी 11 वाजता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित गीतांचा कार्यक्रम आपकी फरमाइश, आणि उद्या दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू। श्रोते हो, आज आणि उद्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत, तसंच अस्मिता वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रादेशिक आणि ठळक मराठी बातम्या त्यांच्या नियोजित वेळेतच आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो, तर हे होते आमचे आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणारे काही ठळक कार्यक्रम।

0: आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: कोणतीही कला एखाद्या रोपट्यासारखी असते. निष्ठेचं खत कष्टाच्या मातीत मिसळावं लागतं आणि मनाच्या एकाग्रतेचं पाणी घातल्यानंच ते रोपटं वाढतं. माणूस वयानं मोठा होत जातो, पण कोणतीही कला सहजासहजी मोठी होत नाही की साध्यही होत नाही. त्यामागं अपार कष्ट, मेहनत आणि चिकाटी असते. कला मग ती कोणतीही असली तरी ती माणसाला उपास पाडू देत नाही. थोडी योजकता आणि कष्टाची तयारी असली की तीच कला त्याच्या पोटापाण्याची गरज भागवू शकते. कोणत्याही माणसाला आपलंसं करणं ही एक प्रयत्नसाध्य कला आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक मर्मस्थान असतं. त्यावर फुंकर घातली की त्याचा अहंकार जोपासला जातो आणि आपलंसं करणं साध्य होतं. यासाठी खोटंही मुळीच बागावं लागत नाही. सगळ्या कलांमध्ये सर्वश्रेष्ठ कला ही जीवन जगण्याची कला आहे. ही कला जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत माणूस अतृप्त, अपूर्ण, असमाधानी असतो. तो इतरांसमोरच काय, पण स्वतःशीही याची कबुली देऊ इच्छित नसतो. पण ही जीवन जगण्याची कला ज्याला प्राप्त होते तेव्हा तो जाणीवपूर्वक सुखी, समाधानी, शांतीत आणि समृद्धीत आयुष्य व्यतीत करू शकतो. अशी माणसं आयुष्य हृदयानं कमी तर डोक्यानं विचारपूर्वक जास्त जगतात. नर्मदेतल्या गोट्यासारखा प्रवाहाबरोबरचा नैसर्गिक प्रवास त्यांना मान्य नसतो. स्वतःच्या प्रवाहाची दिशा, वेग, वेळ स्वतः ठरवण्यात त्यांना जास्त स्वारस्य असतं. पण यामुळं ते मनासारखं आयुष्य व्यतीत करू शकतात हे मात्र खरं. त्यांचे मुक्काम, मुकाम आणि मुकामाची वेळ ही त्यांनी आधीच योजून ठेवलेली असते. त्यांच्या योजनांना कधी असफलता येते आहे असं वाटल्यास पर्यायी मार्गांचे आराखडेही त्यांच्याकडे तयार असतात. अपयश पदरी पडलंच तर पचवून हसत पुन्हा उभे राहण्याचे मार्गही त्यांनी ठरवून ठेवलेले असतात. पूर्वनियोजित सहल जशी सहज सफल होते तसंच आयुष्यही मग सहज होतं. आयुष्यातल्या सामान्य स्थितीत जेव्हा आपण असामान्य कर्तृत्व करतो तेव्हाच साऱ्या जगाचं लक्ष आपल्याकडे जातं. कोणत्याही कलेत परीक्षेशिवाय मिळालेलं यश हे चिरकालीन नसतं. कलेवर प्रेम करणारी अशी माणसं जरी कलामग्न, ध्येयवेडी असली तरी अतिशय वैचारिक आणि वास्तववादी असतात. म्हणूनच जीवन जगण्याच्या कलेमुळं इतर कोणत्याही कलेनं भारावून जाऊन कलासक्त, व्यसनाधीन बनून वाहवत जात नाहीत, अगर देशोधडीलाही लागत नाहीत. जीवन व्यवस्थापनाच्या कलेत रस असणारी, त्यावर हुकूम चालवणाऱ्या व्यक्तींना जणू समाधानी, सफल आयुष्याची गुरुकिल्लीच सापडलेली असते.

0: इतरांनाही जीवनातल्या कठीण प्रसंगांना तोंड द्यायला शिकवतात. या कलेतला उत्तम व्यायाम म्हणजे चालणं, हर प्रकारे चालणं, शरीरानं, मनानं आणि आत्म्यानंही चालणं. ज्या बोलांचा त्रास होतो, चीड, संताप येतो, त्या बोलांपासून लांब चालणं, जे विचार आपला आनंद खाऊन टाकतात त्या विचारांपासून लांब चालणं. आत्मा दुभंगतो, हृदय फाटतं, मग ठिकऱ्या होतं, अशा प्रसंगांपासून लांब चालणं. जे प्रसंग वाम मार्गाकडे नेतात अशा प्रसंगांपासून जितकं लांब चालता येईल तितकंच आयुष्य हलकं, प्रसन्न, आनंदमय होईल. या व्यायामामुळं शरीर, मन, आत्माही निरोगी राहतो. जीवन व्यवस्थापनाच्या कलेतल्या कलाकारांची विचार करण्याची, जीवन जगण्याची आणि भक्ती करण्याची शैलीही वेगळीच असते. असे बुद्धिवादी कलाकार भावनेच्या भरात वाहूनही जात नाहीत. आयुष्याचं होकायंत्र हव्या त्या दिशेनं फिरवायला ते सक्षम असतात, पण याचबरोबर मायेच्या ओलाव्यात व्यवहार डोकावणार नाही आणि कौटुंबिक नातेसंबंध कोरडे पडणार नाहीत याचीही काळजी घेतात. ऐकावे जनाचे, करावे मनाचे हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र असतो.
1: श्रोते हो, विचारपुष्प या कार्यक्रमात आज कला या विषयावर चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खर्डे यांचा. आपण ठेवून केला आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत आणि आता ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचा विकारांविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण संसर्गजन्य व असंसर्गजन्य काही विकार पाहिले. त्वचा विकारांमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा आजार आणि जो ट्रीटमेंट घ्यायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो म्हणजे सोरायसिस. सोरायसिसची सुरुवात ही कदाचित डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागापासून होऊ शकते. यामध्ये पांढरे खवले युक्त चट्टे हे शरीरावर उठतात. हा आजार पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो किंवा ट्रीटमेंटसाठी खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे ह्याचं निदान योग्य वेळेत होऊन त्याला योग्य ती चिकित्सा लवकर सुरू करणं गरजेचं आहे. या आजाराचं पसरण्याचं प्रमाण देखील तेवढंच स्पीडी असतं, पण त्याची रिकव्हरी मात्र तेवढ्या स्पीडमध्ये होत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये शरीर किंवा रक्तावरती काम करणारी औषधं यामध्ये घ्यावी लागतात. व्हिटॅमिन डीचाही यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. फोटोथेरपीची ट्रीटमेंट पण यामध्ये घेता येते. तसेच शरीरामध्ये रक्त प्रसादन व रक्त शोधन करणारी औषधं यामध्ये वापरावी लागतात. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माचा सुद्धा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने जलौकावचरण म्हणजे त्या भागावर जळू लावणं किंवा विरेचन करणं, बस्ती करणं ही ट्रीटमेंट खूप महत्वाची आणि खूप उपयोगी ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. यामध्ये पथ्य पाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. या सर्वांच्या अनुषंगाने हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्या सोबतच सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण महत्वपूर्ण टीनेजर्समध्ये जो एक त्वचा विकार बघतो तो म्हणजे ऍक्ने किंवा तारुण्यपिटिका. शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात किंवा यामुळे जी त्वचा तेलकट होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती ऍक्ने बघायला मिळतात. याची लक्षणं अशी असतात की त्यामध्ये फोड येतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामध्ये पांढरा पू तयार होतो व तो निघून गेल्यानंतर त्वचेवर

0: ते काळे किंवा पांढरे डाग पडतात. आता हे ऍक्ने जे आहेत ते फक्त शरीरावर न येता पाठीवर किंवा खांद्यांवर सुद्धा बघायला मिळतात. स्पेसिफिक कपाळांवरती किंवा हनुवटीवरती हॉर्मोनल चेंजेसमुळे ऍक्ने पाहायला मिळतात. यामध्ये पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्वाचं आहे. लिव्हरवर काम करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणं, वारंवार स्वच्छ पाण्याने चेहरा धुणं, कोरफडयुक्त किंवा निंबयुक्त फेस वॉशचा वापर करणं किंवा चेहरा धुण्यासाठी या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत म्हणजे वात असेल, पित्त असेल, कफ असेल, त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचे. निंब, खदीर, मंजिष्ठा अशी औषधं यामध्ये उपयोगी पडतात. तसंच आपल्या खाण्यापिण्यातील किंवा विहारातील शुद्धी देखील गरजेची आहे. अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड हे अवॉइड करायचंय. सन एक्सपोजर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्रीम्स वापरणं यामध्ये टाळायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर म्हणजे उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा न धुता 5 मिनिटं घरातल्या टेम्परेचरशी जुळवून घेऊन मग चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं गरजेचं आहे. सोबतच पाणी भरपूर प्या, त्वचा स्वच्छ ठेवा, कॉटनचे कपडे वापरा, आपला चेहऱ्याचा नॅपकिन हा आपल्या पुरताच मर्यादित ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी पाळल्याने सुद्धा आपण या त्वचा विकारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:50 होत आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर। परिसर
1: श्रोतेहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती। त्यांच्याशी बातचीत केली ऐश्वर्या बेहरे यांनी। कचरा व्यवस्थापनामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग यात काही फरक आढळला का?
2: आता थोडस ग्रामीण भागात काय होतंय, बऱ्याच गोष्टी यूज अँड थ्रो कमी वापरलं जात होतं। आता तो प्रमाण थोडं परत वाढायला लागलंय, थोडस शहरीकरणाचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं। पण शहरापेक्षा गावात कचरा उत्पादन थोडं कमी आहे असं मला वाटतं। गावची संख्या आणि शहराची संख्या हा मुद्दा आहेच, तो विषयच नाही। पण शहरातलं जे फास्ट लाईफ आहे, त्यावेळेस यूज अँड थ्रो करून पटकन पुढच्या कामाला जाणं, ह्या प्रकारामुळं घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण होतच नाही, पुन्हा तो भार नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती पडत असतो। ग्रामीण भागामध्ये पूर्वी गार असायची की ज्याच्यामध्ये ओला कचरा व्यवस्थित त्याचं हे जायचं, त्याचं ते वर्षातून एकदा त्या गारेची पूजा केली जायची, कारण कचरा आपण लक्ष्मी म्हणतो, कारण त्याच्यातून पुन्हा कंपोस्टिंग मिळतं आणि ते पुन्हा शेतात जातं आणि त्यातून जे पीक उगवणार आहे ते आपल्यासाठी गरजेचं असते। हे अजूनही काही ठिकाणी होत आहे, त्यामुळे ओल्या कचऱ्याचा तसा तिथं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते असं म्हणूया आपण, गाडीच्या स्वरूपात असू देत। प्लास्टिकचं म्हणाल तर त्यांना पण अजून थोडासा प्रश्न पडतोय, पण कम्पेअर आपल्या शहरापेक्षा गावाकडं प्लास्टिकचा वापर त्या मानानं थोडा कमी आहे।
1: बरोबर।
2: आणि त्यांना अवेअरनेस आणखी केला तर तोही कमी होत जाईल।
1: बरोबर।
2: की जेव्हा आपण एकत्र कचरा दिला जातो आणि तो तसाच कचरा घंटा गाडीतून पुढे जातो आणि डम्पिंग ग्राउंडला जातो, तिथं मशीन बसवलेल्या आहेत की कचरा वर्गीकरण होण्यासाठी, त्याला मोठ्या गोष्टीच लक्षात येणार, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला पडतात आणि जो छोट्या जो वर्गीकरणाचा पार्ट राहतो तो एकत्र जातो आणि त्या गोष्टी वर्गीकरण करणं खूप अवघड जातं। मग त्यासाठी तिथं जे कामगार वर्ग काम करणारे आहेत हे त्यांच्यासाठी धोकादायक पण असतं, म्हणजे जसं काच किंवा मेडिकल वेस्ट। पण जर आपणच घरातनं वर्गीकरण काही गोष्टी करून दिल्या आणि त्या मशीनला पण थोडस उसंत मिळेल की बाबा हा एवढंच वर्गीकरण करायचं, अगदी बारीक बारीक गोष्टी वर्गीकरण नाही होऊ शकत।
1: बरोबर।
2: घन कचऱ्यामध्ये ई कचरा हा एक विषय येतो।
1: बरोबर।
2: आणि ई कचऱ्यामध्ये आपण जे लाईट

0: वरती चालणाऱ्या गोष्टी, बॅटरी लाईट वरती ज्या चालतात गोष्टी, वायर असतील, म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या ह्या बाजूला करणं खूप गरजेचं आहे. आणि तो पाण्यात मिसळणं, जमिनीत मिसळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अजिबातच ते चांगलं नाहीये. बऱ्याच संस्था किंवा बऱ्याच ठिकाणी ते विकतही घेतला जातो आणि त्याची व्यवस्थित रिसायकलला तो दिला जातो.
1: बरोबर.
0: तर आपण सुजाण नागरिक म्हणून ई कचरा पहिल्यांदा वेगळं करणं खूप गरजेचं झालंय. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो. जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. बऱ्याच नगरपालिका त्याच्यासाठी काम पण करतात. जर तुम्ही तो येलो डस्टबिनकडे तुमचा कचरा दिला तर तो प्रॉपर सेग्रिगेट होऊन तिकडे जाऊ शकतो.
1: तर एकंदरीतच हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतं की कचरा व्यवस्थापन ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, ती आपलीही जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून काही सवयी आपण लावून घेतल्या तर ते नक्की आपल्यासाठी योग्य होऊ शकतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो एफएम 101.5 मेगाहर्ट्ज वरणी प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आणि आता जाणून घेऊयात आजचं दिनविशेष. श्रोतेहो, आज आहे 29 सप्टेंबर. लंडन इथं आजच्या दिवशी मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली. वर्ष होतं 1829. जॉन डी रॉकफेलर हे जगातले पहिले अब्जाधीश ठरले. ते आजच्या दिवशी वर्ष 1916. मुंबईतल्या दादर इथं इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली. ती आजच्या दिवशी 1917 साली. दुसऱ्या महायुद्धात नाझींनी 33,711 जूनना ठार मारलं. दिवस आजचा सुद्धा. वर्ष होतं 1941. बिर्ला तारांगण हे आशियातलं पहिलं तारांगण कलकत्ता इथं सुरू झालं. ते आजच्या दिवशी. वर्ष होतं 1963. साली लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक एका दिवसात तब्बल 778 अंकांनी कोसळला. अमेरिकन शेअर बाजारातली ही सर्वात मोठी घट होती. अल्तमास कबीर हे भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले. वर्ष 2012. 2022 साली आजच्या दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं गर्भधारणेच्या 24व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर केली. उरीमधल्या हल्ल्यात आतंकी हल्ल्यात झालेल्या 11 दिवसानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तान प्रशासनित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केलं. ते आजच्या दिवशी. वर्ष होतं 2016. साली आजच्या दिवशी गार्डन हॉल हे जगातलं पहिलं व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र नियंत्रित स्फोटात पाडण्यात आलं. 1954 साली आजच युरोपियन ऑर्गनायझेशन ऑफ न्यूक्लिअर रिसर्च म्हणजे CERN संस्था स्थापन करणाऱ्या अधिवेशनावर स्वाक्षरी करण्यात आली. आज कुणाकुणाचा जन्मदिवस आहे ते बघूया. पंचांग करते ल गो तथा नाना शास्त्री दाते यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1890. विनोदी अभिनेते दिग्दर्शक

0: दिग्दर्शक आणि निर्माते महमूद यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1932. भारताचे 38वे सरन्यायाधीश एस एच कापडिया यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1947. दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री आणि निर्माती खुशबू सुंदर यांचा या जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्माचं वर्ष 1970. आग्रा घराण्याच्या 11व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खान यांचं निधन आजच्या दिवशी 1991 साली झालं. भारतीय चित्रपट अभिनेते पद्मश्री टॉम वॉल्टर यांचं निधन आजच्या दिवशी 2017 साली झालं. श्रोते होत्र, हे होतं आजचं दिनविशेष. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. प्रमाण 101.5 MHz वर. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजतात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।
0: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: आई, मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा, नक्की बस। HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
4: आज HIV

0: गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
0: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
0: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
4: ये राकेश क्या मत समझ में नहीं आ रहा तेरा, तेरे घर का पता है यार, ढूंढते ढूंढते परेशान हो गए.
5: तो कटिंग का ना है
0: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
6: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार.
7: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
6: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
7: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
6: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र ब्रह्मांड 101.5 मेगाहर्ट्स वर. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. पण तत्पूर्वी अस्मिता वाहिनीवरूनच काही संदेश आणि त्यानंतर बातमी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचं ठीक 7:10 प्रादेशिक बातमी आम्ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: सतारीचे बोल असो
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
5: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
4: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9%

0: फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
0: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर करू, पर्यावरण रक्षणाचा जागर।
2: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट. चाकण हिंजवडीतली वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबर पासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्यात येणार असून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रीय कृषी संमेलनात चौहान यांनी स्वतः काल ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित असावं, तसंच प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी आणि जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी असं चौहान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय कृषी संमेलनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळावी यासाठी अचूक पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांना एनडीआरएफ एसडीआरएफ आणि पीक विम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नुकसानाचे पंचनामे अचूक होणं आवश्यक असून त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकते असंही बावनकुळे यावेळी म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काढलेल्या आदेशामध्ये अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. तर नाशिक जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांना दुष्काळाच्या ट्रिगर 1 मधून वगळण्याचा आरोप करत काल महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. दुष्काळ निवारणासाठी आगामी 8 ते 9 महिन्यांचं ठोस नियोजन सुरू असून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे तातडीनं पाठपुरावा केला जाईल असं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. त्यासाठी 58 प्राधान्य प्रकल्प 9 ते 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 15 ते 20 लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचं नियोजन करण्यात आलं आहे असंही ते म्हणाले. नीती आयोगाच्या ग्रोथ हब उपक्रमाअंतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राच्या सर्वंकष विकास आराखड्याचं सादरीकरण काल फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय त्यावेळी ते बोलले.

0: बोलत होते. नीती आयोग, राज्य शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांनी नागरिक, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक संघटनांशी व्यापक चर्चा करून हा आराखडा तयार केला आहे. चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य सुधारणांसाठी 1,400 कोटी रुपयांच्या आराखड्याला, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित 426 कोटी रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत या आराखड्याचं सादरीकरण केलं. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. चाकण आणि हिंजवडीतील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपासून काम सुरू करण्याचं नियोजन असल्याचंही डुडी यांनी यावेळी सांगितलं. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2,000 रुपयांवरील युपीआय व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात एमडीआर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं एमडीआर बाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठानं दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया बांधकाम क्षेत्रात बदल घडवून आणणाऱ्या रेरा संस्थेविषयी.
1: 2016 पूर्वी घर खरेदी करणाऱ्या लोकांच्या हिताची कुठलीच नियमावली देशात अस्तित्वात नव्हती. सरकारी परवाने मिळवण्याआधी सदनिका विकणं, एका प्रकल्पाचे पैसे दुसऱ्याच प्रकल्पासाठी वापरणं आणि इमारतींचं काम रखडणं या सामान्य बाबी समजल्या जात होत्या. ग्राहकांनी कायद्याचा आधार घ्यायचा म्हटलं तर न्यायासाठी वाट पाहण्याचा काळ इमारत पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्तच असायचा. 2016 मध्ये स्थावर मालमत्ता नियंत्रण आणि विकास कायदा मंजूर झाला आणि या कायद्याअंतर्गत स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण म्हणजेच रेराची स्थापना करण्यात आली. या कायद्यानुसार एकही सदनिका विकण्याआधी बांधकाम प्रकल्पाची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं. सदनिकेसाठी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांमधील 70% रक्कम वेगळ्या खात्यात जमा करून ती फक्त त्या प्रकल्पासाठी खर्च करण्याचा नियम करण्यात आला. ग्राहक आणि विकासक यांच्यातील विवाद सोडवण्यासाठी निश्चित कालावधी ठरवण्यात आला. या सर्वाचा परिणाम म्हणजे ग्राहकांच्या हक्कांना पहिल्यांदाच वैधानिक संरक्षण मिळालं. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: एल निनोच्या परिणामामुळे यंदा कास पठारावरचा फुलांचा हंगाम नेहमीपेक्षा आधीच संपत आहे. याविषयी माहिती देताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले,
2: सुरुवातीला चवर, तेरडा, आबुलिमा, निलिमा, सितीशास, धनगरी पेटा अशा विविध प्रकारची फुलं चांगल्या प्रकारे फुलली होती, परंतु साधारणपणे एल निनोचा इफेक्ट असल्यामुळे साधारण 3 आठवड्याचा पावसाचा खंड पडला आणि त्यामुळं ह्या फुलांची रोपटी चांगल्या पद्धतीनं वाढू शकली नाहीत आणि आता ऊन वाढत असल्यामुळं फुलं कोमेजत आहेत आणि साधारणपणे फुलांचा बहर 50% आलेला आहे. म्हणून सातारा विभागाने असा निर्णय घेतलाय की 5 ऑक्टोबर 2026 रोजी हा हंगाम थांबवण्यात येत आहे आणि ऑनलाईन बुकिंग 5 ऑक्टोबर पर्यंतच असणार आहे. त्यानंतर पर्यटकांची गैरसोय होऊ नये किंवा त्यांचा हिरमड होऊ नये म्हणून कास पुष्प पठार हंगाम 2026 हा 5 ऑक्टोबर 2026 पर्यंतच असणार आहे.
0: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबरपासून नियोजित असलेली राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026 आणि अराजपत्रित पदांसाठी महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2026 या 3 स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत. एसआयआर प्रक्रियेत नावं वगळल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काल राज्यात ठिकठिकाणी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही एसआयआरची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची मागणी केली आहे. जपानमध्ये नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी आणखी 8 पदकं मिळवली. एकंदर 45 पदकांसह भारत पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला.

आहे. पुणे शहराच्या काही भागात काल संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातही काल दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं असून भामरागड आलापल्ली मार्गावरची वाहतूक काल रात्री सुरू करण्यात आली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान देशासह संपूर्ण महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास संपण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान करणार राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत मिळण्यासाठी अचूक पंचनामे करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. पुणे आर्थिक प्रदेशाची अर्थव्यवस्था 2036 पर्यंत 200 ते 220 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट. चाकण आणि हिंजवडीतील वाहतूक आणि नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 3 ऑक्टोबर पासून नियोजित 3 परीक्षा लांबणीवर. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपण ठेवून आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
2: आकाशवाणी अमरावती,
3: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
3: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
3: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: शकताय फोन उचला एफ एम लावा आणि 101.5 मेगाहर्ट्झ वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतोयस तू?
2: अरे तो असाच बोलतो. गुटका सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं. त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
1: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
3: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार.

0: विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
1: हे तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोतेहो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:25 झाली आहेत। वेळ होते दिलखुलासे आमच्या प्रायोजित कार्यक्रमाची। हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलासच्या विशेष भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, क्रीडा क्षेत्रात यशाची नवी शिखर गाठताना महाराष्ट्रातील महिला खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. संधी, प्रशिक्षण, सुविधा आणि योग्य प्रोत्साहन मिळाल्यास प्रत्येक खेळाडू आपल्या क्षमतेनुसार उत्तुंग कामगिरी करू शकतो. महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत? दिव्यांग खेळाडूंसाठी प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, प्रशिक्षक आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत कोणते प्रयत्न केले जात आहेत? या महत्वपूर्ण विषयाबरोबरच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या 5% आरक्षणाची तरतूद आणि त्यासाठी क्रीडा प्रावीण्याचे निकष याबाबतही आज आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देऊल. सर, दिलखुलास मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. खर तर खेळ म्हणजे काय? केवळ जिंकणं किंवा हरणं नसतं. आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्या निमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी एक महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांची जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात. आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंड मध्ये आले पाहिजे, कुठे रेग्युलर लाईफ स्टाईल मध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे. फक्त ग्राउंड मध्ये कशा आणता येईल मुलांना, त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पण
0: रोजच्या
1: दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे. आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1900

0: 1952 मध्ये खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता. म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची, आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायच्या, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात, आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एव्हरी प्रतिभा आहे, पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला वर घेऊन जाता येते, त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेध मध्ये, की लक्षवेध मीन्स लक्ष आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचा आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेध मध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे. आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेध मध्ये आपण असा डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात केलेली आहे. एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून जीव तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात. आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेलं की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले, त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेलं आहे, तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीच्या प्रशिक्षण दिला जातात. आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांच्या डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे, ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केला जातात. आणि शेवटचा आमचा जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना मी तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनल मध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो, आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल, ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची न्यूट्रिशन त्यापण सांगितलेलं, त्यांच्या अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचा स्पोर्ट्स राहिलेला नाही. ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मशलला कसा स्ट्रेंथन करायचा आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे, आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात. आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सिज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात, ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गाईडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं आहे, त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना, म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पी के जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात, 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात, म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 मध्ये भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल, किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 मध्ये आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपच्या मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच, आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. सर, खरं तर आता मगाशी बोलता तुम्ही सांगितलं, उल्लेख केला की आपले काही पारंपरिक खेळ आणि त्यांना आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात आलेलं आहे. दहीहंडी सारख्या साहसी क्रीडा प्रकारालाही गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आता दहीहंडी जे आपला महाराष्ट्राचं मला वाटतं एक संस्कृती आहे ते महाराष्ट्र, खास करून मुंबई आणि ह्या एरियामध्ये जास्त आहे.

0: ह्यांच्यासाठी आपण एक साहसिक गेम पण आहे, आणि यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ते इंजरी पण भरपूर होतात त्यांच्यामध्ये. आणि मध्ये तर आपण 2016 मध्ये, 15 आणि 16 मध्ये त्यांना एक साहसिक खेळाचा दर्जा देण्यात आलेला होता, महाराष्ट्र शासनाने दिला होता. आणि त्या पद्धतीने आता आपण त्याच्यासाठी काही ज्यावेळी आपण खेळाचा दर्जा देतो साहसी खेळाचा, त्यावेळी काही नियमावली पण तयार करावी लागतात. म्हणजे त्याच्यासाठी आपण ते नियमावली तयार केली होती, किती हाईट असली पाहिजे, किती मनोरे असले पाहिजे, किंवा ते किती वय पण मुलाचा काय असला पाहिजे. त्या इवन हायकोर्टा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये पण केसेस चाललेले आहेत. त्यांच्यामध्ये पण असा डिसाइड केला होता की त्यांनी असे आदेश दिले होते की 14 वर्षाचे खालचे मुलांना त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट नाही करून घेतला पाहिजे ह्या साहसी खेळामध्ये. आणि त्या पद्धतीने नियमावली आपली तयार झालेली आहे. तरी पण काही आपण केला तर ते इंजरी आणि ते भरपूर असतात त्यांच्यामध्ये. आपल्याला यावेळी पण ते काही दुर्दैवी घटना घडलेले आहे यावेळी. त्यांच्यासाठी जवळपास या आम्ही त्यांच्या एक विमा साठी पण महाराष्ट्र शासनाने एक योजना राबवलेली आहे की हे सगळे गोविंदाचे, आपल्याला प्रत्येकाच्या नावं आता आपल्याला माहिती नसतात, पण ते इन जनरली जे हे मॅनेज करतात गोविंदाचे
1: प्रमुख,
0: त्यांच्या मार्फत ते हे एक कॉमन सगळ्यासाठी एक विमा आम्ही घेतलेला आहे, ज्यांच्यामध्ये जवळपास 1,60,000 गोविंदाला त्या समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांचा विमा आपण प्रत्येक वर्षी आता घेत आहे.
1: खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की कारण प्रत्येकाचा एक साहसी क्रीडा प्रकार असला तरी दुखापत होणं हे होतच, आणि त्यावेळेला त्यांना ह्याची मदत होते. श्रुतीवाचच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी, सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसे नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 MHz वर.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचं पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार, अंधार आणि फक्त अंधार.
4: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
3: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
4: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
3: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे.

0: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी।
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: ताई, हे बघ।
3: हॅपी बर्थडे टू यू।
2: दाखव। हा माझा फेवरेट कलर।
3: नेहमी शॉपिंग।
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे।
2: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील।
3: आय नो ना।
2: आरबीआय सांगते,
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

0: FM 101.5 MHz वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
3: नमस्ते
2: तन्मय. मला असं विचारायचं आहे की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
3: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकाची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
2: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
3: अनेकदा मेळावा असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रेडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःच्या मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com.
3: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर

0: चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. विकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
1: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात अनुरूप विवाह संस्था द्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. 7:45 आणि 52 सेकंद होत आहे आणि आता वेळ होते आपल्या कार्यक्रमाची नाट्य संगीत. हे गीत आहे संत गोरा कुंभार या नाटकातलं, अशोकजी परांजपे यांनी लिहिलेलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीत.

0: चांदण्याला फुटेला चकूर।
1: यानंतरचं नाट्यपद आहे मत्स्यगंधा। या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं हे शब्द आहेत वसंत कानेटकर यांचे, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी।

श्रोते आणि आता नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत हे बंध रेशमांचं या नाटकातलं बकुळ पंडित यांनी गायलेलं नाट्यगीत. शब्द आहे शांता शेळके यांचे, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

श्रोते आणि या गीताबरोबरच आजचा आपला नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथं संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर सकाळचे 8 वाजता. काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आपण ऐकू शकाल. त्यानंतर 8:30 मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपल्याला ऐकता येईल. आणि त्यानंतर 8:40 जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हृदयाला ऐका ते बोलत असते, सादर करते सूरज गोळे. तेव्हा सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून हिंदीतल्या बातम्या काही क्षणातच.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन। दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार। G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर। आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक। आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती, हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। आता सविस्तर बातम्या। दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं। राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण या विषयावरील परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। प्रतिबंध, प्रतिसाद, अंतर्गत क्षमतांचं एकत्रीकरण, मानवाधिकार, दहशतवाद विरोधी धोरण आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं तसंच संपूर्ण समाजाचा सहभाग या 7 स्तंभावर आधारित प्रहार या संकल्पनेवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं आहे। 2019 ते 2026 या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे 36 देशांमधून 288 फरार गुन्हेगारांना यशस्वीपणे भारतात परत आणण्यात आलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। शहा यांनी प्रत्यार्पण पोर्टलचं देखील उद्घाटन केलं। या पोर्टलमुळे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधला जाईल आणि या प्रक्रियेला गती मिळेल। दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार आहेत। तसंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत। चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली। रब्बी हंगामासंदर्भातल्या राष्ट्रीय कृषी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते। महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा यावर आधारित पीक नियोजनाची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं। भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान स्थानिक चलनात व्यापारासंदर्भातील व्यवहार पूर्ण करणं, पेमेंट आणि मेसेजिंग प्रणालींचं एकत्रीकरण करणं तसंच अन्य उपक्रमांची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याबाबत काल सहमती दर्शवण्यात आली। मुंबईत काल झालेल्या भारत UAE उच्चस्तरीय संयुक्त गुंतवणूक कार्यगटाच्या 14व्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन जायद अल नाहयान उपस्थित होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील। उद्यापासून सुरू होणाऱ्या G20 व्यापार मंत्र्यांच्या 2 दिवसांच्या बैठकीत ते सहभागी होतील। या समूहातील देशांदरम्यान शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, सूक्ष्म आणि लघु तसंच मध्यम उद्योग आणि इतर उद्योगांसाठीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी प्रमुख नेते आणि व्यापारी प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत। भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार

कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीनं अमेरिकेतील उद्योग मंत्र्यांशी ते द्विपक्षीय स्तरावरील चर्चा करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि इतर 19 देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांवर आणि त्याच्याशी संबंधित घटकांवर अमेरिका कोणताही आयात कर आकारणार नाही अशी माहिती अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं दिली आहे. या संदर्भात फेडरल रजिस्टरमध्ये संबंधित देशांची यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. 0% शुल्क दरासाठी पात्र असलेल्या उत्पादनांमध्ये दुर्मिळ आजार, वंध्यत्व उपचार, पेशी आधारित उपचार, जनुकीय उपचार, अँटीबॉडी, ड्रग कॉन्जुगेट्स आणि प्राण्यांवरील औषधं यांच्यासाठी निर्धारित केलेल्या सर्व औषधांचा समावेश आहे. भारताने वर्णद्वेष, वांशिक भेदभाव, परक्यांबद्दलची द्वेषभावना आणि असहिष्णुतेचा तत्सम प्रकारांचा सामना करण्याबाबतची आपली कटिबद्धता न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. डर्बन घोषणा आणि कृती कार्यक्रम यासंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत भारताकडून निवेदन सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी भारताची मानवी प्रतिष्ठेला प्राधान्य देण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा प्रणालीतून दिली जाणारी सवलत चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनाही देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला काल दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे निर्देश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांच्याशी सुसंगत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे आणि त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय श्रेणीतील असणं आवश्यक आहे. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील UPI व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात MDR लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं MDR बाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठाने दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. भारतीय नौदलाची दुसरी कमांडर्स परिषद नवी दिल्लीत आजपासून आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सैन्याच्या धोरणात्मक पातळीवरील तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला तात्काळ पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा ठराव काल जम्मू आणि काश्मीर विधानसभेनं मंजूर केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मांडलेला हा ठराव सभागृहात चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप टीम स्पर्धेत भारतानं रौप्य पदक पटकावलं आहे. अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंगनं वैयक्तिक प्रकारात सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक पटकावलं तर रोहित यादवनं कांस्य पदक मिळवलं. कालचा भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाल्यानं भारतीय पुरुष क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुरुषांच्या लांब उडी प्रकारात श्रीशंकर मुरलीनं सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक जिंकलं. तसंच पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं आणखी एक रौप्य पदकाची भर घातली. याआधी त्यानं पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीतही रौप्य पदक जिंकलं आहे. ओडिशामधील महानदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान हवामान विभागानं आज ओडिशामध्ये पावसाचा इशारा दिलेला नसला तरी संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. उत्तर प्रदेशमधील शहाजहापूरमधील रामगंगा नदी आणि बाराबंकी, अयोध्या आणि बलियामधील तुर्तीपार भागातील घाघरा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गोंडा येथील कुवानो नदी आणि कुशीनगरमधील गंडक नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. हवामान. ईशान्येकडील राज्य अंदमान आणि निकोबार बेटं

0: कर्नाटकचा दक्षिणेकडील भाग, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलचा काही भाग यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा आणि ओडिशामध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक. आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम.
2: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूपक हृदयाला ऐका ते बोलत असत. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. लेखन संतोष मोरे. सादर करते सूरज गोळे.
3: पहाटेची वेळ. आकाशाच्या कुशीतून सूर्य हळूहळू डोकावतो आहे. एखाद्या घराच्या खिडकीतून प्रकाशाची पहिली किरण आत येत आहेत. कुणाचा अलार्म वाजतोय, कुणी मॉर्निंग वॉकला निघालाय, कुणीतरी देवापुढं दिवा लावतोय आणि कुणीतरी अजूनही गाढ झोपलंय. म्हणतात ना, प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची धावपळ वेगळी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, पण या सगळ्यांच्या आत एक जण मात्र कायम जागाच आहे. न थांबता, न थकता, न कुठलीही तक्रार करता, तो म्हणजे आपला जीवाभावाचा सोबती, आपलं हृदय. आपण त्याला कधी पाहत नाही, त्याच्याशी कधी बोलत नाही, त्याचा आवाज ऐकण्यासाठी कान लावत नाही, पण तो जन्मापासून आपल्या सोबत असतो. आपण पहिल्यांदा रडलो तेव्हा तो धडधडत होता, आपण पहिल्यांदा हसलो तेव्हाही तो धडधडत होता, आईच्या कुशीत विसावलो तेव्हा त्याची लय शांत होती, पहिल्यांदा शाळेच्या दारात उभं राहिलो तेव्हा भीतीनं त्याची धडधड वाढली होती, आपण दुःखात होतो तेव्हाही तो आपल्या सोबत होता, आपण आजारी पडलो तेव्हा त्यानं आपलं आयुष्य सांभाळून धरलं, आपण धावलो तो धावला, आपण थांबलो मात्र तो थांबला नाही, आपण झोपलो तो जागाच राहिला आणि आपण जगत राहिलो कारण तो कायम आपल्या सोबत राहिला. आपण स्वतःला कधी प्रश्न विचारलाय का? आपण हृदयाला कधी आठवतो का? प्रेमाच्या कविता लिहिताना, आनंदाच्या क्षणी की छातीत वेदना सुरू झाल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांबद्दल आपण बोलतो.

0: हृदयाबद्दलची आपली जाणीव अनेकदा उशिरा होते, कारण हृदय आपल्याला रोज सांगत नाही मी काम करतोय, ते फक्त अखंडपणे काम करत राहतं। ताणतणाव, चुकीचा आहार, अति मिठाचं सेवन, अति साखर, अतिरिक्त वजन, व्यायामाचा अभाव आणि कधी कधी धूम्रपान, तंबाखू किंवा इतर व्यसनं, हृदय मात्र सगळं सहन करत राहतं जोपर्यंत त्याची ताकद संपण्याच्या उंबरठ्यावर येत नाही। आपल्या आयुष्यात वेळेला फार महत्व आहे। ऑफिसला पोहोचण्याची वेळ, मुलांच्या शाळेची वेळ, व्यवसायाची वेळ, मात्र हृदयाचं ऐकण्यासाठी आपण किती वेळ देतो याचं उत्तर कधी आपण स्वतःला विचारलंय का? आज शहर बदलतंय, गाव बदलतंय, जीवनशैली बदलते, कामाची पद्धत बदलली, या बदलांसोबतच आपल्या हृदयावरचा ताणही वाढतोय। पूर्वी शरीर थकायचं, आज मनही थकतं। पूर्वी कामाचा ताण होता, आज अपेक्षांचा ताण आहे। त्यात यशाची धावपळ, स्पर्धा, आर्थिक चिंता, सततचा मोबाईल स्क्रीन टाईम, सततची घाई, सततची तुलना, या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि सगळ्यात शांतपणे हृदय तो परिणाम सहन करत राहतो। हृदय विकार अचानक येतो असं आपण अनेकदा म्हणतो, पण खरंच तो अचानक येतो का? कदाचित हृदय अनेक दिवस, अनेक महिने किंवा अनेक वर्ष आपल्याला काहीतरी सांगत असतं। थोडा दम लागतोय, थोडा थकवा जाणवतोय, छातीत जडपणा आहे, चालताना त्रास होतोय, जीना चढताना श्वास फुलतोय, कधी कधी अस्वस्थ वाटतंय, पण आपण काही नाही, थोडा थकवा असेल, गॅस असेल, उद्या पाहू असं म्हणत राहतो आणि कधी कधी तो उद्या कधी येतच नाही। आपल्या हृदयाला आपण कसं सांभाळू शकतो याविषयी अधिक सांगतायत अकोल्यातील जनरल फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर निखिल पवार।
1: आपलं हृदय दिवस रात्र आपण झोपेत असतानाही सतत काम करत असतं, पण आपण आपल्या हृदयाची काळजी घेतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे। आजकाल हृदय विकार हा फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिलेला नाही, कमी वयातही हार्ट अटॅक आणि इतर हृदय विकाराचे रुग्ण आपण पाहत आहोत। बीपी, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, तंबाखू, लट्टपणा, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण आणि चुकीची जीवनशैली ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, हे हृदय विकाराचे महत्वाचे धोके आहेत। म्हणून हृदय नेहमी निरोगी राहावं यासाठी काही साध्या गोष्टी आजपासून आपण सुरू करूया। दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा नियमित व्यायाम करणे भरपूर महत्वाचे आहे। आहारात मीठ, साखर, तेल आणि अति प्रक्रिया केलेले पदार्थ ज्यालाच आपण प्रोसेस्ड फूड सुद्धा म्हणतो, मैद्याच्या गोष्टी असतात, यांना आपण कमी केलं पाहिजे। भाज्या, फळे, कडधान्य आणि संतुलित आहाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही त्रास नाही म्हणून आपण पूर्णपणे निरोगी आहोत असं बरेच लोकांना वाटत असतं। त्याच्यासाठी आपण आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, बेसिक टेस्टमध्ये ECG, रुटीन ब्लड चेकअप, 2D इको, TMT यासारख्या भरपूर टेस्ट आपण पाहत आहे। ज्यांना एन्जिओग्राफीसारख्या टेस्टची भीती वाटत असेल त्यांना CT एन्जिओग्राफी हा नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे कसलाही त्रास न होणाऱ्या पण टेस्ट आज उपलब्ध आहेत। आणि हार्ट अटॅकची लक्षणं सुद्धा ओळखणे खूप महत्वाचे आहे। छातीत दडपण असणे, वेदना होणे, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना जाणवणे, अचानक घाम येणे, धाप लागणे, मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे, अशी काहीशी लक्षणं दिसली तर वेळ वाया न घालवता आपण तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी। लक्षात ठेवा।

0: हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही, पण रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींना फार मोठा फरक आपण घडवू शकतो. सोबतच आपण विपश्यना, योगा, कुठल्याही प्रकारची ध्यान साधना याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करून आपण स्वतःला एक तणावमुक्त जीवनशैलीचा भाग बनवू शकतो. या जागतिक हृदय दिनानिमित्त एक संकल्प करूया, माझं हृदय माझी जबाबदारी, निरोगी हृदयासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारूया आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचाही हृदयाची काळजी घेऊया. आणि सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: म्हणूनच हृदय बोलत असताना त्याचा आवाज ऐकणं आवश्यक आहे. छातीत दडपण किंवा वेदना, विशेषत खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे जाणारी एखादी व्हेन, श्वास घेण्याचा त्रास, अचानक घाम, मळमळ, चक्कर, अस्वस्थपणा, अचानक अशक्तपणा, हे शरीराने दिलेले गंभीर इशारे असू शकतात. अशा वेळी थोडं थांबू, पाहू नंतर असं न म्हणता तातडीनं वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं आहे, कारण हृदयाच्या बाबतीत वेळ म्हणजेच जीवन. हृदयाची गोष्ट ही केवळ आजाराची नाही, तर ती काळजीची आहे. हृदय आपल्यासाठी रोज इतकं करतं, मग आपण त्याच्यासाठी थोडंसं करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो. मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टींनी सुरू होतात असं नाही, कधी कधी एक छोटी सुरुवात पुरेशी असते. दररोज थोडा नियमित व्यायाम, शक्य तितका संतुलित आणि पौष्टिक आहार, भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्यांचा योग्य समावेश, अति मीठ आणि अति साखर आणि अति प्रक्रियायुक्त पदार्थ कमी करणं, धूम्रपान आणि तंबाखूपासून दूर राहणं, वजन नियंत्रणात ठेवणं, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल यांची नियमित तपासणी, पुरेशी झोप आणि मनावरचा ताण कमी करण्याकरता स्वतःसाठी थोडा वेळ, इतकंच. हृदयाला याहून मोठी भेट कदाचित नकोच असते. हृदयाबद्दल हृदय तज्ज्ञांहून अधिक चांगलं कोण बरं सांगू शकेल? ऐकूया गेल्या 15 वर्षांपासून अकोला इथं कार्यरत कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर श्रीकांत काळे काय सांगतायत.
2: या वर्षी 2026 ची थीम आहे डोंट मिस द बीट. हृदयाचं ऐका. आपलं हृदय अहोरात्र जे काम करतं, जे आपल्या पूर्ण अवयवांना रक्तपुरवठा करतं, त्याचा आपण आवाज ऐकला पाहिजे. आपल्या हृदयाचे जे ठोके असतात ते 70 ते 80 नॉर्मल असतात. आपलं हृदय जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य करत राहते आणि त्याला ब्लड सप्लाय जो आहे तो पण महत्वाचा आहे. आणि प्रामुख्याने जे आजार आहेत हृदयाचे जे आहेत, हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, दुसरं हार्ट अटॅक, तिसरा आजार जो महत्वाचा आहे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणजे हृदयाचे काम करणं कमी होणे, आपण त्याला EF म्हणतो, इजेशन फ्रॅक्शन तो कमी होणे. ज्या रुग्णांना शुगर आहे म्हणजे डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांनी हृदयाची काळजी जास्त घ्यायला पाहिजे. कारण की काय होते, शुगर असल्यामुळे चेस्ट पेन झालं तरी आपल्याला दुखत नाही, कारण नर्व एंडिंग वरती शुगर जमा झाल्यामुळे देर इज ए न्यूरोपॅथी. अशा वेळेस फक्त दम लागणे किंवा धाप लागणे हे लक्षण हार्ट अटॅकचे असू शकते. त्यामुळेच आपली शुगर नियंत्रित ठेवा. नो युअर नंबर्स, मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहे ते लक्षात ठेवा. फास्टिंग शुगर 70 ते 110 मिलीग्राम पर डीएल, पोस्टप्रँडियल म्हणजेच जेवणानंतर 2 तासांनी शुगर 160 पर्यंत, HbA1c लेवल 6.5 च्या कमी. आणि आता आपण बोलूया BP कडे, तर ब्लड प्रेशर आपलं 130/80 याच्या कमी असावं, जास्त असू नये. तर आपलं BP कंट्रोल करायला पाहिजे आपण. दुसरा एक महत्वाचा आजार आहे हार्ट अटॅक. याची लक्षणं काय, तर छातीमध्ये अचानक खूप दुखणे, खूप जास्त घाम येणे आणि जे दुखणं आहे ते डाव्या हाताकडे जाणे.

0: मानेच्या भागाकडे जाणे आणि उलटी होताना खूप भीती वाटणे आणि पूर्ण हात पाय गार पडणे, खूप जास्त घाम येणे, उलटी होणे असं कधी झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी व्यायाम करा, हेल्दी फूड खा, पारंपरिक अन्न खा, जंक फूड अवॉइड करा, कुठलेही व्यसन नको, मद्यपान धूम्रपान अवॉइड करा. स्वतःची काळजी घ्या, हृदयाची काळजी घ्या. सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण, चांगलं घर, चांगलं भविष्य देतो, पण त्यांना एक गोष्ट आणखीन द्यायला हवी, निरोगी जीवनशैलीची सवय, खेळण्याची सवय, मैदानी खेळांची आवड, पौष्टिक अन्नाची जाणीव, स्क्रीन पासून थोडं दूर राहण्याची सवय आणि स्वतःच्या शरीराचा आदर करण्याची शिकवण. कारण हृदयाची काळजी ही केवळ मोठ्यांची जबाबदारी नाही, ती लहानपणापासून सुरू होणारी संस्कृती आहे. कधी कधी आपण स्वतःसाठी जगणं विसरतो, कुटुंबासाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, सगळ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी, हृदयाला मात्र आपण नेहमी शेवटी ठेवतो. जणू ते म्हणत असावं, तू आधी सगळ्यांची काळजी घे, माझी काळजी नंतर घे. पण त्या नंतरची वाट पाहताना कधी कधी आयुष्य हातातून निसटत. म्हणून आजच स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी माझ्या हृदयासाठी काय करतोय प्रत्येक क्षणाला? येणारा केवळ हृदयाचा आवाज नाही, तो जीवनाचा आवाज आहे. तो सांगतोय, मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे, माझी काळजी घे, मला अनावश्यक ताण देऊ नकोस, मला निष्क्रिय ठेवू नकोस, माझ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नकोस, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घे आणि सर्वात महत्वाचं, माझं ऐक. एकोणतीस सप्टेंबर जगभरात जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या हृदयाशी पुन्हा एकदा मैत्री करण्याचा, आपल्या धावपळीला थोडा विराम देण्याचा आणि स्वतःला सांगण्याचा दिवस आहे, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य मौल्यवान आहे, कारण आपण कोणासाठी तरी महत्वाचे असतो, कुणाच्या आयुष्याचा आधार असतो, कुणाच्या प्रार्थनेत आपलं नाव असतं. म्हणून आपल्या हृदयाची काळजी घेणं म्हणजे केवळ स्वतःची काळजी घेणं नाही, तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं आहे. आता उद्या पुन्हा सूर्य उगवेल, जेव्हा खिडकीतून प्रकाश घरात येईल, जेव्हा अलार्म वाजेल, तेव्हा आपण आरशासमोर उभं राहा आणि आपल्या छातीवर हात ठेवा. कदाचित तिथे तुम्हाला एक आवाज ऐकू येईल, अगदी मंद पण सातत्यानं. हृदयातील तो आवाज म्हणत असेल, मी तुझ्यासाठी इतकी वर्ष जागा आहे, आता तू माझ्यासाठी थोडा वेळ जागा राहशील का? हृदयाला ऐका, कारण ते बोलत असतं. त्याचा आवाज शब्दात नसतो, तो असतो एका ठोक्यात, एका श्वासात, एका स्पंदनात, आणि त्या प्रत्येक स्पंदनात दडलेलं असतं आपलं जीवन. या जागतिक हृदय दिनी एक संकल्प करूया, हृदयाला थोडा वेळ देऊया, हृदयाला आरोग्य देऊया आणि हृदयाचा प्रत्येक इशारा ऐकूया. कारण निरोगी हृदय म्हणजे केवळ धडधडणारं हृदय नाही, तर पूर्णपणे जगणारं आयुष्य आहे.

0: आताच आपण जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. हृदयाला ऐका ते बोलत असत. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होत समीर शिरवळकर यांचं. लेखन संतोष मोरे. सादर करते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: श्रोते हो आपण ठेवून केला आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगा हर्ट्स वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोते हो आता पुन्हा आपली भेट सकाळी 10 वाजता आमच्या विविध या कार्यक्रमात. तोपर्यंत आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आई मी तुझ्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता.

0: चला भेदभाव न करता एचआयव्ही रुग्णांना आधार देऊया.
1: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
2: आज के फनकार ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर बाद.

Mm-hmm.

कमीज का कॉलर जलेगा।

0: श्रोते हो आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10 वाजले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झ वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
0: श्रोते हो आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविध. आज यात नमस्कार अमरावती या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत आणि अभिरुची या विषयावर डॉक्टर अलकनंदा तुळजापूरकर यांची शेवंती मोरे यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोतेहो आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया शास्त्रीय संगीत आणि अभिरुची याविषयी प्राध्यापक अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर निवृत्त प्राध्यापक विभाग प्रमुख शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: नमस्कार श्रोते हो आजच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो संगीत हे केवळ स्वर ताल आणि लयींचं शास्त्र नाही तर ते अनुभवांना अर्थ देणार, भावनांना शब्द देणार आणि पिढ्यानपिढ्या संस्कृतीचा वारसा जपणारं माध्यम आहे. आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका संगीत साधक व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. कालही आपण त्यांच्याशी संवाद साधला. अनेक वर्ष संगीत अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत राहून विद्यार्थ्यांना स्वरांची तालाची आणि संगीताच्या सौंदर्याची ओळख करून देणाऱ्या आजच्या आपल्या मान्यवर पाहुणे आहेत निवृत्त प्राध्यापक तसंच विभाग प्रमुख विदर्भ ज्ञान महाविद्यालयात ज्यांनी सेवा आपली दिली त्या प्राध्यापक अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर मॅडम आज आपल्या सोबत आहेत. मॅडम आज आकाशवाणी अमरावती पुन्हा एकदा दुसऱ्या भागासाठी आपलं खूप स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार. धन्यवाद.
3: श्रोतेहो आपण शास्त्रीय संगीत आणि अभिरुची या विषयावर काल पहिल्या भागात मॅडम सोबत संवाद साधला होता. आज याच विषयाच्या अनुषंगानं दुसऱ्या भागात मॅडम सोबत संवाद साधणार आहोत. मॅडम आपण कालच्या याच्यात बोललो की आता नवीन संगीत पण येत आहे आणि शास्त्रीय संगीत पण आहे तर बरेचदा असं बोलल्या जातं की शास्त्रीय संगीत की हे जे संगीत आहे हे जुनं संगीत आहे आजच्या जेन झी वाल्या पिढीमध्ये त्याला तेवढंस महत्व नाहीये किंवा पिढी त्याच्याकडे तेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनाने बघत नाहीये तर याविषयी आपलं काय निरीक्षण आहे आपण काय सांगाल.
6: काही दृष्ट्या माझं म्हणणं आहे की हे बरोबर पण आहे. कारण काय की आज अनेक प्रकारचं संगीत ह्या नव्या तरुण पिढींच्या कानावर पडत आहे. जॅझ काय पॉप काय किंवा आणखीन काय काय मलाही माहित नाही कारण मी फार जुन्या पिढीची असल्यामुळे. तरी सुद्धा आजही अनेक अशी तरुण मुलं आहेत की जी शास्त्रोक्त संगीताकडे वळलेली आहेत त्यांना स्वतः त्याच्यात करिअर करायचं आहे. त्यांच्याकरता खूप छान अशी गोष्ट की जसं आम्हाला त्या काळी गुरुच्या तोंडूनच ऐकायला मिळत असे शिकायला मिळत असे तसं आज राहिलेलं नाही आहे. आजच्या मीडियामुळे मुलांना कुठलाही एखाद्या किराणा घराण्याचं जर करायचं असेल त्या सगळ्या लोकांची जी

0: कुठलेही गायक असतील त्यांचं गाणं ऐकायला गायला मिळतं. कारण हातातच जर तुमच्या गुगल असेल तर गुगलवर नुसतं सांगितलं की आम्हाला किराणा घराणा गायकी ऐकायची आहे, एवढी मोठी लिस्ट तुम्हाला समोर येणार आहे, त्यांचे राग येणार आहेत. तर हे अशा प्रकारे ह्या मुलांना नवी जी पिढी आहे त्यांना खरंच मला बरेचदा त्यांचा थोडासा हेवा वाटतो की खरंच त्यांना किती मिळालं आहे, पण त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे.
1: हो, म्हणजे जे मिळालेलं आहे साधन त्याचा आपण उपयोग कसा करतो त्याच्यावर पण त्याची परिणामकारकता.
0: नक्कीच नक्कीच.
1: मॅडम, आता आपण बोलताना म्हणालात की नवीन पिढीमध्ये संगीत बदललेलं आहे, बाकी संगीताचा पण प्रभाव या संगीतावर होतोय आणि तरुण पिढीवर होतो आहे. शास्त्रीय संगीताला एक बैठक आहे, रियाज आहे, संयम आहे आणि सराव आहे. तर हा जो सराव आहे, संयम आहे, हा विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी आपण काय सांगाल त्या अनुषंगाने की विद्यार्थ्यांनी आपण आपली स्वतःची तयारी कशी करायला पाहिजे या पिढीत आपलं शास्त्रीय संगीत टिकून ठेवणं.
0: हा, खरं म्हणजे गुरुनी शिकवलेलं जे आहे ते पूर्ण आत्मसात केलं पाहिजे आणि

0: की खरं त्यांना किती मिळालं आहे पण त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे.
1: हो म्हणजे जे मिळालेलं आहे साधन त्याचा आपण उपयोग कसा करतो त्याच्यावर पण त्याची परिणामकारकता.
0: नक्कीच नक्कीच.
1: मॅडम आता आपण बोलताना म्हणालात की नवीन पिढीमध्ये संगीत बदललेलं आहे, बाकी संगीताचा पण प्रभाव या संगीतावर होतोय आणि तरुण पिढीवर होतो आहे. शास्त्रीय संगीताला एक बैठक आहे, रियाज आहे, संयम आहे आणि सराव आहे. तर हा जो सराव आहे, संयम आहे, हा विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी आपण काय सांगाल त्या अनुषंगाने की विद्यार्थ्यांनी आपण आपली स्वतःची तयारी कशी करायला पाहिजे या पिढीत आपलं शास्त्रीय संगीत टिकून ठेवणं.
0: हा खरं म्हणजे गुरुनी शिकवलेलं जे आहे ते पूर्ण आत्मसात केलं पाहिजे. आणि काही काही विद्यार्थी असे आहे ज्यांना खरंच गायक व्हायचं आहे तर ते महाविद्यालयाच्या याच्यावर न राहता बाहेर सुद्धा संगीत शिकतात, संगीत ऐकतात. आता मला तर अनेक अशा विद्यार्थिनी आठवतात की मुंबईला जाऊन आठवड्यातून दोनदा मुंबईला जायचं, तिथे त्या गुरुकडे जाऊन शिक्षण घ्यायचं. अशाही माझ्या विद्यार्थिनी विद्यार्थी होते. तबलेवाले जे आहे, तबला म्हणजे गाण्याचं चाललंय आपलं, तर तबल्यासाठी सुद्धा मुंबईला जाऊन शिकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आणि ज्यांना खरंच गायक व्हायचं आहे ती मुलं करतात. आजही मी पाहिलेलं आहे, माझ्या समोर दिसत आहे. अनेक स्पर्धा आपण आयोजित करतो, त्या स्पर्धेत खूप छान छान मुलं ऐकायला मिळतात. मला हा जो परिणाम आहे हा नव्या पिढीला हे जे ऐकायला मिळतं त्यांना पाहायला मिळतं ह्या प्रकारे मुलंही तयार होतात आहेत.
1: अरे वा, मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होते की आता अनेक सांगीतिक स्पर्धा आहेत. पूर्वी असं असायचं की संगीत फक्त आपण शिकायचं पण प्लॅटफॉर्म नव्हते. आता प्लॅटफॉर्म पण आहे की तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही तुमची कला लोकांसमोर ठेवू शकता. त्याच्यासाठी मोठं एक व्यासपीठ तयार करून दिलं जातं, उपलब्ध करून दिलं जात आहे. अनेक संगीत स्पर्धा आहेत तर त्यातनं पण त्यांना मिळत आहे. आणि त्या याच्यात जेव्हा लहान लहान मुलं इतकं तयारीने गातात, एखादा राग गातात किंवा रागावर आधारित गाणं गातात, त्यावेळी कुठेतरी एक असं वाटतं सकारात्मकता की शास्त्रीय संगीत आहे, अजून टिकून आहे. तर या अनुषंगाने पुढे एक आपल्याला असं विचारायचं की आता जसं आपण म्हणालात की रियाज हा महत्वाचा आहे शास्त्रीय संगीतासाठी,
0: नक्कीच.
1: तर हा रियाज विद्यार्थ्यांनी किती वेळ करायला पाहिजे आणि कुठल्या प्रहरी करायला पाहिजे, कुठल्या वेळी केला पाहिजे?
0: किती वेळेला महत्व नाहीये, तुम्ही सतत जरी रियाजात राहिले. आता एक गोष्ट सांगते की माणसाच्या अंगातच जर स्वर लय ताल असेल तर तो विद्यार्थी दिवसभर गुणगुणत असतो. आणि हे गुणगुणणं हे डोक्यातलं जे आहे ते हा रियाजच आहे. स्वयंपाक करताना मी गाणं म्हणत असते, हा रियाजच आहे. हातात तंबोरा घेऊन बसणं. आणि आज आता असं झालं आहे की मीडिया किंवा नव तंत्रज्ञान जे तुम्ही म्हणाला होतात ते इतकं बदललं आहे की आता छोटासा एवढासा इलेक्ट्रॉनिक तंबोरा आलाय, तो लावून दिला की तुम्ही दिवसभर गाऊ शकता. तो चालू आहे, त्याला काही आपल्याला वाजवत बसावं लागत नाही, काही नाही. प्लग लावून दिला, ऑन केलं आणि दिवसभर तुम्ही काम करता करता रियाज करू शकता. सांगायचं असं की रियाज किती वाजता किती वेळ असं काही नाही आहे. पूर्वीच्या काळी तर 4-4 वाजेपर्यंत 10-10 वाजेपर्यंत गुरुकडे बसले की ते त्याला अनलिमिटेड वेळ असते. गुरुजींनी उठेपर्यंत मग तुम्हाला भूक नाही, तहान नाही, काही नाही. तसं आज राहिलेलं नाही आहे. कारण तुमच्या हातातच गुरुजी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. कारण त्याच्या बरोबर तुम्ही गाऊ शकता. तुम्ही त्यांनी केलेल्या त्या ताना आहे त्या लक्षात ठेवून ताना घोटायच्या, आलाप करायचे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हातात तंबोरा लावून दिलाय, तास दोन तास तरी मिनिमम करायला पाहिजे. आणि दिवसभर तर तुमच्या डोक्यात असतंच, कारण तुम्हाला गायक व्हायचं आहे. तर ती जी गायकी आहे, ते जे गाणं आहे, ते डोक्यात सतत चालू असतं. माझ्या कितीतरी मी विद्यार्थिनी, म्हणजे आता उदाहरण द्यायला हरकत नाही, कमलताई भोंडे आहे, त्यांच्या जवळ मी जर बसले तर आपलं बोलणं झालं की सतत त्या गुणगुणतच असतात. म्हणजे काय की तो खरा गायक आहे. आणि खऱ्या गायकाला किती वेळ आणि काय याला काहीही अर्थ नाही आहे. त्याच्या हृदयात, त्याच्या डोक्यात, त्याच्यात सतत ते भिनलेलं असतं. त्याच्यामुळे ते गाणं सतत चालू असतं. आणि म्हणूनच मुलांना मी तेच सांगू शकते की कंटिन्युअस ऐकत चला, म्हणत चला, मनन करत चला, चिंतन करत चला.
1: अरे वा, आता आपण पुन्हा हे जे मनन आणि चिंतन सुरू आहे आणि संगीताची बातचीत सुरू आहे, तर या अनुषंगाने पुन्हा आजच्या या भागात पहिल्या गाण्याची वेळ होते. तर आज कुठलं गाणं आता आपण सुचवणार आहात?
0: हमीर रागावरचं आहे. हा, मधुबन मेरा अधिका नाच रे. तर म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला ताबडतोब हमीर कळतो. तर ते

0: शिकवला पण कोहिनूर सिनेमातला आहे, जरी सिनेमातलं असलं तरी माझा तो आवडता राग आहे, माझ्या गुरुजींनी तो मला शिकवलेला हा मी राग आहे, तर तुम्ही ते गाणं लावू शकता.
1: अगदी खूप छान आपण गाणं सुचवलं आहे. आणि मला असं वाटतं की कालच्या भागात आणि आजच्या भागात ही मुलाखत ऐकल्यानंतर वेगवेगळ्या रागदारीतली ही जी गाणी श्रोते ऐकतील तर तो एक वेगळा कान त्यांचा तयार होणार आहे की असं पण गाणं असतं आणि हे संबंधित वाजलं की हे या रागदारीशी कुठेतरी संबंधित आहे, त्यांना पण एक थोडस स्वतःला त्यांना कळेल. तर ऐकूया हे छानसं गीत मॅडमच्या पसंती.

0: श्रोत्यो, पुन्हा एकदा या गाण्यानंतर आपलं खूप स्वागत. अच्छा, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात. आणि आज आपण बातचीत करत आहोत शास्त्रीय संगीत आणि अभिरुची या विषयावर. आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय निवृत्त प्राध्यापक अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर मॅडम यांना. मॅडम, आता आपण रागदारी विषयी बोललो आणि एकूण रियाज कसा असायला पाहिजे आणि त्याचं चिंतन मनन कसं केलं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांच्याकडून हे आपण जाणून घेतलं. मला आता थोडं आपल्याकडे वळायचं आहे की आपण प्राध्यापक राहिलेला आहात आणि सुरुवातीपासून आपण संगीताचं धडे घेतलेले आहे आणि इथेच आपण करिअर पण केलंय, तर आता पण आपण संगीताचा रियाज करता का?
1: आता खरं सांगायचं म्हणजे माझं झालंय 82 वय, तर आवाज चालत नाही. पण मी ज्याचं म्हटलं होतं तसं माझ्या डोक्यात सतत ते चालू असतं. मी त्याचा पण हातात तंबोरा घेऊन माझा रियाज होत नाही. करायची इच्छा खूप असते, परंतु ब्रॉन्कल अस्थमा असल्यामुळे गाऊ शकत नाही. त्याचं फार वाईट वाटतंय मला की खरोखर माझं गाणं, कारण पूर्वीचे गायक 90-90 वर्षाचे 93 वर्षाचे होईपर्यंत गात असत, कारण त्यांचं आयुष्यच ते

0: होतं, पूर्ण आयुष्य त्यांनी गाण्याला वाहिलं होतं. मलाही खूप वाटतं, परंतु अतिशय वाईट वाटतं की मी गाऊ शकत नाही, पण तेवढ्याकरता मी भजनी मंडळात जाते, म्हणजे गाणं तयार राहतं. ते भजनं सुद्धा रागदारीवर आधारित असतात, म्हणजे गाणं तयार असतं. माझ्याकडे छोटा तंबोरा आहे, तो मी लावून देते आणि गुणगुणत असते. पण ताल किंवा तबलजी बोलावून पूर्वी जसं गात असे, तसं आता मात्र माझ्याच्याने वयोमान परतवे म्हणून होऊ शकत नाही.
1: आपली जी संगीताबद्दलची जी आवड आणि आस्था आहे, ती आपल्या बोलण्यातनं मला आता प्रत्यक्ष इथे जाणवतेच आहे, पण आमचे जे श्रोते घरी रेडिओ ऐकतायत, ही मुलाखत ऐकतायत, त्यांनाही जाणवते आहे की आपली जी संगीताप्रतीची जी आस्था आहे ती खूप आहे, आणि हे पाहून आम्हाला पण खूप छान वाटत आहे. मॅडम, आता यानंतर मला आपल्याला विचारायचं की आपला जो अध्यापन काळ होता, तर त्यातले आपले असे विशेष विद्यार्थी होते का की त्यांच्याकडनं पण आपल्याला काहीतरी, म्हणजे आपण तर त्यांना शिकवलंच, पण त्यांच्याहीकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं आणि एक वेगळं असं व्यक्तिमत्व त्यांनी त्यांचं निर्माण केलं, असं काही आपण उदाहरण देऊ शकाल का?
0: बरेचदा असं घडतं, कधी कधी आपण शिकवत असताना इतका सुंदर स्वर लावला जातो की अरे हा आपल्यालाही जमला नव्हता. आणि अशा, म्हणजे आता नाव घेत नाही मी, कारण नाव घेतलं तर अशा अनेक विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत माझे की त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. त्याच्यामुळे बरेचदा असं होतं, काही काही माझे विद्यार्थी आहे गझल गातात, म्हणजे कसं की रागदारी असून गझल गातात की अरे आपल्याला हे नाही जमू शकलं गझल. ठुमरी गातात, टप्पे गातात, म्हणजे त्यांच्याकडून तेही मला मिळालेलं आहे. अनेक असे विद्यार्थी तयार झाले आहेत, घडलेले आहेत की नावारूपाला आलेले आहेत माझे विद्यार्थी.
1: अरे वा. या अनुषंगाने एक प्रश्न असा येतोय की एखादा जो नवखा श्रोता शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात करत असेल, तर आपण त्याला काय सांगाल की त्यांनी ऐकताना नेमकं काय ऐकायला पाहिजे, कुठे दाद दिली पाहिजे? बरेचदा असं होतं की संगीत मैफिली असतात, थोडस आता आणखीन एक बदलत आहे की लोकांना संगीताची ओळख व्हावी
0: हो
1: म्हणून नाट्य संगीताचे पण कार्यक्रम छोटेखानी केले जातात.
0: हो अगदी.
1: तर बरेचदा असं होतं की ताण घेणं सुरू असतं, तर नेमकेपणाने श्रोत्यांनी दाद कुठे द्यायला पाहिजे ही गोष्ट पण महत्वाची असते, कारण
0: हो
1: गायकाची एक तंद्री लागलेली असते आणि दाद भलत्याच ठिकाणी आली तर ती तंद्री भंग होण्याची पण शक्यता असते. तर या अनुषंगाने काय सांगाल?
0: दाद देणं म्हणजे कसं काय की जेव्हा तो गायक गात असतो तेव्हा अनेकदा समेवर येताना इतका सुंदर समेवर येतो तो की आपोआपच क्या बात है वा, ही अशी दाद आली पाहिजे समेवरसाठी. अनेकदा अनेक गायक असे आहे, माझे गुरुजी सुद्धा तिया म्हणजे तीनदा म्हटले, तर तो तिया घेऊन अशा प्रकारे गुंडाळत गुंडाळत येऊन एकदम समेवर येऊन पडायचं क्या बात है, म्हणजे सम जे आहे धडकन येऊन पडायचं समेवर, तर त्या समेचं जे आहे ती तिथे दाद आली पाहिजे. आजकाल आपण पाहतो काय करतात, काही काही ठिकाणी जसं तुम्ही म्हणाला नको तिथे षड्ज लागला, षड्ज खूप चांगला झाला तर उगीच टाळ्या वाजवतात लोक, हे मला अजिबात आवडत नाही. अनेकदा असं होतं की षड्जावर जवळजवळ एक मिनिट अर्धा मिनिट गायक थांबतो, टाळ्या वाजवल्यानंतर काय होतं गायकाचा डायव्हर्ट होतं, तर ते भलत्या ठिकाणी टाळ्याने जाते. अरे त्याचा तो गुण आहे, तो षड्जावर जो थांबतो का सुंदर क्या बात है, हे असं जर आलं तर चालू शकतं. तिथे मला तरी वाटत असं की तिथे टाळ्या नको असतात.
1: हो, आणि बरेचदा असं होतं की आपण दाद कुठल्या माध्यमातून देतोय ही पण गोष्ट महत्वाची असते, म्हणजे त्याला पण थोडस कलेचं म्हणा किंवा संस्कृतीचं त्याला पण ज्ञान असायला पाहिजे, नाहीतर शिट्ट्या येतात. शास्त्रीय संगीतात शिट्ट्यांची गरज नसते.
0: नाही, शिट्ट्यांची गरज नसते. ते तिकडे लावणी म्हणा किंवा सुगम संगीत म्हणा, तिथे शिट्ट्यांची, कारण तीही एक दाद असते.
1: अगदी.
0: शिट्टी देणं हीही एक दाद आहे, टाळ्या वाजवणं हीही एक दाद आहे, पण कुठे टाळ्या बसल्या पाहिजे, कुठे वाजवल्या गेल्या पाहिजे, कारण गायकाला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे अशा प्रकारे. आणि वा क्या बात आहे, हे दोन शब्द तर इतके अप्रतिम आहे की याने गायक एकदम खुश होऊन जातो.
1: अगदी, खूप छान. आणि आता पुन्हा आमच्या जे श्रोते आहेत त्यांना थोडस खुश करायचंय, तर आता आपण कुठलं गाणं?
0: मी एक नाट्य गीत सादर करते.
1: अरे वा, अगदी आमच्या मनातलं ओळखलं आपण.

0: खूप सुंदर, खूप छान. आणि जसं आपण म्हणालात की गळ्यात स्वर असले की कुठल्याही साथसंगतीची गरज लागत नाही, आणि आता असंच झालं आहे की तालवाद्य नाहीये, तंबोरा नाहीये, पण आपला स्वर खूप छान खुलला आहे. मला असं वाटतं ही साथसंगत इथे आमच्या श्रोत्यांचीच आपल्याला लाभलेली आहे.
1: हो हो हो,
0: आवाज जो इतका तयारीचा आपण ऐकवलात, तर मला याच अनुषंगाने आता असं विचारायचं की आवाजाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आवाजाची तयारी करताना काय करायला पाहिजे, काय मार्गदर्शन करायला
1: पाहिजे? षड्जाची साधना करावी लागते. बरेच ना, म्हणजे तुम्ही नुसता षड्ज लावून जरे की त्या षड्जातून सगळे स्वर निर्माण होत असतात. जर षड्ज म्हणजे तो पाया आहे स्वराचा, सारे ग म पदनिसा सनिध प म गरिसा, हा जो सा आहे, हा सा जर पक्का राहिला, सा मधून ही सगळे स्वर निर्माण होतात. म्हणून षड्जाची अतिशय आराधना म्हणा किंवा षड्जावर थांबून तुम्ही रियाज केला गेला पाहिजे. आणि नंतर मग हळूहळू एक एक स्वर वाढवत, ऋषभ आहे, गंधार आहे, मध्यम आहे, त्याच्यानंतर कोमल स्वर असतात, कोमल रे, कोमल गंधार, तीव्र मध्यम, हे हळूहळू हळूहळू एक एक स्वर थांबत थांबत करावं लागतं. त्यानंतर आलापी त्या याच्यातूनच तयार होते. आणि हळूहळू जर त्या गुंडाळा केला सारे घरे ग म ग म प, तर त्याच्यातून ताना तयार होतात. परंतु षड्जाची, आणि खरं म्हणजे आजकाल व्हॉइस कल्चर सुद्धा द्यायला लागलेली आहे, त्याप्रमाणे जर मुलांनी व्हॉइस कल्चर जर घेतला तर आपोआपच तुमचा आवाज हळूहळू तयार होत असतो. एक एक स्वरांनी पुढे जायचं, एक एक स्वरांनी पुढे जायचं, म्हणजे षड्जापर्यंत गेले की आलाप असतात, ताना असतात, अलंकार असतात. इतके विविध प्रकारचे अलंकार आहेत, ते जर तुम्ही घोटले तर आपोआप तुमचा रागच तयार होतो. कुठलाही राग, कुठलाही ताल असला तरी त्याच्यात तुम्ही गाऊ शकता. 10 थाट आहे, 10 थाटाचे जे स्वर आहेत त्या स्वरांचा रियाज करायचा, म्हणजे आपोआपच 10 थाटातील सगळे राग तुम्हाला येऊ शकतात. आणि अशा प्रकारे तुम्हाला आवाजाचा रियाज करावा लागेल.
0: आणखी एक याला जोडून असं आहे की आवाजाबद्दल बोलतोय आपण, तर बरेचदा असं होतं की शास्त्रीय संगीताची आराधना किंवा शास्त्रीय संगीत शिकणाऱ्याला बऱ्याच गोष्टीची पथ्य पाळावी लागतात. चमचमी तेलकट खाता येत नाही, आईस्क्रीम चॉकलेट्स खाता येत नाही, तर बरेचदा असं होतं की अरे मला जर शास्त्रीय संगीत करावं लागलं तर मला ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावं लागेल, आणि जे की मला स्वतःला आवडतं. तर हे कितपत खरं आहे आणि कितपत आपण त्याचं भान?
1: नाही, काही दृष्ट्या खरंही आहे. आता बरेचदा मी तुम्हाला सांगते की आम्ही शिकवत असताना जास्त वेळ जर शिकवल्या गेलं तर आवाज बसतो. म्हणजे रियाजही करायचा तर वेड्यासारखा रियाज तुम्ही 2-5-10 तास करू शकत नाही. आवाजाला लिमिट असते प्रत्येकाच्या. त्याच्यामुळे खाण्याचा कसा थोडंफार मधून एखाद वेळेस खाऊ शकता, काहीही फरक पडत नाही. कधी कधी होऊ शकतं तळकट खाल्लं कारण डालडा वगैरे यांनी त्रास होतो, आवाज बसतो, मलाही झालेलं आहे. त्याच्यामुळे तळकट तेलकट कमी खाल्लं जातं, आंबट चिंबट कमी खाल्लं जातं, चिंच नाही कारण आवाजावरच परिणाम होतो त्याचा. आणि आपण आवाज हेच तर आपलं साधन आहे सगळं गाण्याचं, त्याच्यावरच जर त्रास झाला तर म्हणून खाताना लिमिटेड म्हणा, किंवा आता उद्या आपला कार्यक्रम आहे, आज कृपा करून खाऊ नका, कृपा करून तळलेलं नाही आंबट चिंबट नाही, कारण त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि प्रत्येक वेळेसच आपला कार्यक्रम असेल असं नाही आहे ना, आपण गातोय, आपण रियाज करतो, त्यावेळेस एखाद वेळेस आपण खाऊ शकतो, आम्ही खातो, खाल्लेला आहे, आवाज बसलेला आहे, बरेचदा असं होतं. परंतु आपला जर कार्यक्रम असेल, आपलं जर रेकॉर्डिंग असेल, तर त्या वेळात मात्र कृपया काहीही 4-1 दिवस तरी काही खाऊ नये आंबट चिंबट, कारण रियाज आहे. आणि खूप जास्त रियाज जर केला तर आवाज बसू शकतो.
0: म्हणजे संयम हा तिथे पण
1: पाळलाच पाहिजे संयम.
0: आणि आता आपण जसं म्हणालात की सा लावणं जास्त महत्वाचं आहे, म्हणजे आवाजाची तयारी करण्यासाठी या सा बद्दल आपण सा

0: पण असलं पाहिजे की आपल्याला तो सा लावायचा आहे तर वेड्यासारखा लावायचा नाहीये, कारण आपल्या वोकल कॉर्ड्सवर
1: हो,
0: त्याचा
1: वोकल
0: परिणाम होऊ
1: कॉर्डवर
0: शकतो.
1: त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि असं आहे, प्रत्येकाचं आवाजाची जात ही वेगळी असते. कोणी काळी 4 मध्ये गातात, कोणी 3 मध्ये गातात, काळी 5 मध्ये गातात. जसं लता दिदींचा आवाज काळी 5, म्हणजे प्रत्येकाच्या आवाजाची लिमिट आहे. तर आपला जो आवाज आहे त्या लिमिट मध्येच गा तुम्ही. उगीच वरती ती गाते, तिला कुठल्या कुठे जातो आवाज म्हणून करू नका. जे आहे त्या तुमच्या लई त्या आवाजातच, काळी 4 आहे, काळी 4 मध्येच गा. काळी 5 मध्ये गायचा प्रयत्न करू नका. आवाज फुटू शकतो, त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे हे जपायला पाहिजे की आपली रेंज काय आहे आवाजाची, ती तुम्हाला पाहायला पाहिजे.
0: मॅडम, आता आपण आजच्या भागातल्या आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय मुलाखतीच्या. तर आता आपला जो हा संगीत प्रवास आहे, हा इतका दीर्घ संगीत प्रवास आहे, तर या अनुषंगाने मला आता असं विचारायचंय की संगीताने आपल्याला काय दिलं आणि आपण संगीताला काय दिलं?
1: खरं सांगायचं तर म्हणजे संगीताने मला आयुष्यच दिलेलं आहे. संगीतामुळे मी आयुष्यात उभी राहू शकले आहे. मला नाव दिलेलं आहे. आज मी नाही म्हटलं तरी नागपूर आकाशवाणीवर बिहायची गायिका आहे, सगळेच ओळखतात ना. अरे वा, अलकनंदा तुळजापूरकर, म्हणजे परवाच्या दिवशी तुमचा राग लागला होता, तुमचं गाणं लागलं. ही ओळख मला संगीतानेच दिलेली आहे. संगीताने मी प्राध्यापक झालेली आहे, तीही ओळख मला संगीताने दिलेली आहे. मी जेव्हा बाहेर गावी गाते तेव्हा मला 4 लोक ओळखायला लागले, हीही ओळख मला संगीताने दिलेली आहे. आणि मी संगीताला काय देणार हो? मी संगीताला न्याय दिलाय. मला जे मिळालंय, माझ्या गुरुकडून जे मिळालंय, त्याचं मी प्रसारण केलेलं आहे, त्याचं मी गाते आहे. आणि हा संगीत आणि माझा हा माझा असा गुरु शिष्य सारखाच, परंपरेसारखाच हा माझा आनंद मिळालेला आहे. आयुष्यात खरं सांगायचं म्हणजे दुःखद घटना घडलेल्या आहेत, परंतु ह्या संगीताने मला त्याच्यापासून बाजूला केलेला आहे, उभा केलेला आहे. आणि म्हणून संगीत हे जे आहे, माहीत आहे, भावना आहे. आपण मारवा राग गातो, गायल्याबरोबर हुरहुर त्या स्वरामध्ये. म्हणून मारवा राग गायला की आपल्याला भैरवी लागली की दहे चाहे सगळे स्वर लागतात. तर तो जो भाव आहे, तो भाव संगीताने दिलेला आहे. आपोआप त्या त्या रागात ते जे स्वर आहेत, तसा तसा भाव आमचा निर्माण होतो, गातो आम्ही. ही आम्हाला संगीताने दिलेली देणगी आहे. म्हणजे आयुष्यात भावभावना, सद्भावना, सहृदयता हे सगळं संगीतामुळे आलंय. कारण संगीतातले हे जे 12 स्वर आहे ते सगळे कोमल ऋषभ. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख असतं, तसे हे कोमल स्वर आले की आपोआप आपल्याला एकदम दुःख असं वाटतं. छान शुद्ध स्वर मस्त आले, तीव्र मध्यम लागला, आनंद वाटतो. हा जो स्वभाव आहे या संगीताचा, हा स्वभाव मला मिळालेला आहे. आणि त्यामुळेच मला, मीही त्या आनंदाने त्या स्वराने आनंदित होऊन आयुष्य जगते आहे. जाईपर्यंत माझं संगीत मी सोडणार नाही.
0: अरे वा, खूप छान. संगीताने हा एक सकारात्मक दृष्टिकोन पण आपल्याला
1: नक्कीच दिलेला आहे.
0: तर आहेच,
1: नक्कीच दिलेला आहे आणि देतोच तो संगीतामुळे. कारण सगळीकडेच संगीत भरलेलं आहे ना. आयुष्य आपलं संगीताशिवाय, फक्त तुम्ही गाणं बंद करा बरं, आयुष्य नाहीसं होईल. कुठल्याही प्रकारचं गाणं असू दे, कुठल्याही प्रकारचं संगीत असू दे, हे आपल्याला मिळालेलं आहे. आनंद मिळतो, हेच आनंद देणं आणि घेणं हा आमचा उद्देश संगीताचा आहे.
0: अरे वा. मॅडम, आता अगदी शेवटी जाता जाता आमचे जे सगळे श्रोते आहेत, जे नवीन पद्धतीने आता शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात करणार आहेत त्यांना, आणि जे संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय सांगाल या अनुषंगाने?
1: मी पुनश्च तेच सांगेन की ज्यांना शास्त्रोक्त संगीत ऐकायचं आहे, गायचं आहे, तर तुम्ही रियाजात राहा, चिंतनात राहा, मननात राहा, गाणं शिकत राहा. माणूस हा आयुष्यभर शिकतच असतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या गुरुकडे जरी शिकलं तरी तुम्हाला वेगवेगळे राग वेगवेगळ्या घराण्याचं शिकत राहा, गात राहा, ऐकत राहा. मनन, चिंतन, श्रवण ह्या 3 गोष्टी सतत करत राहा आणि रियाज करा आणि मोठे व्हा. हाच माझा तुम्हाला संदेश आहे.
0: गुरुमंत्रच म्हणता येईल.
1: गुरुमंत्र
0: बरेच झाले. तर हा गुरुमंत्रच मॅडमनी आज आपल्या आकाशवाणीच्या या नमस्कार अमरावतीच्या मुलाखतीच्या माध्यमातून श्रोत्यांना दिलेला आहे. श्रुती हो, आजच्या शास्त्रीय संगीत आणि अभिरुची या विषयाच्या दुसऱ्या भागाच्या संवादातून संगीताकडे पाहण्याची एक समृद्ध दृष्टी आपल्याला मिळाली असेल. अध्यापनाच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मॅडमनी सांगितलेल्या आठवणी, संगीत शिक्षणाविषयीचे विचार आणि विद्यार्थ्यांशी अजूनही जपलेलं त्यांचं नातं निश्चितच उल्लेखनीय आहे, मनात राहणार आहे. संगीताची साधना ही कधीच निवृत्त होत नाही. पदावरून निवृत्ती घेतली तरी स्वरांशी असलेलं नातं कायम राहतं. उलट आयुष्यभराच्या

0: अनुभवातून संगीताकडे पाहण्याची दृष्टी अधिक विस्तारत जाते हेच आजच्या संवादातून आपल्याला जाणवतं. मॅडम, आजच्या या दुसऱ्या भागात आपण इथं आलात आणि इतकी छान माहिती दिली, इतका छान स्वरविस्तार पण सांगितला, दिलखुलास पुन्हा एकदा बातचीत केली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि मी व्यक्तिशः आपली खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. मला आपण इथे बोलावलं आणि माझे चार शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत आणि अभिरुची याविषयी प्राध्यापक अलकनंदा विश्वजीत तुळजापूरकर, निवृत्त प्राध्यापक विभाग प्रमुख शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेल्या बातचीतीचा भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं अवंती मोरे यांचं, तांत्रिक सहाय्य नारायण पवार यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोते हो, नमस्कार. अमरावती कार्यक्रम आपण ऐकत होतो आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आपण ठेवून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगा हर्ट्स वर.
5: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
6: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
5: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
7: आकाशवाणी अमरावती,
8: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
7: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
8: एकाकी मनाला भावनांची साथ,
7: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
8: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
7: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. 10:32 झाली आहेत आणि आता वेळ होते आपल्या आवडत्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाची गीत गंगा.
1: गीत गंगा.
0: श्रोते हो गीत गंगा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो आहोत लता मंगेशकर यांनी गायलेल्या कन्यादान या चित्रपटातल्या गीतानं, जे लिहिलंय पी सावळाराम यांनी, संगीतकार वसंत प्रभू.

यानंतरचं गीत आहे उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुशीला या चित्रपटातलं. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार राम कदम.

0: श्रोतेहो आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा।
1: ताई हे बघ,
2: हॅपी बर्थडे टू यू।
1: दाखव, हा माझा फेवरेट कलर।
2: नेहमी शॉपिंग,
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे।
1: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील। आय नो ना। आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
0: श्रोतेहो हे गीत आहे बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातला आशा भोसले यांनी गायलेलं। गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार एन दत्ता।

श्रोते या नंतरचं गीत आहे साधी माणसं. या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत लिहिलंय योगेश यांनी, संगीत आनंद घन यांचं.

0: इहू चुनावरा पाहिजे या चित्रपटातलं गीत ऐकवीत आहोत उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगल स्वरात. हे गीत लिहिलंय दादा कुंडके यांनी आणि संगीतकार राम कदम.
1: कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत.

0: ची बारी दौलत ही तीन लाखाची।
1: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे बेला शिंदे आणि अमित राज यांनी गायलेलं। संगीत अमित राज यांचंच आहे। चित्रपट तू ही रे।

श्रोते हो, हा स्वर होता तेजस्विनी पंडित आणि सई ताम्हणकर यांचा, चित्रपट तुही रे। आणि आता आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं गीत आम्ही सादर करीत आहोत, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेली इंदिरा संत यांची शब्दरचना, संगीतकार गिरीश जोशी। गीतगंगा कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आहे।

0: कंबाण 1.5 मेगाहर्ट्ज वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज आहे मंगळवार, म्हणजे स्मृती गंधचा वार. आज या कार्यक्रमात ऐकूयात लोकप्रिय पार्श्वगायक, आपल्या सगळ्यांच्या आवडीचे मोहम्मद रफी यांची गाणी आणि त्यांचा जीवन प्रवास.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: श्रोते हो, स्मृतिगंध कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. नमस्कार मंडळी, आज ज्या सुरेल आणि गोड गळ्याच्या गायकाबद्दल आपण बोलणार आहोत ना, त्या गायकाचा हिंदी चित्रपट सृष्टीत अल्लाह की गाय असा फार सन्मानानं उल्लेख केला जायचा. कोण आहेत हे गायक? मी नाव सांगण्याच्या आधी आपण ऐकूयात त्यांच्या आवाजाची एक झलक.

श्रोते हो, 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाब प्रांतातल्या कोटला सुलतानपूर इथं जन्म झालेल्या मोहम्मद रफी नावाच्या या नायाभिऱ्यानं केवळ 56 वर्षांच्या आपल्या छोट्याशा आयुष्यात असामान्य आणि अफाट अशी सांगीतिक कामगिरी करून दाखवली. न भूतो न भविष्यती अशी कामगिरी.

जिल्हा सुलतानपूर. इथं जन्म झालेल्या मोहम्मद रफी नावाच्या या नायाभिऱ्यानं केवळ 56 वर्षांच्या आपल्या छोट्याशा आयुष्यात असामान्य आणि अफाट अशी सांगीतिक कामगिरी करून दाखवली. न भूतो न भविष्यती अशी कामगिरी.

0: सलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा।
1: श्रोते हो, मोहम्मद रफी हे त्यांच्या सहा भावंडांमध्ये दुसऱ्या नंबरचे होते। त्यांचं टोपण नाव माहिती आहे काय होतं? फिको। असं म्हणतात की लहानपणी त्यांच्या गल्लीमध्ये एक फकीर यायचा जो मंत्रगायन करायचा। त्या फकीराच्या मंत्रगायनाचं अनुकरण करत करत मोहम्मद रफी यांनी गायला सुरुवात केली। उस्ताद अब्दुल वहीद खान, पंडित जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजामी यांच्याकडून मोहम्मद रफी यांनी शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं।

मंडळी मोहम्मद रफी यांनी लाहोरमध्ये त्यांच्या गायनातली पहिली सार्वजनिक कामगिरी केली ना, ती वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी. आणि फार मोठं धाडस त्यांनी केलं. त्यांनी गायलं होतं ते गाणं होतं के एल सहगल यांचं. 1941 हे ते वर्ष होतं जेव्हा मोहम्मद रफी यांनी लाहोर इथं संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांच्या नेतृत्वात बलिया बलूच या पंजाबी चित्रपटात झीनत बेगम यांच्यासोबत पहिलं पार्श्वगायन करत सिनेमासृष्टीमध्ये पहिलं पाऊल टाकलं.

1944 हे ते वर्ष होतं ज्या साली मोहम्मद रफी यांना ऑल इंडिया रेडिओ लाहोर या स्टेशननं गाण्यासाठी निमंत्रित केलं. 1944 साली मोहम्मद रफी यांनी मुंबईत पहिलं पाऊल ठेवलं. त्यांनी अत्यंत वर्दळीच्या अशा भेंडी बाजार परिसरात 10x10 खोली भाड्याने घेतली आणि बॉलिवूडमधल्या संघर्षासाठी ते घराबाहेर पडले. 1945 हे ते वर्ष होतं ज्या वर्षी पहिला चित्रपट त्यांना मिळाला, तो होता गाव की गोरी. या चित्रपटातून मोहम्मद रफी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं.

कवी तन्वीर नकवी यांनी मोहम्मद रफी यांची ओळख अब्दुल रशीद करदार मेहबूब खान आणि अभिनेता दिग्दर्शक नाझीर यांच्यासह अनेक चित्रपट निर्मात्यांशी करून दिली. श्याम सुंदर यांनी मोहम्मद रफी यांना जी एम दुर्रानी यांच्यासोबत गाव की गोरी चित्रपटासाठी मी आधी ज्या गाण्याचा उल्लेख केला ते युगलगीत गाण्याची संधी दिली.

आज दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी तैसी हे हिंदी चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी रेकॉर्ड केलेलं पहिलं गाणं ठरलं. संगीतकार होते अर्थातच नौशाद. नौशाद यांच्याकडे रफी साहेबांनी गायलेलं पहिलं गीत होतं हिंदुस्थान के बंदे है हम. आणि यानंतर संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी ही जोडी सिनेमासृष्टीमध्ये सुपरहिट ठरली.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांनी सिनेमा सृष्टीत गाण्याला सुरुवात केली तो काळ होता के एल सैगल, जी एम दुर्रानी यांच्यासारख्या त्या काळातल्या प्रभावी गायकांचा. असं म्हणतात की आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मोहम्मद रफी यांनी अनेकदा दुर्रानी यांच्या गायनाच्या शैलीचं अनुकरण देखील केलं, जे प्रत्येक जण करत असतात त्या काळातल्या गायकांकरता. पण नंतर नंतर या प्रभावातून रफीसाहेब बाहेर पडले आणि त्यांनी एक स्वतःची शैली विकसित केली, जी खास मोहम्मद रफी यांची शैली म्हणून गाजली.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक समकालीन संगीत दिग्दर्शकांशी सुमधुर संबंध ठेवले होते. त्यात मुख्य होते ते नौशाद अली, त्याचप्रमाणे श्यामसुंदर, हुस्नलाम, भगतराम यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी त्यांना गाण्याची संधी दिली. 50 ते 60 उत्तरार्धात त्यांनी ओपी नय्यर, शंकर जयकिशन, आर डी बर्मन आणि रोशन यांच्यासारख्या लोकप्रिय संगीतकारांकडे लक्षणीय गाणी गायली. नौशाद साहेबांकडे रफी साहेबांनी गायलेलं हे गाणं आवर्जून ऐकलं पाहिजे.

0: या गायकांचा खरा काळ होता. पण या सगळ्या गोतावळ्यातही मोहम्मद रफी यांचा आवाज मात्र वेगळ्यानं ओळखू यायचा. त्यांनी स्वतःची अशी एक छाप निर्माण केली होती. दर्द हे त्यांच्या आवाजातलं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. जंगली चित्रपटातलं हे गीत ऐकताना त्याचा प्रत्यय येतो.
1: एहसान तेरा हो

श्रोते हो, कलावंतांच्या आयुष्यामध्ये अनेक सन्माननीय प्रसंग येत असतात. असाच एक सन्माननीय प्रसंग आला तो मोहम्मद रफी यांच्या आयुष्यात. 1948 मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर हुस्नराम भगतराम, राजेंद्र कृष्ण आणि मोहम्मद रफी यांच्या पथकानं रातोरात सुनो दुनिया वालो बापूजी की अमर कहानी हे गाणं तयार केलं. हे गाणं ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे इतके प्रभावित झाले की त्यांनी मोहम्मद रफी यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. त्याचप्रमाणे 1948 भारतीय स्वातंत्र्य दिनी मोहम्मद रफी यांना रौप्य पदक देऊन त्यांचा त्यांनी सन्मानही केला.

श्रोतो, एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेनुसार आणि शैलीनुसार आवाज लावण्याची मोहम्मद रफी यांची अफाट अशी क्षमता होती. रफी साहेबांनी कुठलं गाणं शम्मी कपूरसाठी गायलंय आणि कुठलं गाणं ऋषी कपूरसाठी, कुठलं अमिताभ बच्चनसाठी गायलंय किंवा कुठलं हास्य अभिनेता महमूदसाठी, यातला फरक खऱ्या गानसेना ना अगदी सहज ओळखू यायचा. हीच तर जादू होती मोहम्मद रफी यांच्या गळ्याची. आता प्यासा चित्रपटातलं हेच गाणं ऐकूयात ना. जॉनी वॉकर यांच्याकरता रफी साहेबांनी लावलेला हा स्वर बघा.

श्रोतेहो, मोहम्मद रफी यांनी हिंदी, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून अगणित अशी गाणी गायली. पण मोहम्मद रफी यांनी मराठी गाण्यांमधूनही आपली खरी छाप सोडली. ती कशी ते ऐकूयात.

श्रोते हो, केवळ 56 वर्षांचं आयुष्य जगलेल्या आणि आयुष्यभर पोटतिडकीनं गायलेल्या मोहम्मद रफी यांचा अंत झाला तो पोटाच्या विकारानं. अतिशय दुर्दैवी असा हा योग. 31 जुलै 1980 हा मोहम्मद रफी यांच्या चाहत्यांकरता दुर्दैवी दिवस म्हणून उगवला. त्या रात्री 10:30 रफी यांच्या हृदयाची धडधड अखेर कायमची थांबली. मृत्यूच्या अगदी काही तास अगोदर त्यांनी शाम किंवा आज उदास है दोस्त हे एक गीत गायलं होतं. त्या संध्याकाळी ते शब्द खरे ठरले. एक शायर त्यावेळी असं लिहून गेला, न फनकार तुस्सा तेरे बाद आया, न फनकार तुस्सा तेरे बाद आया, मोहम्मद रफी तू बहुत याद आया.

0: श्रोते हो तर हा होता आजचा स्मृती गंध कार्यक्रम। आज या कार्यक्रमात आपण प्रवास केला मोहम्मद रफी यांच्या सुरेल गाण्यांचा।
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।

FM आणि क्षेत्र पूर्णांक 5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते आणि आता दुपारचे 12 वाजतात, ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत, काही क्षणातच.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा सुखदा जरा इकडे ये.
1: अरे काय झालं, काय सकाळी सकाळी दंगा सुरू आहे तुझा?
0: अगं हा बघ आजचा पेपर काय लिहिले बघ बघ जरा तू.
1: काय आहे, महागाई वाढली आहे किंवा काय शेअर बाजार ढेपाळला, हे असलं सगळं वाचून ना सकाळी सकाळी माझा मूड खराब करणार असलास तर ठेव तिथेच.
0: नाही ग, या आठवड्यात इतके दिवस आहेत ना की कॅलेंडर गोंधळून जाईल.
1: म्हणजे
0: बघ ना, म्हणजे रेबीज दिवस, जागतिक हृदय दिन, कॉफी दिन, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती त्याच दिवशी.
1: बापरे, म्हणजे एकाच आठवड्यामध्ये प्राण्यांची काळजी, हृदयाची काळजी, देशाचा इतिहास आणि कॉफीचा मग. आता मला सांग, या सगळ्याची तयारी तू करणार की मी?
0: नाही, मी फक्त बातम्या सांगतोय, तयारी तुला करायची.
1: वा रे वा, माहिती देणारा आणि काम करणारा यातला फरक मला चांगलाच माहितीये. तुझ्याकडे वर्तमानपत्र असतं आणि माझ्याकडे कामांची यादी.
0: अगं संसारात प्रत्येकाची एक एक भूमिका असतेच ना.
1: हो ना, तुझी भूमिका म्हणजे कसं, काम सांगितल्यानंतर हो करतो असं म्हणणं, आणि माझी भूमिका म्हणजे ते काम प्रत्यक्ष करून घेणं.
0: असं काही नाही, मी हो करतो काम म्हटल्यावर नक्की पूर्ण करतो.
1: हो माहितीये ना, साधारण 6 महिन्यांनी 100 वेळा मागे लागल्यावर ते काम काही वेळेला मलाच पूर्ण करावं लागतं.
0: बस काय सुखदा, तू सुद्धा ना आता त्या मोहित सारखं माझी मस्करी कर.
2: माझ्यासारखी कशाला, मी चालूय ना तुझी मस्करी करायला.
0: तू कुठून उगवलास रे अचानक मोहित?
2: कुठून उगवलो म्हणजे दारातून आलो. तुमच्या घरात खिडकीतून येण्याची काही पद्धत आहे का?
0: अरे तसं नाही रे, नाव घेतलं आणि तू हजर झालास म्हणून जरा दचकलो.
2: मी एकटा आलेलो नाहीये.
0: म्हणजे
2: सोबत कोणाला घेऊन आलोय बघ?
1: अरे शर्वरी, तू सुद्धा आलीस आणि मागे लपून बसलीस, ये ना पुढे.
3: म्हटलं बघूया तुम्हाला माझी आठवण येते का.
0: हो अगदी कवी सौमित्रच्या बघ तुला माझी आठवण येते का या कवितेची आठवण करून दिलीस तू.
1: बरं मला आता सांगा, तुम्ही चहा घेणार ना सगळे?
3: मला तर कॉफी हवी आहे.
2: मलाही कॉफीच हवी आहे.
0: खरं म्हणजे मला चहा हवा होता, पण आता सगळे कॉफी घेत आहेत तर मलाही कॉफीच हवी.
1: उत्तम, आज माझाही कॉफीच प्यायचा मूड होता. शर्वरी तुला कशी काय ग कॉफीची आठवण झाली?
2: खरं तर आठवण मला झाली.
1: अच्छा,
2: म्हणून मी शर्वरीला वाटेतच म्हणालो होतो की कॉफी प्यायला हवी.
3: नाही, त्याला कॉफी सोबत खायला काय मिळेल याची काळजी लागली होती.
0: छान छान छान, पण आज सगळी मंडळी एका छताखाली आहेत हे मात्र छान आहे. फक्त रेवा तेवढी नाहीये.
3: रेवा असती तर खूप मजा आली असती.
0: आता या दोघी एकत्र नाही ते बरंच आहे म्हणा, नाहीतर यांनी घर अक्षरशः डोक्यावर घेतलं असतं. नाही का सुखदा? अगं तू नव्हतीस तेव्हा या दोघींनी अक्षरशः माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या.
1: तरीच मी परत आले तेव्हा तुझे केस जरा विरळ कमी झाल्यासारखे वाटले रे.
0: वा, आता तू सुद्धा सुरू झालीस वाटत.
3: अरे सुरुवात मी करणार आहे, कुठून करू ते सांग.
2: अर्थात कॉफी पासून
3: का?
2: कारण माझं हृदय कॉफी शिवाय चालत नाही.
0: अरे आणि आज नेमकं जागतिक हृदय दिन सुद्धा आहे.
2: म्हणूनच तर म्हणतोय माझ्या हृदयाची काळजी घ्या, मला कॉफी द्या.
1: तुझ्या हृदयाला कॉफीची नाही थोडी शहाणी हवी, त्याची गरज आहे.
2: ती बाजारात मिळते का पण?
3: नाही, तुझ्यासाठी ती कायम आउट ऑफ स्टॉक असते.
0: खरंच खरंच, पण आज जागतिक हृदय दिन, आपण हृदय म्हटलं की लगेच प्रेम भावना नाती आठवायला लागतो. खर तर हृदय म्हणजे आपल्या शरीराचं सतत काम करणारं इंजिनच.
3: आणि गंमत म्हणजे आपण शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो, त्वचा, केस, वजन, चेहरा, पण हृदय शांतपणे आपलं काम करत असतं, म्हणून त्याची आठवण अनेकदा उशीर

0: सुद्धा होते.
1: अगदी बरोबर आहे. हृदयाची काळजी म्हणजे फक्त आजच्या दिवशी हेल्दी खा असं म्हणणं नाही, रोजच्या सवयींमध्ये बदल करायला हवेत. कारण आपलं हृदय हे 24 तास 12 महिने सुरू असतं, एकदाही सुट्टी घेत नाही.
2: कारण त्याची सुट्टी आपल्याला परवडणारी नाही.
3: म्हणून मी ठरवलंय आता आजपासून मी जिमला जाणार.
2: अरे बापरे, अरे पण दरवर्षी तू ठरवतो असं?
3: हो, पण तेव्हा मी मनाने तयार नसतो.
2: छान छान छान.
0: मग आता तयार झालास का?
3: हो हो, मी मनाने तयार होतोय.
1: आणि शरीराने?
3: ते अजून विचार करते.
2: म्हणजे ते फिल्मच्या डायलॉग सारखं झालं ग, मनात हाय दिसत पण बॉडी नाही म्हणती.
1: पण खरं सांगायचं तर चालणं, व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि टेन्शन नेलेने का ताण कमी ठेवणं, या गोष्टी आपण अगदी सहज बोलतो. अर्थात प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यामध्ये या गोष्टी आणणं महत्वाचं आहे.
0: आणि काही वेळा आपण शरीराचे संकेत दुर्लक्षित करतो. काही नाही, थोडा थकवा आहे, उद्या डॉक्टरांकडे जाऊ, आत्ता काम आहे, असं करत राहतो.
1: स्वतःसाठी वेळ काढणं ही लगदी

0: आणि टेन्शन नाही लेने का ताण कमी ठेवणं या गोष्टी आपण अगदी सहज बोलतो. अर्थात प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यामध्ये या गोष्टी आणणं महत्वाचं आहे.
1: आणि काही वेळा आपण शरीराचे संकेत दुर्लक्षित करतो. काही नाही, थोडा थकवा आहे, उद्या डॉक्टरांकडे जाऊ, आत्ता काम आहे, असं करत राहतो.
0: स्वतःसाठी वेळ काढणं ही लक्झरी नसते, ती गरज असते.
2: वा वा वा, काय छान वाक्य, मला आवडलं बरं का. मग कारण मी स्वतःसाठी वेळ काढतोच आहे.
1: कशासाठी?
2: रविवारी 2 तास क्रिकेट पाहण्यासाठी.
0: याला स्वतःची काळजी म्हणत नाहीत.
2: मग काय म्हणतात?
3: स्वतःच्या टीव्हीची काळजी.
0: पण खरंच हृदय दिनाचा एक सुंदर अर्थ असा घेता येईल की आपण आपल्या शरीराचं ऐकायला शिकलं पाहिजे
1: आणि मनाचंही.
3: हो ना, कारण ताण, चिंता, सततची धावपळ यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच.
2: म्हणजे हृदयासाठी फक्त धावायचं नसतं बरं का, कधी कधी थांबायचंही असतं.
0: बरोबर आहे.
3: म्हणजे मोहितने पहिल्यांदाच असं गंभीर आणि उपयोगी वाक्य सांगितलंय.
2: मी नेहमीच सांगत असतो बाळा, पण तुम्ही लोक नोंद ठेवत नाही.
3: अच्छा.
2: खरं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बोलताना एक डायरी घेऊन बसायला हवं.
0: का रे, कशासाठी?
2: अरे माझ्या ऐतिहासिक वक्तव्यांची नोंद ठेवायला नको का?
3: बरोबर, चालतंय की इतिहासात त्याची नोंद असायलाच हवी.
1: अरे हो, तुम्हाला माहितीये का, परवा आमच्या ऑफिस मधल्या एकाला कुत्रा चावला, ताबडतोब हॉस्पिटलला पळवलं त्याला.
0: बापरे. पण मग आता इंजेक्शन घ्यायला लागली असतील ना ग?
1: हो खरंय, पण मला तर वाटतं की समोर कुत्रा दिसला की त्याला रेबीजची लस देऊन आणायला हवी.
3: खरं म्हणजे हा विषय गंभीर आहे बरं का.
0: रेबीज म्हणजे फक्त कुत्र्यांबद्दलचा विषय नाही, तो माणूस आणि प्राणी, सार्वजनिक आरोग्य आणि जबाबदारी याच्याशी जोडलेला विषय.
3: विशेषतः प्राण्यांनी चावा घेतल्यावर काही नाही, छोटासा चावा आहे असं म्हणून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
1: हो ना, योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं.
0: रेबीज प्रतिबंधासाठी लसीकरण आणि जनजागृती याचं महत्व खूप मोठं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2026 रेबीज दिनाची थीम आहे स्ट्रॉंगर टुगेदर. म्हणजे रेबीज निर्मूलनासाठी सगळे लोक, पशुवैद्यकीय क्षेत्र आणि आरोग्य व्यवस्था यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.
2: ही स्ट्रॉंगर टुगेदरची जी संकल्पना आहे ना, खूपच छान आहे बरं का.
3: आणि याच्यामध्ये प्राण्यांबद्दलची जबाबदारी सुद्धा येते.
0: आपल्या शहरातल्या भटक्या कुत्र्यांबद्दल बोलताना 2 टोक दिसतात, ते टाळायला हवं. म्हणजे एकीकडे भीती पसरवायची नाही आणि दुसरीकडे समस्या दुर्लक्षितही करून उपयोगी नाही.
1: अगदी. प्राण्यांबद्दल दया असणं आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक असणं दोन्ही एकत्र शक्य आहे.
2: माझ्या बिल्डिंग मध्ये कुत्रा आहे बरं का, मी त्याला रोज बिस्किट देतो.
3: म्हणजे तुला बघितलं की तो शेपूट हलत असणार.
2: तसं नाही आहे.
0: मांगावर धावून येतो की काय,
2: तो बिस्किटांकडे पाहतो आणि वाट पाहतो की मी कधी तिथून जाईन.
1: म्हणजे त्याचं प्रेम बिस्किटांपुरतच मर्यादित आहे.
2: प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात.
3: हो का? मग एक दिवस ना बिस्किट न देता त्याच्याजवळ जा आणि बघ.
2: नको नको, एवढा मोठा प्रयोग करण्याची माझी तयारी नाही आहे.
0: खर तर जीवनात अनेक तत्व, म्हणजे अहिंसा ही सुद्धा फार महत्वाची, नाही का?
3: म्हणजे मूल्यच जीवनाचं, नाही का?
0: हो ना.
3: आणि अहिंसा म्हटलं की आपल्याला आठवतात ते महात्मा गांधी. या आठवड्यात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या दोघांचीही जयंती आहे.
1: दोन्ही व्यक्तिमत्व आठवली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, मोठेपणा नेहमी मोठ्या आवाजात बोलत राहिल्याने सिद्ध होत नाही.
2: म्हणजे माझ्यासारखं सतत बोलत राहण्याची गरज नाही.
3: तुला हे कोण समजावून सांगणार रे.
0: बर ऐका, मी काय म्हणते, गांधीजींच्या विचारांमध्ये सत्य आणि अहिंसेला महत्व होत, त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांची जयंती जागतिक अहिंसा दिवस म्हणूनही घोषित केली आहे.
1: आणि गांधीजींच्या विचारांबद्दल बोलताना मला एक गोष्ट जाणवते, ते विचार फक्त भाषणात राहू नयेत, ते आपल्या रोजच्या वागण्यात दिसले पाहिजेत.
3: म्हणजे घरात भांडण झालं की लगेच गांधीजी आठवायचे असं म्हणायचे का तुला?
0: अहिंसा म्हणजे मारामारी न करणं किंवा म्हणजे शारीरिक प्रकारची हिंसा न करणं इतकंच नव्हे,
3: मग
0: आपल्या शब्दांनी सुद्धा दुसऱ्याला दुखावू नये. मतभेद झाले तरी माणसाला कमी लेखू नये आणि राग आला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवावं.
3: हे सगळं माझ्यासाठी नाही का?
0: हा त्या विचार विश्वाचा भाग आहे.
1: मला तर वाटतं गांधीजींच्या अहिंसेचा सर्वात मोठा प्रयोग घरात करता येईल.
2: कसा काय करता येईल बरं?
1: अरे अगदी सोपं आहे बघ. उदाहरणच द्यायचं झालं ना, तर सकाळी घरात कोणीतरी उशिरा उठलं, काम राहिलं, एखादी वस्तू सापडली नाही, तर लगेच रागवण्याऐवजी शांतपणे बोलायचं.
3: हे सुद्धा माझ्यासाठीच असावं.
0: तुझ्या बाबतीत तर अहिंसेचा प्रयोग रोजच करावा लागतो.
3: अच्छा, म्हणजे मी

0: कठीण विषय आहे तर.
1: तुझी मोजांची जोडी बघितली की मला अहिंसेची खरी परीक्षा द्यावी लागते.
0: अरे
2: रोहित, अरे तुझ्या मोजांचा विषय जागतिक शांततेशी जोडला गेलाय बघ.
0: तुम्ही तिघ मिळून ना माझ्यावर अन्याय करत आहात.
1: अन्याय नाही रे, सत्याग्रह. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री दोन्ही थोर व्यक्तिमत्व, त्यांची जयंती एकाच दिवशी नाही का. शास्त्रीजी अतिशय साधे सौम्य पण त्याच वेळेला कठोर मुत्सद्दी होते.
3: मला त्यांच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा महत्वाचा वाटतो. आज आपण यश म्हणजे किती मोठं घर, किती मोठी गाडी, किती फॉलोअर्स अशा मोजमापात पाहतो.
2: आणि शास्त्रीजींसारख्या व्यक्तींची आठवण आपल्याला सांगते की साधेपणा हा कमकुवतपणा नाही.
1: खर तर साधेपणातही ताकद असते
3: आणि प्रामाणिकपणातही.
0: म्हणजे या आठवड्यात आपल्याला आरोग्यापासून इतिहासापर्यंत एकच गोष्ट मिळते, जबाबदारी.
2: बरं, पण मला एक सांगा, कॉफीची जबाबदारी कोण घेते?
1: हे काय आलेच मी घेऊन.
2: मला माहित होत, मला वाटत होत तुम्ही मला कॉफी न देऊन माझ्यावर अन्याय करत आहात.
0: अरे नाही नाही नाही, तसं नाही. तुला माहितीये का आपल्या हातातला कॉफीचा एक कप प्रत्यक्षात किती मोठ्या प्रवासातून येतो?
2: बरोबर. बघा, शेतकरी, उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, भाजणी, दुकान
1: आणि शेवटी मोहित,
2: म्हणजे संपूर्ण कॉफी उद्योगाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मी.
3: स्वतः बद्दल एवढा आत्मविश्वास कुठून आणतो?
2: अर्थात कॉफी मधून.
0: अच्छा, म्हणजे तुला कॉफी प्यायल्यावर जाग येते? तर
2: मला कॉफीचा सुगंध आल्या बरोबर जाग येते.
1: आणि मग तू मग मध्ये कॉफी ठेवूनच झोपतोस का?
0: शर्वरी, तुला आठवत असेल ना आपण म्हणजे 10वीचा अभ्यास करताना तरतरी यावी म्हणून कॉफी प्यायचो.
3: आणि तुला ती पिऊन गुंगी यायची, मग तू गाढ
0: झोपायचा.
2: काय तर
3: पण खरंच कॉफी हा फक्त पेयाचा विषय नाही, कित्येक लोकांसाठी तो संवादाचा बहाणा असतो.
0: हो, म्हणजे कॉफी प्यायला भेटूया असं म्हटलं म्हणजे प्रत्यक्षात थोडस बोलूया.
1: कधी मित्राला भेटायचं असतं, कधी एखादं काम असतं, कधी फक्त बराच वेळ गप्पा मारायच्या असतात.
2: आणि कधी कॉफीच्या नावाखाली 2 तास बसून आपण जगातील सर्व प्रश्न सोडवतो
0: आणि बिल आल्यावर अचानक सगळे शांत होतात.
3: तोही एक प्रकारचा अहिंसक क्षण असतो.
1: काय हे? मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये एक समान धागा दिसतो.
0: काय काय? कुठला?
1: तो म्हणजे जबाबदारीचा. महात्मा गांधीजींच्या विचारातून सत्य आणि अहिंसेची जबाबदारी आपल्यावर येते, शास्त्रीजींच्या विचारातून कर्तव्य आणि साधेपणाची, तसंच माणूस आणि प्राणी यांच्यातली जबाबदारी, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी.
3: आणि तुझ्यावर टाकलीये ती गप्पांमध्ये इंधन म्हणजे चहा किंवा कॉफी देण्याची जबाबदारी.
1: मला काय वाटतं शर्वरी, पुढच्या वेळी तूच घे ही जबाबदारी.
2: नको नको, मला जगायचंय.
0: अरे नको कसं, तुझ्यासाठी जगातला प्रत्येक विषय कॉफीवर येऊन थांबतो ना.
2: कारण शर्वरी कॉफी करणार म्हणजे मला प्रार्थना करून यावं लागेल.
0: नाही नाही, आपण सगळे मिळूनही प्रार्थना करू शकतो.
1: अरे काय हे.
3: आणि एक गोष्ट खरी, आपण मोठमोठ्या दिवसांबद्दल बोलतो पण त्या दिवसांचा अर्थ रोजच्या छोट्या कृतींमध्ये आणला तर खरंच त्यांना अर्थ येतो.
0: हो, म्हणून मी ठरवलंय रोज चालायला जाणार, मस्त व्यायाम करणार, छान गाणी ऐकणार, मनाला चांगलं वाटेल असं करणार.
1: मी सुद्धा चालायला जाते आणि यापुढेही जाणार आहे. मलाही स्वतःच्या हृदयाची काळजी घ्यायची.
3: हा, आणि रोहित दादा, तू ऐक, गांधी जयंतीला अहिंसेवर भाषण ऐकून दुसऱ्या दिवशी घरातल्या माणसांवर शब्दांनी हल्ला करायचा नाही.
2: शर्वरी, तू साधेपणाबद्दल बोलशील आणि दुसऱ्या दिवशी ऑनलाइन सेल मध्ये गरज नसलेल्या 50 वस्तू मागवून ठेवशील.
3: अरे काय रे,
0: कॉफी दिनाला कॉफी पिताना
2: माझं नाव घ्यायचं
1: नाही. कॉफी तयार करणाऱ्या आणि पिकवणाऱ्या माणसांची आठवण ठेवायची.
2: ठीक आहे, पण मग माझा.
3: आणि सगळ्यात महत्वाचं, आपण स्वतःची आणि आपल्या माणसांची विचारपूस करायची.
0: कसं आहे हा प्रश्न आपण किती सहज विचारतो.
1: पण उत्तर ऐकायला मात्र वेळ नसतो.
2: हो, आपण कसा आहेस विचारतो पण समोरचा ठीक आहे म्हणण्याआधीच आपण म्हणतो बरं नंतर बोलू.
3: कधी कधी खरंच थांबून ऐकायला हवं.
0: मित्राला फोन करावा, आई वडिलांशी निवांत बोलावं, भावंडांशी भांडावं म्हणजे आमच्यासारखं, आणि नंतर हसावं सुद्धा
2: आणि नंतर कॉफीला भेटावं.
1: तुझं आलं परत.
2: कारण काही नाती टिकवायला मोठे कार्यक्रम लागत नाहीत, एक फोन, एक भेट, एक कप कॉफी पुरते.
3: आणि मनापासून केलेली एक विचारपूस.
1: किती बोलताय, पटकन कॉफी प्या, थंड होईल ती.
2: मला आधीच

0: माहिती होतं
1: काय
0: या चर्चेचा शेवट इथेच होणार.
2: नाही नाही, पण चर्चा अजून संपलेली नाहीये.
0: मग
1: कारण काही सवयी बदलण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची गरज नसते,
2: आणि काही सवयी बदलण्यासाठी घरात रोहित, सुखदा, शर्वरी, मोहित हे लोक असतं पुरेसं असतं.
0: आणि कॉफीचा मगही ते विसरलास.
3: हो ना, चला आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी
1: आणि आपल्या माणसांसाठी,
2: आपल्या समाजातल्या आपुलकीसाठी
0: आणि
2: आता काही बोलू नकोस.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुती का आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, आता ऐकूया अरण्यातील सेवाव्रती. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. डॉक्टर, बरं, हा बनफुल परिवार काय?
1: कल्याण आश्रम ही संस्था ही एक संघटन तयार करणारी संस्था आहे. संघटनातून ढाचा बनवायचा अशी एक संस्था आहे. एक असं तुम्ही कल्पना करा की एक डॉक्टर आहे आणि तो रोज दवाखान्यात जातोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, आणि मग एक लक्षात येतं की अरे यांचं कुपोषण हटतच नाहीये, यांचा अॅनिमिया कमीच होत नाहीये. 4 हिमोग्लोबिन असलेल्या मुलाला, नॉन रेकॉर्डेबल असलेल्या मुलाला सारखे सारखे आजार होत आहेत. ह्याचा उपाय काय करणार? ह्याचा उपाय एक डॉक्टरच्या मनात ती गोष्ट जास्ती होणार ना की रोज हे मी असे पेशंट बघतोय, दरवेळेला तीच औषध द्यायची, दरवेळेला तेच हे करायचं, याचा शेवटी उपाय की नाही सगळ्याला? मग आमच्या डोक्यात येत राहिलं की कुपोषण, कुपोषण, हे कुपोषण हटवलं हटवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय होणार नाही. म्हणून काही आम्ही प्रयोग केले 2020 ला, प्रयोग सुरू केले आणि काही 10 मुलांना निवडून त्यांच्यावर पोषक आहार, आयरन सायरप, मल्टीव्हिटॅमिन सायरप, कृमीचे गोळे, मलेरियाचा ट्रीटमेंट, भयंकर मलेरिया आहे आमच्याकडे, प्रचंड मलेरिया आहे, तर तो कव्हर करून असं सगळं करून आम्ही करत गेलो. रिझल्ट मिळायला लागले, मग कुपोषणाचे अजून उपचार सुरू केले. सिकल सेल डिसीज नावाचा आजार आहे त्या भागामध्ये, जेनेटिक डिसीज आहे, आई वडिलांकडनं येतो. त्याची टेस्ट केल्याशिवाय तुम्ही आयरन सायरप देऊ शकत नाही, आयरन देऊ शकत नाही पेशंट, मग ते तुम्ही टेस्ट करून घेता, तर त्याचा अवेअरनेस आहे. हे सगळे मलेरियामुळे रक्त तुटणं आणि प्रोटीन कमी असल्यामुळे रक्त नीट तयार न होणं आणि सिकल सेल डिसीज म्हणजे रक्त तयारच न होणं पासूनच, हे सगळ्यातून प्रश्नातून शेवटी उपाय काय काढणार? म्हणून मग अशा कुपोषणासाठी

0: काही ना काहीतरी सुरू व्हायला पाहिजे.
1: म्हणजे
0: आम्ही काय झालं एवढ्या वर्षांच्या अनुभवाने एक पिनपॉइंट विचारावर आलो की नाही आता आपल्याला ह्या दोन तीन गोष्टींवर लक्ष द्यायचंय. त्याच्यामधला मुख्य आहे तो पोषक आहार दे म्हणजे माल न्यूट्रिशन अॅनिमिया एलिव्हिएशन स्कीम मास याच्या नावाखाली आम्ही तो कार्यक्रम पोषक आहाराचा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरा होता तो जे मी मगाशी म्हणलं की इंटिरियरला आम्ही जाणं गरजेचं होतं कारण दवाखान्यापर्यंत सरकारी दवाखान्यापर्यंत येतातच लोक तसेच ते आमच्याकडे पण येणार आणि परत तेच होणार म्हणून मग आम्ही आतमध्ये मेडिकल कॅम्प लावणं. त्या मेडिकल कॅम्प मध्ये ज्या पेशंटना मगाशी यांनी म्हणल्याप्रमाणे जो योग्य डॉक्टर असेल तज्ज्ञ डॉक्टर स्पेशालिस्ट म्हणजे त्यांच्याकडे घेऊन जाणं त्यांना त्यांना रेफरल म्हणजे त्याला रेफरल पेशंट म्हणतो तसे रेफरल पेशंट काही फॉलोअपचे पेशंट असतात की जे फक्त त्यांना मल्टीव्हिटॅमिन आणि आयर्न वगैरे देऊन त्यांना तीन तीन महिने ते करायचंय त्याच्याकरता. त्याच्यामुळे प्रबोधन हा भाग आहेच म्हणजे उपक्रम. आणि तिसरा आहे ते हेही लक्षात आलं की हे जे व्यसनाधीनता आणि कुपोषण किंवा रक्ताची कमी हे जे विषय आहेत हे विषय आपण शालेय मुलांपासून आता सुरुवात करायला पाहिजे. कॅच देम यंग हा जर विचार केला तर 6वी ते 12वी पर्यंतची ही जी मुलं आहेत ज्या ज्या शाळांमध्ये जशा पद्धतीची असतील त्यांच्या समोर हा सगळा विषय खेळी मेळीमध्ये गाणं काहीतरी खेळ अशा माध्यमातून तो मांडायचा 2-2.5 तास आणि त्यांना त्याच्या ते प्रबोधन त्याला आम्ही छात्र प्रबोधन असं नाव दिलंय. आणि त्यातून तुम्ही तुमच्या घरातलं ओळखा मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला आधीच समजा. मनुष्य जन्म अनमोल रे माटी मेना रोल रे अभी तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
1: वाह
0: तुम्हाला मनुष्य जन्म आता मिळाला तो महत्वाचा आहे तो नीट कारणी लावा. काहीतरी आजारी पडून 20-30 वर्षी मरण हे जीवन नाही आहे
1: बरोबर
0: कारण त्याचा त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो हे आमच्या लक्षात आलं. सारखे सारखे आजारी पडून अभ्यासाची त्यांची ती कमी होत जाते ना आणि मला काही हे जमणार नाही मी घरी जातो किंवा जाते असं स्कूल ड्रॉपआउट पण त्याच्यातनं वाढलेच आहेत वाढले म्हणण्यापेक्षा कमी झाले नाही. त्यामुळे ते असं सगळे म्हणजे काही असे अनुभव येत गेले म्हणून मग आम्ही हा 3 याच्यामध्ये कार्यक्रम सुरू केला. आणि मग त्याच्याकरता कल्याण आश्रमाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं करून बनफुल नावाची संस्था आम्ही सुरू केली. बनफुल नाव ठेवायला एक त्यांचा हे कारणीभूत झाला डॉक्टरांना आलेला अनुभव.
2: आमच्या बारसूर पासून जवळजवळ 90-100 किलोमीटर वर एक गाव आहे तिथला एक पेशंट आला होता आणि तो हार्टचा पेशंट होता. तर आम्ही त्याच्याकडे सकाळी संवेदनशील क्षेत्रामध्ये इतक्या लवकर जाणं योग्य नसतं तरी सुद्धा आम्ही रिस्क घेतली आणि 7 वाजता त्याच्या घरी गेलो. तर तो दारू पिलेला होता आणि तो शासकीय वस्तीगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून तो काम करतो. तर त्याला आम्ही बोलवणं पाठवलं गावातल्या वस्तीतल्या लोकांना सांगून तेवढ्यात त्याची बायको आली म्हणजे ती बायको आली आणि ती दारू पिऊन आली माझ्यासमोर आणि काय काय मजा मजा बोलायला लागली सगळी. तर वस्तीतली लोक म्हणायला लागली अरे साहब आया आहे और आप ऐसे उसके सामने शराब पी के क्या घूमते हो ठीक नहीं है ये नहीं वो नहीं. तर म्हणजे असू दे काय हरकत काही नाही पण दारू सोडल्याशिवाय आम्ही हार्टचा उपचार काही करणार नाही. तुम्हाला दारू सोडावी लागेल मग आम्ही तुम्हाला रायपूरला घेऊन जाऊ हार्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल ऑपरेशन वगैरे करावं लागेल सगळं करू पण दारू सोडावी लागेल. हां ठीक आहे देखेंगे सगळं झालं मग आम्ही समजावून सांगा आम्ही निघाला तर ते म्हणाले वस्तीतले लोक म्हणाले तुम्ही काहीतरी चहा वगैरे घेऊन जावा एवढ्या लांब आलेला. म्हटलं कोण बनवणार आई वडील दोघं दारू पिलेले आहेत सकाळी 7 वाजता बनवणार कोण. तर एक मुलगी आली छोटीशी 7 वर्षाची असेल ती लाल ड्रेस त्याची बटणं तुटलेली आणि सगळ्या झिपऱ्या झालेल्या झोपेतून उठवली ती त्या लोकांनी वस्तीच्या लोकांनी आणि त्या मुलीला त्यांनी चहा बनवायला लावला आणि बिस्किट वगैरे सगळं ती मुलगी समोर आली. तर मला ते दृश्य फार हे मनाला लागलं ते ज्या घरामध्ये सकाळी 7 वाजता आई वडील दारू पिलेले आहेत त्या मुलांचं काय भवितव्य ती मुलं तिथं का जन्माला आली हा आपल्यासमोर प्रश्न येतो ना का तो मुंबईला जन्माला आला नाही त्या एवढ्या घनघोर जंगलामध्ये आबूजमाळच्या जंगलामध्ये दारू पिणाऱ्या घरात ते मूल जन्माला आलं तर त्या मुलीने ते चहा बिस्किट मला दिलं. मी चहा घेत नाही पण मी तो चहा घेतला बिस्किट घेतलं आणि मग ती मुलगी परत गेली घेऊन मी उठलो. मग तेव्हा येताना माझ्या डोक्यात सुरू झालं की हे जंगल के जो फूल आहे ना बन के जो फूल आहे इनके लिए काम करो इनको पुरवठाओ. मोठे लोकांना किती समजावून सांगणार तुम्ही दारू पिऊ नका गुटखा खाऊ नका किती समजावून सांगणार तुम्ही त्यांना. तेवढे कष्ट करण्यापेक्षा ह्या मुलांमध्ये कष्ट लावा या मुलांचं भवितव्य बदला. ही 6-7 वर्षाच्या मुलांचं जीवन बदलणं हे आपल्या दृष्टीनं जास्त योग्य आहे म्हणून आम्ही बनफूल हा नाव सुरू केलं व बनफूल परिवार यांनी सुचवलं. बनफूल परिवार म्हणजे ह्या जंगलातल्या मुलांसाठी जे आपण सगळे मिळून जो मदत करतो
0: आम्ही एक संस्था आता रजिस्टर केली बनफूल जनकल्याण या नावाने.
1: डॉक्टर

0: तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं हा प्रसंग सांगताना, किती एकरूप झालात तुम्ही तिथे. आणि मी पण आता समाज माध्यमांवर बरेचसे व्हिडिओ याच्यानंतर प्रसिद्ध झाले की तुम्ही त्या शाळेमध्ये मुलांना शिकवताय, त्यांना प्रतिज्ञा देताय, नेमकं काय आहे ते?
1: शाळेतली मुलांना आम्ही आरोग्य प्रबोधन म्हणून तो विषय घेतो, आणि त्याच्यामध्ये कुपोषण, अॅनिमिया, तीन प्रकारचा अॅनिमिया, तो का होतो, तो आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो, आणि ते सगळं शिकवतो. त्याच्याबरोबर नशामुक्ती म्हणजे व्यसनाधीनता, त्याच्याबद्दल सांगतो, साफसफाई बद्दल सांगतो, सगळे विषय त्यांच्या समोर घेतो. अपने शरीर को जाणो असा तो कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या शरीराचे सारे अवयव कागदावर तयार करायचे आणि ते एकमेकात जोडून, म्हणजे आपलं लिव्हर कुठे आहे, स्प्लिन कुठे आहे, हार्ट कुठे असतं, हे सगळं त्यांना आपण शिकवतो. एनाटॉमी, फिजियोलॉजी आणि हा अवेअरनेस असा काय कार्यक्रम घेतो. आणि मग ते आपण मुलांना मनुष्य जन्म अनमोल रे भाई माटी मे नारोल रे, अभी तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आपण त्यांना ऍक्टिंग करायला लावतो की तुम्ही ऍक्टिंग करा, मनुष्य जन्म अनमोल रे. तर ती ऍक्टिंग करत मुलं ती गाणी गातात, त्याच्यामुळे मुलं मोकळी होतात.
0: तुम्ही दोघंही इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय ना, तर त्या प्रत्येक वाक्यागणिकन नवीन एक कुतूहल निर्माण होत आहे, नवीन एक प्रश्न तयार होतोय की हे विचारू का, याच्याविषयी त्यांनी काय केलं असेल, हा सगळा भाग आहे. पण त्यातूनही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सुनीताताई, तुम्ही म्हणजे बनवासी विकास समिती बनफुल परिवाराच्या माध्यमातून 91 पासून दंतेवाड्यात काम तर सुरू आहेच, पण इथे बालकांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायाधीशाचे अधिकार तुम्हाला मिळाले आणि सरकारी न्यायपीठाच्या अधिकारी सदस्य म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर हे काम नेमकं कसं काय
2: झालं? असं की हे काम तर मी कल्याण आश्रमाचं आमचं नेहमीच काम आहे ते तर मी करतच होते, परंतु ते करत असताना एक प्रस्ताव असा आला की मॅडम आप तो आपको तो गोंडी वगैरह अच्छे से आती है, तो आप इसके ये जो क्या बाल कल्याण समिति है उसमें आप क्यों नहीं ये करते, कैसा क्या करना है वैसे. तो बोले नहीं, वो आपको केवल सप्ताह में 2 दिन आना है, बच्चों के जो केसेस आएंगे उस समय फिर बच्चों के साथ बात करना है, उसका बयान वगैरह लेना पड़ेगा, तो उस समय आपका सहयोग होगा.
0: अच्छा,
2: म्हणजे पहिली 2 वर्ष मी असं, म्हणजे त्याच्यामध्ये माझी हे नियुक्ती ती महिला बाल विकास मंत्रालयातर्फेच होते, त्याच्याकरता जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस पण तुम्हाला करावी लागते. सुदैवाने मी त्यांचं डबल ग्रॅज्युएटचं जे मुख्य त्यांचा क्रायटेरिया आहे आणि सामाजिक अनुभवाचा, त्याच्यामध्ये मी MSW आहे आणि सामाजिक अनुभवही आहे, म्हणजे त्यामुळेच मला ते तिथल्याच एका निष्ठ कर्मचाऱ्यांनी मला सुचवलं होतं की नाही आप आई आहे ना दीदी, आप आने से थोडा अच्छा काम आपण करेंगे असं म्हणून, त्यामुळे मी तिथे तो भरला वगैरे आणि मग माझी नियुक्ती झाली. मला ती नियुक्ती होताना एवढंच होतं की अरे मुलांसाठी काहीतरी आपल्याला करायला मिळते, तर त्याच्यातनं कळेल आपल्याला की काय नेमकं आहे, म्हणजे प्रश्न काय आहेत मुलांचे. कारण तेव्हा खरं म्हणजे ही ऍक्च्युली हा कायदा आला, ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे तो 2009 पासून जास्त कमी झालेला आहे, पण त्याचं क्रियान्वयन सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हायला वेळच लागत होता, त्यामुळे त्या समितीमध्ये केवळ आम्ही दोघी महिलाच होतो फक्त, बाकी कोणी नव्हतं. जे पहिले होते तेव्हा त्यांना मानधन नव्हतं, त्यामुळे त्याचे कोणी येत असत नसत, मग ते त्यांचं जे बाल संरक्षण असा वेगळा विभाग पण नव्हता, ते त्यांचे तेच काय ते करायचे मुलांचं. मग त्यांना हे सुचलं त्यावेळेला, मला वाटतं कलेक्टर कोणते नाव मला आठवत नाही, पण त्यांनी सगळ्यांनी तो विषय लावून धरला, सरकारने विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे ती समिती झाली. त्या समितीमध्ये मला, म्हणजे माझा एकूण आता मी नाहीये, 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, पहिला 2 वर्षाचा आणि नंतर 3 वर्षाचा, असा तो दोनच तुम्हाला चान्स असतात, तर ते दोन्ही चान्स माझे झाले त्या याच्यामध्ये. त्यावेळेला मला जे प्रश्न जाणवले ना, ते म्हणजे त्याचं एक वेगळंच पुन्हा बनवा, तोपर्यंत बनवासींमध्ये पण असे काही इतके प्रश्न असतील असं वाटलं नाही, म्हणजे खरं सांगायचं तर. कारण हे लोक गावात ना तुमच्याशी खूप बोलत नाही, जरी आम्ही इतके जुने असलो ना तरी सुद्धा असं खूप काही, आणि मुळात आमचं गावात जाणं खूप इंटिरियरला वगैरे तसं कमीच झालं होतं, आणि अगदी इंटिरियरला आम्ही मेडिकल कॅम्प साठी जायचो, त्यामुळे तो कॅम्प करायचा आणि यायचा, त्याच्या त्या संदर्भातच आम्ही बोलायचो असं झालं ते. पण मग आता असं झालं की त्यामुळे लक्षात आलं की बाल मजूर आमच्याकडे भरपूर आहेत, शिक्षणाचे त्यांचे हक्क जे राईट टू एज्युकेशन आहे त्याच्याकरता जे काही करायला हवं ते त्यांना मुलांना म्हणजे माहिती नाहीये आणि त्यामुळे म्हणजे मुलांनापेक्षा मुलांच्या पालकांना ते माहिती नाहीये आणि त्यामुळेही त्यांचं शिक्षणापासून वंचित आहेत. आणि दुसरे असं आहे की त्यांचे जे समाजातले म्हणून जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पण म्हणजे आता मुलगा आणि मुलगी लग्न ठरवतात पण घरच्यांना आजकाल मान्य होत नाही आणि मग ते मुलाला किंवा मुलगी ती पळून जाते. मग पळून गेल्यावर एरवी त्यांच्यात जशी आपण मगाशी चर्चा केली जात पंचायत किंवा त्या गावाची जी पंचायत असेल ती बसते आणि ते दुर्माना होऊन प्रकरण संपत.

0: आता तसं नाही, आता ते येतात दोन चार दिवसांनी सापडतात, मग मुलीच्याकडचे तक्रार करतात संरक्षण विभागाकडे, मग ते प्रकरण आमच्याकडे येतं, मग आम्ही त्या मुलांशी बोलतो, त्यांच्या पालकांशी बोलतो, समजावून सांगतो की हे अशा प्रकारचं बरोबर नाही. आपण म्हणजे मुलगा मुलगी असेल तर त्यांना आम्ही सांगतो तुम्ही शिक्षणावरती जास्त लक्ष द्या. फक्त एक आहे त्याच्यामध्ये की जर मुलगा जर वयाने मोठा असेल तर त्याला जेलच होते सरळ पॉक्सोच्या अंतर्गत, कारण जर त्या प्रकारचा अपराध असेल रेप सदृश. आता बरेचदा असं होतं की सहमती असते, पण मग तेही झालेलं आहे की माझी सहमती नाही असं त्या मुलीला घरच्यांनी पडवलं जातं, हेही दुर्दैवाने होतं आहे. कारण ही प्रथा आमच्याकडे पहिल्यापासून आहे ना, की काय नाचायला वगैरे जातात मेळ्यामध्ये, जेव्हा शाळा फार नव्हत्याच तेव्हा आम्ही जत्रेमध्ये एकमेकांना बघितलं, मी तुला तू मला पसंत पडलो. आमच्याकडे लग्न न करताही राहण्याची पद्धत आहे, ती गैर नाहीये कोणा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला असं नाही वाटत कोणाला तो कलंक आहे, अरे बापरे असे कसे राहतात असं काहीच नाही. ते त्यांच्या सोयीने नंतर लग्न करतात जेव्हा केव्हा दोन मुलं झाल्यावर करतील किंवा लगेचही करतील जसं असेल तसं, कारण मुलाला द्यायचं असतं जे काही द्यायचंय ते मुलाने मुलीला द्यायचंय, मुलीने नाही द्यायचंय.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते असं सगळं वातावरण असल्यामुळे ह्या केसेस आता वाढायला लागल्यात, बालमजुरीच्याही केसेस वाढायला लागले. म्हणजे एकीकडे इतकं कन्फ्युजनचं वातावरण आहे ना काही वेळेला बस्तरमध्ये, म्हणजे बस्तर समजणं किती अवघड आहे हे त्याच्यातनं लक्षात येतं की बालमजुरी पण वाढती आहे. अगदी 8-10 वर्षातला मुलगा सुद्धा, अरे म्हटलं तो शिकत होता तू त्यांना का पाठवलंस, तर तो वडील म्हणतो मला माहितीच नाही. गावातल्या मोठ्या मुलांबरोबर तो तिकडे आंध्रमध्ये मिरची तोडायला गेला, मग त्या मुलाला विचारल्यावर तो गप्प राहिला. आणि मला ते काम जास्त आवडलं की त्यांचं काउन्सिलिंग करणं. आणि पहिल्यांदा तर आम्ही त्यांच्या गावात जाऊन गावात बैठक घेऊन आम्ही सांगायचो. हा, नंतर आम्हाला त्यांनी त्या कोर्टाच्या रूम मध्येच बसवलं. पण सुरुवातीला ते खूप आवडलं मला, कारण आम्ही गावापर्यंत जात होतो आणि मला गोंडी येत असल्यामुळे मीच बोलायची सगळं काही, त्यामुळे ते खूप छान वाटायचं. आणि आपण त्यांची उदाहरणं, त्यांच्या गावातली उदाहरणं मी घेऊन सांगत होते ना की हे असं होतं, मग तुझी आणि त्याची संमती होती बरोबर आहे तुम्ही लग्न, पण आता एवढ्या लवकर लग्न करायचं का, बरोबर आहे का, ते त्या बरोबर नाहीये. मग ते हे पालकांना त्या मुलांना त्यांच्या ग्रुपमध्ये ते समजावून सांगणं असं सगळं ते तिथे करता येत होतं. आता आम्ही केस आल्यानंतर करत होते मी, नाही असं नाही, पण म्हणजे एक वेगळा हे होतं. ह्या सगळ्या गोष्टी, 15 वर्षाची मुलगी प्रेग्नंट होती, ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली काहीतरी झालं म्हणून, आणि मग डॉक्टरला मॅन्डेटरी आहे पोलीस केस करणं, पोलीस केस केली त्यांनी, पोलीस केस केल्यावर ती मुलगी आमच्या समोर आली बाल कल्याण समिती समोर. मग मी तिला विचारलं तर तिने बोलता बोलता बाकी काय काय सांगितलं, त्याच्याबरोबर हे मुख्य सांगितलं की आम्ही जेव्हा छोटे होतो, म्हणजे 15 पेक्षाही छोटे, माझ्या आणि या मुलाच्या आई वडिलांनी ते त्यांचं आपसात नातं आहेच, म्हणजे मामा आणि आत्या असं, तर ते म्हणजे आमच्या हात हातात घेऊन सांगितलं की तुम्ही दोघांनी, आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंय आणि तुम्ही नंतर पुढे मोठं झालं की लग्न. त्या मुलीचं काहीतरी घरात झालं गडबड, आणि ती म्हणजे गडबड म्हणजे बादावादी वगैरे असं काहीतरी असेल कशावरनं, कामावरनं किंवा शाळेत जाण्यावरनंही असेल, तर ती आली सरळ इकडे निघून. मग त्या आईला तिच्या सासूला म्हणजे समजावून सांगायला लागलं की यांना तुम्ही एकत्र नाही ठेवू शकत, पुन्हा जर म्हटलं हे झालं तर म्हटलं त्या मुलाला जेल होईल, अजून 1-2 वर्षांनी तो 18 वर्षाचा होईल, तर म्हटलं तसं तुम्ही करू नका. आणि त्या मुलीला सांगत होते मी तू घरी जा आई वडिलांकडे, त्याला तयार नाही. पण हे मी कसं करू शकले, त्यांचा जीवनाचा जो ताना बाणा म्हणतो आम्ही हिंदीमध्ये, आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, विचार करण्याची पद्धती आहे, कशावर त्यांचा जास्त विश्वास आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांना जर आपण सल्ला दिला तर तो त्यांना पटू शकतो. म्हणजे आणि काही जणांचा आम्ही सोशल ट्रॅक पण ठेवला की हे कसे आहे, तो गेला की नाही मुलगा शाळेत, कारण ते आम्हाला अधिकार होताच तो सगळा, तर आम्ही त्या बाल संरक्षण विभागातर्फे आम्ही कायम ट्रॅक ठेवत गेलो. त्यामुळे काही आम्हाला चांगले म्हणजे करू शकलो, मुलांचं भलं करू शकलो. म्हणजे
1: असे किती गावं पालथी घातले तुम्ही?
2: 100-200 गावं
0: नाही, जास्तच असतील, कारण काय मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने आतमध्ये प्रचाराला वगैरे पण जावं लागतं.
2: अबुजमाळला बरीच गाव आहेत.
0: हा, अबुजमाळ मध्ये जास्त, कारण स्वाभाविकपणे बारसूर हे अगदी अबुजमाळच्या ह्याच्यावरच आहे, तिथूनच अबुजमाळ सुरू होत.
1: हा, 83 ला परिस्थिती वेगळी होती, तेव्हा सगळं एक होतं, नंतर मग ते विभाग वेगवेगळे झाले, जिल्हे
0: 2000 नंतर झाले, जेव्हा छत्तीसगड तयार झालं काही
1: प्रशासकीय विभाग वेगळे झाले त्याचे, तेव्हा काही परिस्थिती बदलली का त्याच्यानंतर?
2: खूपच बदलली 2000 नंतर. जेवढे कलेक्टर आले ना बस्तर मध्ये, सर्व कलेक्टर अगदी हुशार आणि खूप ऍक्टिव्ह, आणि त्यांना काहीतरी करायला पाहिजे असं वाटणारे, लोकांना रिस्पॉन्स देणारे असे कलेक्टर आलेले आहेत 2000 पासून. आणि त्यामुळं आज जी काही बदलाव दिसतो आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात, एवढा मास एज्युकेशन

0: आहे किंवा सेन्सिटिव्ह हे आहेत, स्वास्थ्य विभाग हे पूर्वीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे, हे सगळं त्यामुळे झालेलं आहे. की कलेक्टर जे आलेले आहेत ते आपलं येऊन बसले आणि काम केलं असं नाही आहेत, अतिशय उत्साहाने
1: नवीन नवीन उपक्रम पण
0: तरुण तरुण कलेक्टर
1: त्यांना एनजीओचं महत्व कळलं त्यामुळे ते आमच्याकडे कायम अप्रोच होत होता.
0: म्हणजे ज्यांनी 2000 पूर्वी बस्तर बघितलेलं आहे आणि 2000 नंतरच बस्तर बघितलं आहे त्यांना फरक खूपच फरक जाणवेल, अरे खूप बदलाव झाला असं दिसेलच.
1: तेव्हाचं बस्तर आणि आताचं बस्तर किती फरक पडलाय?
0: वनवासींमध्ये खूप फरक पडला, सुविधा खूप वाढल्या, रस्ते वाढले, आरोग्य सुविधा पहिल्यापेक्षा जरा चांगली आहे, शिक्षण खूपच आहे, मास एज्युकेशन प्रचंड आहे, क्वालिटी एज्युकेशन नाहीये, मास एज्युकेशन खूप आहे. पूर्वी नव्हतं, ड्रॉप आउटच होते सगळे, सगळ्यांना एकत्र आणून सरकारने मोठी हे केलेली आहे.
1: अच्छा, अजून किती काम करणं गरजेचं आहे?
2: अरे भरपूर आहे, एक गोडबोले काय पुरणार एवढ्या आहेत.
1: तुमच्या सोबत आणखी किती कार्यकर्ते आहेत आणि मुंबईहून किंवा मुंबई पुण्याहून असे किती डॉक्टर आहेत किंवा इतर माणसं आहेत, त्यांची कशी साथ मिळते?
0: डॉक्टर लोकांची टीम आमच्याकडे येती, ते जास्त करून भिलाई, दुर्ग, रायपूर त्या भागातून डॉक्टर्स लोकांची टीम येतात. आणि बाकी डोनर्स हमारे जितने दानदाता आहे सगळे तुमच्या पुण्या मुंबईकडनं जास्त करून आम्हाला डोनर्स मिळालेले, तर ते आहे. जसा रिस्पॉन्स मिळतो शहरातून रिस्पॉन्स चांगला आहे, लोकांचा सहयोग खूप मिळतो, खूप करायला पाहिजे. 6-7 कार्यकर्ते आता आणि आमचं केवळ स्पेसिफिक कुपोषण आणि ट्रान्सफर ऑफ पेशंट हायर सेंटर्स मेडिकल कॅम्प विथ फॉलो अप मेडिकल स्कूल मेडिकल एज्युकेशन एवढे इतकेच विषय आम्ही ठेवलेले आहे. 6-7 कार्यकर्ते आहे
2: गावागावात जिथे आमच्या बरोबर काम करणारे आता 7-8 जण.
1: समाजकार्य आणि वैद्यकीय कार्य करत असताना लोकांना मदत करणं आणि लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं या दोघांमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला देता तुम्ही?
0: लोकांना आपल्या पायावर उभं करणं,
1: आपल्या पायावर
0: आत्मनिर्भर समाज, हेच कल्याण समाजाचा ध्येयच मुळे ते आहे.
2: त्यांना स्वतःच्या त्रुटींची स्वतःच्या बलस्थानांची दोन्हीची माहिती झाल्याशिवाय नुसतं आपण सांगून किती शेवटी त्या समाज. आणि आता आमच्या बरोबर जे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे ते कल्याण आश्रमाचंही वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आमच्याही आता बनफुलचंही ते वैशिष्ट्य आहे की सर आम्ही दोघं सोडले तर सर्व कार्यकर्ते हे वनवासी आहेत. कारण ते गरजेचं आहे, त्यांनीच उभं राहणं गरजेचं आहे, त्यांना हे वाटणं की नाही हे आपल्यामध्ये हे जे आहे ही मुलं अशी आहेत इतकी. आणि वाटतंय आता कार्यकर्ते बोलतात ना की नाही मी इथे येऊन मला एक वेगळी दृष्टी मिळाली की नाहीतर माझ्या घरी मी राहिले असते तर मला हा समाज बघायलाच मिळाला असता, मी माझ्या घरापुरतच बघितलं असत.
0: म्हणजे आदिवासी कार्यकर्ते हे सांगतात की समस्या आमच्याकडे पूर्वीपासूनच आहेत पण आम्ही घरी राहत होतो तेव्हा या समस्या आहेत असं आम्हाला वाटतच
1: नाही,
0: जाणीवच होत नाही ही समस्या आहे. जाणवत कुपोषणामुळे एवढे बालमृत्यू होतात की आम्हाला प्रश्नच माहित नव्हता. इथं आल्यामुळे आम्हाला प्रश्न माहित झाला की अरे एवढा मृत्यू दर का असतो. मग आम्ही विचार करायला लागलो शहरामध्ये मृत्यू दर किती कमी आहे, तिकडे खूप कमी आहे, मग इकडे जास्ती का. प्रश्न आम्हाला समजायला लागले, आता चिंतन सुरू झालं. तर गावामध्ये राहिल्यावर त्याच वातावरणात राहून ते प्रश्न आहे हेच जाणीव होत नाही, मग सोडवायचा प्रश्न दूर.
2: म्हणजे आपलं जीवन आता असंच राहणार असं आपण एक मानून चालतो ना,
0: गृहित धरण्याची आपण सगळ्यांना हे सांगतो की तुमचं भवितव्य तुमच्या हातात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही घडवा, दुसरा कोणी तुमचं भविष्य नाही घडवू शकणार, तुमचं भविष्य तुम्हालाच घडवावं लागेल. आणि शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला हे शिक्षण घ्यावं लागेल, जागृत व्हावं लागेल, कष्ट करावं लागेल. डॉक्टर आंबेडकर काय सांगून गेले, शिक्षित व्हा संघर्ष करा. मग डॉक्टर आंबेडकरांनी शॉर्टकट सांगितलं असतं ना, नाही सांगितलं त्यांनी स्वतःचं जीवन घडवलं. तुम्हालाही ते सांगतायत की शिक्षित व्हा संघर्ष करा म्हणजे काय, तेव्हा तुम्ही स्वतःचं भवितव्य स्वतःच घडवा,
1: शिका संघटित व्हा संघर्ष करा. डॉक्टर आणि सुनीताताई, इतक्या वर्षात बस्तरने तुम्हाला काय शिकवलं माणसांबद्दल, नात्यांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा?
0: प्रचंड सहनशक्ती शिकवली.
2: प्रचंड सहनशक्ती आणि
0: जीवननिष्ठा.
2: कुठल्याही निराशेमध्ये तुम्हाला कसं वर उठायचं ते त्यांनी हे म्हणले तसं गावात गेल्यानंतर ते तुमचं सगळं विसरून जातो. कोणाचा आला असेल समजा घरी असताना फोन आलाय काही आहे आपल्याला किंवा आमचं दोघांचं काही कधी वादावादी झाली असेल तर ती
1: गावात. इतके वर्ष पती पत्नी सहकारी म्हणून एकत्र काम करत असताना दोघांच्या भूमिकांमध्ये सीमारेषा नाहीये, पण कधी जर वादावादी झाली किंवा असा काही प्रसंग आला तर नेमकी काय भूमिका असते दोघांची?
2: असं कोणी कुणावर हावी नाही म्हणजे होऊ शकत, पण तरी थोडा माझा से जास्त असतो हे नक्की आहे. मी मान्यच करून टाकते त्यांना.

0: त्याला कदाचित जाहीरपणे अवघड वाटेल.
1: नाही वादा वादे होतातच, फक्त ते आमचं अरण्य रुदन आहे, पण ऐकायला कोणी येतच नाही. आमची इच्छा आहे की ऐकायला कोणीतरी यावं.
2: आई वा वा, मस्त. तुम्ही अनेकदा पुरस्कार प्रसिद्धीला नकार दिलेला आहे, आणि जेव्हा अशा सेवा कार्यात तुम्ही असता तेव्हा खरा सन्मान, खरं समाधान, ही पोचपावती एक वेगळी असते ना. तुमच्या कार्याची पोचपावती त्या लोकांकडून मिळणं किंवा मिळणं, किंवा जी माणसं भेट देत आहेत त्यांच्याकडून मिळणं. जेव्हा हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तेव्हा दोघांचं नेमकं बोलणं काय झालं होतं?
0: ते त्या नेमके त्या दिवशी आम्ही दोघही वेगवेगळ्या ठिकाणी होतो, प्रवासात होते आणि मी घरीच होते. आणि मी घरी फोनवरती एका बाईंशी नक्षलवाद या विषयावरच बोलत होते, त्यामुळे मला सारखे मेसेज मिस कॉल दिसत होते, पण एवढे मिस कॉल कसे खूपच झाले 20-25. तेव्हा म्हटलं काहीतरी आहे बुवाद, म्हणून ते घेतलं आम्ही.
1: आणि आमचे नातेवाईक आमच्या बरोबर होते. विशेष म्हणजे
2: एकमेकांच्या स्वभावातला असा कोणता गुण आहे ज्यामुळे हा प्रदीर्घ सेवा प्रवास शक्य झालाय?
1: संवेदनशीलता.
0: यांची संवेदनशीलता हा विषय त्यांनी त्यांचा सांगितला. माझ्या बाबतीत मी प्रॅक्टिकल जास्त आहे, त्यामुळे व्यावहारिक जे काही निर्णय जे काही करायचं आहे ते मी बघते सगळं. म्हणजे मी घेतलंच आहे माझ्याकडे खातं.
2: वनवासी कल्याण आश्रमाचं काम कसं चालतं?
1: कल्याण आश्रमाचं काम हे पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण करतात आणि पूर्णवेळ कार्यकर्ते जंगलात पाठवतात, लोकांच्या मध्ये एकता आणायचा प्रयत्न करतात, ग्राम प्रमुख ग्राम समितीच्या निमित्ताने, आणि शहरामधून लोकांमध्ये ही जागृती निर्माण करतात की हा समाज आम्ही सगळे एकच आहोत, शहरवासी ग्रामवासी वनवासी सब हम एक ही आहे, आणि सगळ्या मिळून सब मिलके भारतवासी.
2: एकतेची भावना
1: आहे, एकतेची भावना हे आणल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. ठीक आहे, इतिहास जो असेल तो असेल, आज आम्ही इतिहास विसरूया ना, आज आम्हाला भविष्य घडवायचं आहे. का इतिहासालाच गोंधळात बसायचं का आम्हाला? तर आम्ही सगळे एक होऊया आणि एकमेकाच्या दुःखामध्ये आम्ही उपयोगी पडूया. जनजाती समाज, भटकळीमुक्त समाज, दलित समाज, ह्याच्याशिवाय आमचा समाज पूर्ण नाहीये, आणि ह्यांची दुःख दूर केल्याशिवाय आमच्या सुखालाही पूर्णता येणार नाहीये, हे आम्ही जाणलंच पाहिजे.
2: डॉक्टर, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तुमचं काम सुरू झालं आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की तू मे एक रक्त, हा विचार नंतर मूलमंत्र सुद्धा बनला होता. तर तुमच्या मते शहर आणि वनवासी समाज यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी आज सर्वात जास्त गरज कशाची आहे, आणि इथे वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका कशी महत्वाची होती?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, महत्वाचं जे टूल आहे ते म्हणजे अभिसरण वाढलं पाहिजे. हेलन केलर जी म्हणायची की आमच्या डोक्यावरचा प्रकाश कमी केल्यावर कळेल की जगात उजाड किती उजाडला आहे, हा हेलन केलरचं वाक्य आहे. आम्ही कधी बघतच नाही ना की आमच्या ह्या भारताच्या अशा अविकसित प्रदेशांमध्ये किती उजाडलेला आहे, किती अज्ञान आहे. हजारो वर्षापूर्वी आमच्या घरात जो प्रकाश आला तो आजही त्यांच्या घरात पोचलेला नाहीये. तर हे एक प्रकारचं लांछन आहे. त्यामुळे शहरी लोकांनी ठरवून वर्षातले 10 दिवस द्या, वर्षातले 15 दिवस द्या, आयुष्यातले 1 वर्ष द्या, आयुष्यातले 2 वर्ष द्या, जनजाती समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून त्यांना मदत करता आली पाहिजे आपल्याला. हे आपण आपलं कर्तव्य आहे. आणि मी ह्याच्या बाबतीत अजून एका व्यक्तीचा विशेष उल्लेख करतो, तो आहे एडमंड हिलरी. एडमंड हिलरी हे गिर्यारोहक होते, पण शेर्पा लोकांमध्ये ते जेव्हा फिरायला लागले त्यांच्या सहाय्याने तर ते माउंटेनिअरिंग करत असत ना. त्यांच्या घरातलं दारिद्र्य, त्यांच्या घरातली अशिक्षा, त्यांच्या घरातली अज्ञानता, ते सगळं बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचारलं की मी काय करायला पाहिजे. ते म्हणले आमच्या लोकांमध्ये शिक्षण नाहीये, आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाहीये, त्यामुळे आम्ही मागासलेले आहोत, आमचा देश गरीब आहे. तर एडमंड हिलरीने ठरवलं की नाही नाही, मी ह्यांच्यासाठी हॉस्पिटल उभी करीन, ह्यांच्यासाठी मी शाळा उभ्या करीन. आता कोणता माउंटेनिअरिंग होता तो, आपला आपला धंदा करून तो शांत बसू शकला असता. त्याच्या त्या मोहिमेमध्ये माझ्या अंदाजानं त्याच्या घरातले 2 सदस्य विमान अपघातात गेले. तरी एडमंड हिलरीने ते काम नाही सोडलं आणि इतक्या इंटेरियर त्यांनी हॉस्पिटल संस्थेची उभी केली. त्याला विचारलं की हे काम का करायचं, तर तो म्हणला की माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलंय. आणि तो विचार प्रत्येक शहरी माणसाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावा, हे ऐकणाऱ्या प्रत्येक शिक्षित सुशिक्षित व्यक्तीला हे जाणवलंच पाहिजे की एव्हरी वन हॅज ऑब्लिगेशन टू हेल्प लेस फॉर्च्युनेट. प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे, त्यावर तुम्ही चुकणं शक्यच नाही. आमच्यापेक्षा जे कमी नशिबी आहेत त्यांना मदत करणं हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते झाल्याशिवाय आमचं जीवन पूर्ण नाही होणार. जनजाती समाज, आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, दलित समाज, यांची फार प्रचंड दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. ती दुःख आपण अनुभवत तरी अनुभवल्यानंतर आपण त्यांना मदत करू शकतो. अनुभवली

0: तर काय होणार? तर तुम्ही ठरवून शहरी लोकांनी त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, त्यांची दुःख समजून घेतली पाहिजे, उपाय काढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण द्या, तर तो समाज वर येणारच आहे. पण आम्ही मदत केली तर आम्हाला समाधान की आम्ही काहीतरी भारत माता की जय म्हणून काहीतरी केलं. कुठला समाज कुठला थांबलेला नाहीये, तो समाज वर येणारच आहे. पण तुम्ही निमित्त व्हा त्यांच्या उत्थानामध्ये, नाहीतर तुम्हाला मनात हे राहील की आम्ही काहीच केलं नाही. राह किसी की हो गई रोशन, मेरा जलना काम आ गया, हे तुम्हाला कुठेतरी मनात अनुभव आला पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी गेलो पाहिजे, तुम्ही त्या लोकांसाठी, ह्याचाच अर्थ आहे तू मी एक रक्त.
1: तुमचा दिनक्रम कसा असतो?
2: सुरुवातीला तर वसतिगृह होतो तेव्हा तो अगदी वसतिगृहाच्या त्या दिनक्रमाप्रमाणेच होता. आता थोडस ऑफिसचं काम अशा प्रकारचं पण काम आहे. आता हे जे कार्यकर्ते आमचे आहेत ते जास्त करून फील्ड मध्ये जातात, कारण फील्ड मध्ये खूप आता आम्ही इंटिरियरला सुरू केलंय, त्यामुळे मग तिथे काही माझी ती स्कूटी वगैरे काय जात नाही, त्याच्यामुळे ते मोटरसायकलनीच जायला लागतं. सगळे म्हणतात भाभी आपकोले जायंगे तो सामान हम कहां से ले जायंगे. पण आमचा मुख्य भर हा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, त्याच्याकरता त्यांना काही वाचनाला म्हणजे सांगणं किंवा माहिती देणं, त्यांच्याशी चर्चा करणं, ह्याच पद्धतीचं काम जास्त करून माझं राहतं. कारण आणि पेशंटच्या बाबतीत तर आम्हाला सारखंच ह्याला फोन करा त्याला ते, म्हणजे काय म्हणतो मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशन हा सगळाच विषय आहे,
1: सतत चालू असतं,
2: सतत चालू कर ठेवायलाच लागतं ते.
0: पण याच्यामध्ये एक भाग अजून आहे की जो माझ्या माझ्या दृष्टीने अविभाज्य भाग असा झालेला आहे की जेव्हा आपले कार्यकर्ते जंगलामध्ये जातात तेव्हा मी इनव्हेरिएबली प्रयत्न करतो की त्यांच्याबरोबर जंगलात गेलंच पाहिजे. एक प्रवास म्हणजे एक कहाणी तयार होती, इतकी त्यांच्या वेगवेगळ्या त्यांचे अनुभव मिळतात जंगलामध्ये. एक दिवस गेला की मी म्हणजे मी आता सकाळी जंगलामध्ये जायला निघालो की मी उत्सुक असतो की आज मला कुठली तरी कहाणी मिळणार आहे, की संध्याकाळी मला एक कहाणी मिळती. त्यांच्या संकटामध्ये याच्यामध्ये जीवननिष्ठेने ते जसे जात असतात, त्यांचं संघर्षाचं जीवन आहे आणि त्याच्यात कहाण्याच कहाण्या पडलेल्या असतात जंगलामध्ये, त्या मिळतात आपल्याला एकदम. म्हणून त्यामुळे मी इनव्हेरिएबली जंगलात जायसाठी उत्सुक असतो. जंगलात जाऊन आलं की तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
1: खरं तर मगाशी तुम्ही एक कहाणी किंवा त्या मुलीची गोष्ट सांगितली आहे, उत्सुकता अशी होती की अशी एखादी कहाणी की जी तुमच्या आयुष्यावर कोरली गेलेली आहे, अशी एखादी अविस्मरणीय कहाणी असेलच.
2: खूप आहे,
1: या सगळ्या पुस्तकात आल्या असतील ना तुमच्या?
2: हो, अनुभव लिहिले.
1: हा, थोडक्यात सांगता येईल अशी एखादी छोटीशी कुठली कहाणी?
0: एक आदिवासी एक जनजाती समाजामध्ये ज्या कुप्रथा असतात ना, तसा एक काय म्हणतो मांत्रिक आला एका गावामध्ये आणि तो आदिवासीच होता आणि त्याने सांगितलं की तुम्ही माझा एक देव आहे, त्या देवाचं नाव घेऊन आलोय मी आणि माझ्या पाया पडा आणि धान्य जमा करा. तर गावातले काही लोक भक्ती मार्गी होते, ते म्हणायला लागले की आम्ही देवाचं नाव घेतोय आमच्या पद्धतीने, आम्ही तुला काय पाया पडायची गरज नाही. तर त्याने जबरदस्ती केली आणि एक आदिवासी जो जंगलातला होता त्या गावातलाच, त्याला त्याने मारायला लावलं. त्या जो आला होता बाहेर मांत्रिक, याला मारा तुम्ही, तो मरणार नाही, मी जिवंत करीन. आणि त्याला मारला मारला मारला आणि त्याला रात्रभर मारत राहिले आणि सकाळी तो गेला. तर मग पोलिसांनी त्याला बोलून नेला, पोलिसांकडे गेले, सगळं झालं. ते ती मोठी कहाणी आहे, तर सिनेमासारखी कहाणी आहे पूर्ण, ती माझ्या पुस्तकात सगळी आलेली आहे कहाणी ती. पण सांगायचा भाग असं की तो केल्यानंतर मला ह्या जनजाती समाजावरचा माझा विश्वास हलून गेला पूर्ण, की नाही या समाजासाठी काही काम करण्याचा अर्थ नाही, हा समाज फार अंधश्रद्धावान आहे आणि काही अर्थ नाही या लोकांमध्ये मदत करण्याची, तो आपण चुकीचं काम करतो आहोत आणि आपण हे काम सोडून द्यायचं. अशा भावनेने मी पूर्ण काम बंद करून बसलो येऊन निवांत. दोन तीन दिवस मी असे घालवले, मग नंतर विचार केला आपण काहीतरी पुस्तक वाचूया. त्याच्यामध्ये मला शिवाजीराजांचं चरित्र होतं माझ्याकडे, ते मी वाचलं 10-12-13 दिवस. मग लक्षात आलं की शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या समाजाकडनं किती त्रास झाला होता, पण त्यांनी आपल्या समाजाला कसं उभं केलं, किती संकटातून तो माणूस उभा राहिला, सगळ्या समाजाला त्यांनी प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की जो आम्ही एवढे चांगले आहोत, मी स्वतःला चांगलं समजतो. का समजतो? तर आमच्या पिढ्या चांगल्या होत होत होत होत इथपर्यंत मी आलेलो आहे. पण याचा अर्थ आहे की केव्हा ना केव्हाही आमच्या पिढ्यांमध्ये सुद्धा असाच अंधार होता. आमचेही पूर्वज कधी दारू पित असतील, आमचेही पूर्वज कधी मारामारी करत असतील, हत्या झाले असतील आमच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये. पण तो प्रकाश आपल्याकडे 1000 वर्षापूर्वी आला, त्यांच्याकडे अजून आलेला नाहीये. तो समाजही वर येणार आहे. त्यामुळे मी असं अपेक्षा करणं की त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे आणि वाईट वागलं तर ते वाईट आहे असं नाहीये. समाज वर येत असताना असे अनेक उतार चढाव करत करतच समाज वर येतो. उत्थान असं होतं.

0: त्यामुळं मी तेवढा पेशन्स आपण ठेवला पाहिजे हे प्रसंगातून मी शिकलो आणि पुन्हा मी करत काम करायला लागलो आणि मला कामाला प्रेरणा परत आलीच त्याच्यानंतर असं काही नाही. पण हे ट्रान्झिटरी पिरियड होता पण त्यात मी स्वतःला सावरून वर आणलं. हा एक वेगळा अनुभव मला मिळाला.
1: कमाले ताई मगाशी बोलताना म्हणाला की भाभी भाभी हा उल्लेख म्हणजे स्थानिकांनी तुम्हाला भैया भाभी ताई म्हणून स्वीकारलं म्हणजे डॉक्टर किंवा समाजसेवक म्हणून मिळणाऱ्या ओळखीपेक्षा हा कौटुंबिक आपलेपणा जो आहे तो किती मोठा आहे तुमच्यासाठी.
2: खूपच मोठा आहे कारण मी म्हणजे इव्हन मगाशी जो बालकल्याण समितीचं त्या ज्या मी आता त्याला अनाथ आपण म्हणत नाही पण बालिका बालगृह आणि बालक बालगृह जिथे मुलांना कोणी नाही अशा मुलांना तिथे ठेवलं जातं ते आमच्यातर्फेच त्यांची तिथे शिफारस होते आणि ती मुलं राहतात. तिथे गेल्यावर पण मी हेच सांगायची मुझे क्या बोलोगे नानी मुझे कोई भी मॅडम नाही बोलेगा. ते इतकं मुलींना तर मुलींना तर खूपच आवडलं. आमची मुलं जरा ती कमी एक्सप्रेसिव्ह आहेत पण ही मुली आमच्या इतक्या की त्यांना अगदी मी गेले की लगेच नानी गुड मॉर्निंग नानी लगेच त्या येऊन म्हणजे ते तो जो एक आपलेपणा शेवटी असतो ना तो त्या मी म्हटलं मॅडम मध्ये तो दुरावा येतो त्याच्यामुळे डॉक्टर भैया बाबी तर आम्ही गेलो तेव्हापासून त्या महिला कार्यकर्त्या होत्या पहिल्या 7-8 जणी त्यांच्यामुळे ते सगळीकडे डॉक्टर भैया भाभी असं झालंच. ते आमच्यासाठी पद्मश्रीपेक्षाही ते जास्त छान वाटतं. म्हणजे
1: आता पद्मश्री नंतरची वाटचाल कशी असणार आहे याच्या पुढची.
0: कुपोषण
2: पद्मश्रीनंतरही आमचे उपक्रम तेच राहतेच पण आमच्या आम्हाला आता ते जरा एक्सपांड करायचे म्हणजे अजून आम्ही बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप आहे म्हणजे ह्या गोष्टीला पोटेन्शियल म्हणायचं की नाही कारण ते खरंच चुकीचं आहे की जिथे कुपोषित मुलं जास्त आहेत असं म्हणणं बरोबर नाही पण खूप आहे वाव कारण आहेच ना अंधारच तेवढा आहे काय करणार अजूनही खूप पोचले नाहीयेत त्यामुळे तिथे करणं आहे. फक्त त्याच्यासाठी काय आहे ती जे मुलं मिळणं जे असतं कारण ह्या याच्यामध्ये टिकून राहणं आता म्हणजे ह्या आहेत ते आमचे कार्यकर्त्यांना सो टिकून ठेवणं की नाही त्या मुलांचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये 3-3 महिने ती घरी गेल्यावर लक्षात येते की 10 दिवसाची चिक्की ते 3 दिवसात संपवतायत आणि मग आम्ही आल्यावर त्यांना विचारतो अरे तुम्ही समजावून नाही का सांगितलं कसं काय किंवा आम्ही जसं जातो त्यांच्या बरोबर समजवायला पण ते लवकर होत नाही ना त्यामुळे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप फ्रस्ट्रेशन येतं. तर हे ह्या सगळ्यात ना तो का जो कार्यकर्ता टिकतो तो खरा हे आहे त्यामुळे नाहीतर मग असे 2 वर्ष वगैरे काम करून जाणार आहे पण आहेत. तर हे वाढवण्यासाठी थोडस आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. त्याचा आधार आम्हाला म्हणजे प्रशासन पण आधीपासून आम्हाला देतच आहे हे मदत आता अजूनही त्यांची आहे मदत. आणि आज आम्ही जे मुंबई पुण्यामध्ये जिथे जिथे जातोय तिथे बोलतोय की असं असं आम्हाला आमचं थोडं ऑफिस वर्क आणि एकूण कॉम्प्युटराइज आता सगळं डाटा एंट्री असेल किंवा आता आम्ही आमची बनफुल या नावानी वेबसाईट पण सुरू केली आहे त्याच्यावर काही ना काहीतरी टाकणं हे आपल्याला रोजच्या रोज टाकायला लागेल ना की हे असे आता हे जे अनुभव आहेत सगळे किंवा आम्ही जे काही काम करतो त्या संबंधातले हे ते करणारं कोणीतरी पाहिजे. आम्ही शिकले मी पण तेवढं फास्टली होत नाही असं लक्षात आलं त्यामुळे मग त्यात तसं करणारं कोणी ना कोणी मिळालं जर आम्हाला आहे सध्या तर आता लगेच आमचे माझे म्हणजे यांचे चुलत भाऊच तयार झालेत 1 महिनावर मी येऊन राहतो म्हणून त्यामुळे ती चांगली होईल सुरुवात. असं कोणी ना कोणी 1-2 महिने जरी येऊन राहिलं आणि ते काम पुढे चालत गेलं तरी होऊ शकतं कारण आता ह्या एवढ्या मोठ्या कामासाठी आम्हाला समाजामध्ये जाणं ते सांगणं हे पण गरजेचं आहे कारण आम्ही सरकारी मदत तर काहीच घेत नाही त्यामुळे म्हणजे घ्यायचं नाही असं ठरवूनच केलेलं आहे. काही प्रकल्पापुरतीच थोडा थोडा घेत होतो किंवा अजूनही घेऊ शकतो पण कायमची जी आहे ती त्याच पद्धतीची आहे आणि याचं मुख्य कारण समाजाची पण जबाबदारी आहे. हो प्रत्येक वेळेला असं होतं आम्ही गेलो की दरवेळेला हा मग काय सरकार काय करताय असंच विचारायचे लोक.
1: आता पुढे जात असताना अनेकांना आवड असते काहीतरी करायचं असतं आपल्यासारखंच असं काहीतरी करायचं असतं समाजसेवेची आवड असते तर अशा आवड असणाऱ्या लोकांना मुलांना काय सांगाल तुम्ही.
2: जितकी आम्ही सोय करू शकतो तेवढी आता आहे अजूनही काही जणांची इच्छा आहे की तुम्ही एक चांगल्या सुविधा उभ्या करा 1-2 खोल्या बांधून घ्या तिथे हे करा म्हणजे त्यांना राहायला एक होईल आणि कारण आम्ही खूप तसे खूप इंटिरियरला होतो आमच्यापासून जरा बस वगैरे जरा लांबच आहे सगळं म्हणजे पटकन नाही मिळू शकत आणि मुळात ह्या भागातून म्हणजे महाराष्ट्रासारख्या भागातून आमच्याकडे यायचं त्याला 40 दिवसाचा कमीत कमी प्रवास आहे कारण रेल्वेनी 20 तास आणि पुढे 10 तास एवढा तर आहेच आहे त्यामुळे तो एक नाही म्हटलं तरी जरा हे होतो पण तरी सुद्धा आले तर आम्ही त्यांना बरं मुख्य असं आहे की शाळांमधून हे जे कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याच्याकरता नक्की होऊ शकतं कारण ते हिंदी मुलांना समजतं गावात जरा अवघड आहे कारण तिथे फक्त गोंडी किंवा हलबीज बोलली जाते पण इथे नक्की मुलांसाठी काही ना काहीतरी करू शकतात

0: ज्ञान प्रबोधिनीसारखी मोठी संस्था आम्हाला
1: हो
0: आमच्या पाठीशी आहे. त्यांचा युवक विभाग, त्यांच्या मुलांचे ते येतात म्हणजे लोक आमच्याकडे, आणि त्यातनं युवकांना लक्षात येतं की आपल्या देशाचं काय आहे स्वरूप. आणि दोन्ही होतं, आमच्याही मुलांना कार्यकर्त्यांना लाभ मिळतो त्याचा, त्यांच्या काही त्यांना नवीन माहिती असते त्याचा, आणि त्यांनाही माहिती होते की हे कसं करायचं. त्यामुळे असं आम्ही अपील ठिकठिकाणी करतो आहोत की तुम्ही या महिना दोन महिने नक्की करू शकता. काही डॉक्टर्सही तयार झालेले आहेत की आम्ही येऊ आणि आमची टीम तिथे काम करेल. आता विशेषतः कुपोषणाच्या बाबतीमध्ये किंवा रक्त कमी याच्यासाठी आणखीन काय करता येईल, कसं करता येईल. मग असे मी म्हणलं तसं आयुर्वेद व्यासपीठ आहे, त्यांनी पण म्हटलंय की तिथल्या सगळ्या जडीबुटीचा आणि म्हणजे औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्याकरता आम्ही टीम आमची नक्की पाठवू. असं हळूहळू होईल सुरू. पद्मश्रीचा तो एक मोठा लाभ झालेला आहे आणि आमची जबाबदारीही वाढली आहे त्यामुळे.
1: खूप छान डॉक्टर, तुम्ही आणि सुनीताताई तुम्ही जे काम करताय ना ते पाहून मनापासून आदर वाटतो. बस्तरच्या मातीशी नातं जोडत तिथल्या माणसांच्या मनात तुम्ही निर्माण केलेला विश्वास आणि मिळवलेलं स्थान हे खरंच खूप महत्वाचं आहे. तिथल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत तुम्ही दोघांनी उभा केलेला हा सेवा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. आणि पद्मश्री पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या या सेवेला मनापासून सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या या सुंदर संवादासाठी डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताताई तुमचे मनपूर्वक आभार.
0: आम्ही पण आभार मानतो आकाशवाणी मुंबईचे. खूप छान वाटलं श्रोत्यांशी आम्हाला संवाद साधता आला.
2: आकाशवाणी मुंबईच्या या ऐतिहासिक भवनामध्ये आम्ही आलो आणि हे आम्हाला अनुभवायला मिळालं, हे आमचं एक वेगळं भाग्य असं समजतो.
1: धन्यवाद धन्यवाद. श्रोते हो,

प्रमाणिक 5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.

तेरे दे।

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी। केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार। ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे। उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा यात समावेश आहे। पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आयोगानं जारी केली। या निवडणुकीसाठी अर्ज करायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून मतदान 16 ऑक्टोबरला होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे। निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतल्या त्रुटी आणि विशेष सखोल पुनरीक्षण याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल इत्यादी नेते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथल्या पक्ष मुख्यालयात विविध राज्यांच्या प्रभारींची बैठक झाली. नव्यानं झालेल्या नेमणुकांनंतर या प्रभारींसोबत पहिल्यांदाच बैठक झाली असून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं समजतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरण याविषयी.
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 मध्ये पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 मध्ये पहलगाम या पर्यटन स्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
2: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसार माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते तर ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात या आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमांसमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ मौलिकता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सहकार्याचा आढावा आज घेण्यात आला. दोहा इथे AIIB वार्षिक परिषदेनिमित्त ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापारात सौदी अरेबिया भारताचा विश्वासू भागीदार आहे. स्वित्झर्लंडच्या AIIB गव्हर्नर, राजदूत

0: लाझेरी आणि नेपाळच्या अर्थमंत्र्यांबरोबरही सीतारामन यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे महानिर्वाण रोड मास आर्ट सोसायटी या संस्थेशी संबंधित 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. संस्थेनं आपल्या दुर्गापूजेच्या कार्यक्रम आयोजनात केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. मास आर्टनं युनेस्को पुरस्कृत संस्था असल्याचा खोटा दावा करून सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली आणि जमा केलेला निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात माजी मंत्री इंद्रनील सेन आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसह विविध व्यक्ती आणि संस्थांचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टियुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशिओ इथे आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीननं 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला, तर अंकुशनं 75 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यानंही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11 स्थानावर आहे. ओडिशामध्ये महानदी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5,00,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: जो पहन रखी और ये गीत गाने लगे, बस फिर क्या था, महमूद साहब ने जूनियर महमूद को अपने गले से लगा लिया. और एक हमारे साथी ये बात लिख रहे हैं कि हंसना केवल होठों का व्यापार नहीं, आत्मा की औषधि है. जो व्यक्ति हंसना जानता है वो दुखों में भी रास्ता निकाल लेता है, और जो हंसाना जानता है वो दूसरों के जीवन में दिया जला देता है. तनाव, बीमारी, अकेलेपन से भरी इस भागदौड़ भरे जीवन में एक सच्ची हंसी दिल हल्का कर देती है और रिश्तों में जमी धूल को साफ कर देती है. हंसने वाला व्यक्ति कभी बूढ़ा नहीं होता है और हंसाने वाला व्यक्ति कभी भुलाया नहीं जाता. इसलिए हंसिए ताकि आपका मन स्वस्थ रहे, और हंसाइए ताकि आपका होना दूसरों के लिए उत्सव बन जाए. एक साथी हमारे लिख रहे हैं कि बचपन में जब छोटे थे तो कक्षा 8वीं में था तो मेरे क्लास टीचर बहुत ही अच्छे थे. उनके चेहरे पर हमेशा हंसी ही दिखाई देती थी, चाहे वो हमें मारते भी थे लेकिन उस मार के पीछे भी एक हंसी छुपी रहती थी. और हमारे प्राचार्य थे, उनको कभी भी हमने हंसते हुए नहीं देखा था. तो ये बातें हमारे साथियों की है. और चलिए अब आगे बढ़ रहे हैं. अब ऐसा गीत हम सुनने जा रहे हैं जिसके बारे में कुछ बताने की जरूरत ही नहीं है. जितनी भी बार ये गीत सुनो चेहरे पर हंसी आए बिना नहीं रहती. सुनिए ये गाना.

0: 감사합니다.
1: 으담, 아유, 으담, 아, 으담, 감, 감.

ಶರಣ ಪದ.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजताहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या निरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. देशातली 65% लोकसंख्या तरुण असून 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारे पुढे जायचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी 400 जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी मिळून सुमारे 2000 मेळावे होणार असून त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: तुमची डिमांड काय आहे सांगा, तुम्हाला कशा प्रकारची या ठिकाणी मानव संसाधन हवं आहे, ह्युमन रिसोर्स हवा आहे सांगा, आणि मग आपल्याकडे जो ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे त्याचं तसं कॅटेगरायझेशन करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्या संदर्भात विविध प्रकारे प्रयत्न करून या रोजगारांशी जोडण्याचं काम या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. आपला प्रयत्न आहे किमान 50,000 लोकांना त्यातल्या रोजगारात आपण देऊच. उरलेले जे 50,000 आहे त्यांच्याकरताही सातत्याने रोजगार मेळावे आपण त्या ठिकाणी आयोजित करून त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे असा आपला प्रयत्न करू.
0: या मेळाव्यासाठी 1,00,000 जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1,200 जास्त उद्योजक सहभागी होत आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश

0: न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्येबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. आपण या मोर्चासाठी सर्व पक्षांना आमंत्रित करत असून सत्ताधारी पक्षाचंही या मोर्चा स्वागत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 मध्ये पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 मध्ये पहलगाम या पर्यटन स्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
2: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल तसंच त्यांना वयात 4 वर्षांची सवलत दिली जाईल. गरज पडली तर त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू अशी माहिती त्यांनी दिली. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिकी फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. जबाबदार आशय
3: आज जब दुनिया बदलाव के दौर पर है तकनीकी हमारे जीवन में पूरी तरह से प्रवेश कर चुकी है प्रभावित करने लगी है ऐसे समय में हम रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएशन किस तरह से करें ऑथेंटिक कंटेंट क्रिएशन किस तरह से करें इसके ऊपर जब आज चर्चा हुई है तो मैं मानता हूं कि यह प्रासंगिक भी है और महत्वपूर्ण.

आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमासमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ अभिजातता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. प्रसारण क्षेत्रातली तांत्रिक प्रगती आणि भविष्यातल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी BES च्या मुंबई विभागानं आज मुंबईत विशेष परिषदेचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात दिवसभर विविध तांत्रिक सत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे. भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून आज तंत्रज्ञान पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारणावर मोठा प्रभाव पडत आहे असं मत पश्चिम विभागाचे प्रमुख प्रवीण कवडे यांनी मांडलं. आजचं प्रसारण हे केवळ माहिती देणं नसून प्रसारक आणि प्रेक्षक यांच्यातला संवाद बनला आहे यावरही त्यांनी भर दिला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिने सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिने आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्ण पदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक

0: आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात दिवसभर विविध तांत्रिक सत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे. भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून आज तंत्रज्ञान पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारणावर मोठा प्रभाव पडत आहे असं मत पश्चिम विभागाचे प्रमुख प्रवीण कवडे यांनी मांडलं. आजचं प्रसारण हे केवळ माहिती देणं नसून प्रसारक आणि प्रेक्षक यांच्यातला संवाद बनला आहे यावरही त्यांनी भर दिला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या निरुधांडा हिने सुवर्ण पदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिने आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्ण पदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत निरुधांडा आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशियो इथे आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीनने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला. तर अंकुशने उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यांनीही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकासह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञान प्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅक नेमबाजीच्या प्रकारात महिला भारताच्या निरुधांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
4: दिल खोल कर हसीये. ऑपरेशन थिएटर में दिल खोलने की जरूरत नहीं पड़ेगी.
5: अभी हमने थोड़ी देर पहले जब कार्यक्रम की शुरुआत की थी तो यही हमने कहा था ना कि जब हम सखियां मिलती है तो दिल की बात करती है. तो बस ऐसे ही अपने दोस्तों मतलब से
4: गागर में सागर भरने वाली बात है ना. और एक साथी और लिखते हैं कि कोई माने या ना माने, पहले कभी हृदय को बीमार होते हुए सुना था, कभी ब्लड प्रेशर की कोई बात सुनी थी, कभी शुगर की कोई बीमारी सुनी थी, कभी किडनी की कोई इतनी बीमारी सुनी थी. इसकी सच्चाई सिर्फ इतनी है, हजारों सवालों का एक जवाब, जनसंख्या बहुत ज्यादा है इसलिए मौसम का नियंत्रित वातावरण हो रहा है, अनियंत्रित वातावरण हो रहा है. ईश्वर ने तो हमें ये प्रकृति ने तो हमें 4 महीने का हर मौसम दिया था, मगर हमने अपनी स्वार्थ और कायरता से उस मौसम को बिल्कुल बदल दिया. ना गर्मी आएगी तो 7-8 महीने गर्मी पड़ेगी, ठंड जाए 4 महीने पड़नी थी वहां 4-5 दिन में चली जाती. यानी कि इनका कहने का मतलब यह है कि इतनी सारी पॉपुलेशन हो गई है कि समस्याएं होती जा रही है इंसान की जिंदगी में, चाहे वो भागा दौड़ी की हो कि कमाने धमाने की चिंता है या घर परिवार को पालने की चिंता है, तो और मौसम का भी उस पर असर पड़ता है. तो इसीलिए ये सारी चीजें अब जल्दी ज्यादा सुनाई देने पड़ गई कि तनाव की वजह से हो जाता है लोगों को, तो इस तरह की बीमारियां सुनाई देने लग गई हैं.
5: हाँ, इन्होंने ये लिखा कि पहले के जमाने में इन बीमारियों के बारे में हमने सुना ही नहीं था, लेकिन अब ये बहुत आम हो चुकी है. हाँ, ये तो सही बात है कि मौसम का बहुत असर हुआ है, हमारे खान पान का असर हुआ है, हमारी दिनचर्या का भी बहुत असर हुआ है. आजकल हम देख रहे हैं कि लोग तो बहुत देर तक सोते नहीं है और सुबह बहुत देर तक सोते रहते हैं, जल्दी उठते नहीं है, और खान पान का असर तो हुआ ही है। जंक फूड खाते हैं हम, मसालेदार और तेज मिर्च वाले, और इसके अलावा तेल बहुत होता है उनमें, बहुत सारा बटर चीज वगैरह डाल करके इस तरह की चीजें जब हम खाते हैं तो इसका दिल पर असर तो होता ही है।
4: बिल्कुल,
5: तो इन बातों का हमें ख्याल रखना है ताकि हमारा दिल जो है वो स्वस्थ रहे। एक साथी हमारे लिख रहे हैं कि स्वस्थ दिल और लंबा जीवन पाने के लिए नियमित व्यायाम, संतुलित आहार और तनाव मुक्त जीवन शैली अपनाना सबसे जरूरी है। स्वस्थ दिल और

0: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत या मोर्चासाठी सत्ताधारी पक्षाचंही स्वागत आहे, असं राज ठाकरे म्हणाले. राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करताना मंत्र्यांच्या मतदारसंघांना झुकतं माप दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. विरोधी पक्षांच्या मतदारसंघांकडे हेतुतः दुर्लक्ष केलं जात असल्याचंही ते म्हणाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणात मातंग समाजासाठी उपवर्गीकरण असावं या मागणीसाठी आज मातंग समाजानं मुंबईत आझाद मैदान इथे मोर्चा काढला. आरक्षणाचा लाभ समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मातंग समाजासाठी स्वतंत्र उपवर्गीकरणाद्वारे शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांमध्ये न्याय्य वाटा मिळावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे, तसंच चालू स्पर्धांमध्ये मिळालेलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 243 अंकांची घसरण झाली आणि तो 72,529 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 64 अंकांची घसरण नोंदवत 22,716 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AI या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:03 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आता मी विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रस्तुति कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: 400 रिले टीम स्पर्धा में भारत ने स्वर्ण पदक जीता है, वहीं 4x400 पुरुष रिले स्पर्धा और इसी स्पर्धा के मिक्स्ड वर्ग में भारतीय टीम ने कांस्य पदक हासिल किया। निशानेबाज नीरू ढांडा ने महिला ट्रैप स्पर्धा में पहला व्यक्तिगत स्वर्ण पदक हासिल कर इतिहास रच दिया। भारत 6 स्वर्ण, 21 रजत, 25 कांस्य सहित 52 पदकों के साथ पदक तालिका में 10वें स्थान पर पहुंच गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय सेवेत 10% समांतर आरक्षण देण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय विभागांच्या जागा 1 रुपया दराने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी। विकास करताना शेवटच्या माणसाचा विचार व्हायला हवा, दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या जयंती समारोहात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिला सुवर्ण पदक। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय सेवेत 10% समांतर आरक्षण देण्याला आज झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत मंजुरी देण्यात आली। गट क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर हे आरक्षण लागू राहणार असून सैन्य दलात 4 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या अग्निवीरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचं धोरण निश्चित करण्यात आलंय। या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल, तसंच त्यांना वयात 4 वर्षांची सवलत दिली जाईल। गरज पडली तर त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली। याशिवाय नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बेरा इथल्या 2 हेक्टर 37 आर शासकीय जमीन नागपूर म्हाळाला देण्याला मंजुरी देण्यात आली आहे। या जागेवर गरजू आणि गरीब नागरिकांसाठी परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट व्हिलेज प्रकल्प साकारण्यात येणार आहे। राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आलंय। यामध्ये जिल्हानिहाय चारा उत्पादन, सुधारित चारा पीक लागवडी, योग्य गवत, वैरळ उपयुक्त वृक्ष, तसंच पारंपरिक आणि अपारंपरिक चारा स्रोतांचा समावेश करण्यात आलाय। या धोरणामुळे दुग्ध व्यवसाय आणि पशुपालनाला चालना होण्यास मदत मिळणार आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील 2761 पदांचा सुधारित आकृतीबंध देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला। महाराष्ट्र कारागृह सुधार सेवा अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 मध्ये सुधारणा करून झोन 3 मधील लॉजिस्टिक पार्क आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना विशेष भांडवली प्रोत्साहन देण्यात येणार आहे। जिल्हानिहाय लॉजिस्टिक पार्कच्या कामाला कमाल संख्येचा निकष रद्द करण्यात आला असून झोन 1 आणि 2 मधील पार्कना 100% तर झोन 3 मधील पार्कना 75% मुद्रांक शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय विभागांच्या जागा 1 रुपया दराने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि वसतिगृहांच्या प्रस्तावांना प्राधान्य देण्यासह महाज्योतीसाठी 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली। तसंच ओबीसी समाजासाठी क्रांतीज्योती महात्मा फुले समता भवन सुरू करण्याचा प्रस्ताव आणि त्यासाठी 200 कोटी रुपयांच्या तरतुदी बाबत पुढील बैठकीत सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। महात्मा फुले यांच्या 300 वर्षानिमित्त समग्र ग्रंथ प्रकाशन, चित्ररथ, कॅलेंडर आणि नागपूरमध्ये विशेष मॅरेथॉनचं आयोजन करण्याचं नियोजन असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे। उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंड मधल्या 1 जागेचा यात समावेश आहे। पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आयोगानं जारी केली। या निवडणुकीसाठी अर्ज करायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून मतदान 16 ऑक्टोबरला होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे। निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत

0: 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत कामगार संहितेविषयी.
1: वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षितता या विषयांशी संबंधित 4 कामगार संहिता 21 नोव्हेंबर 2025 रोजी लागू करण्यात आल्या. या संहितांमुळे पूर्वीची व्यवस्था बदलून एकच चौकट आणि विवरणपत्रे सादर करण्याची एकच व्यवस्था निर्माण झाली. अनुपालनासाठी स्वतंत्र विभाग नसलेल्या छोट्या उद्योगांवरील भार कमी करण्याच्या दृष्टीने हे सुलभीकरण विशेष महत्वाचे ठरते. या संहितांमुळे कामगार संरक्षणाची व्याप्तीही वाढली आहे. प्रत्येक कामगारासाठी किमान वेतन हा वैधानिक अधिकार करण्यात आला आहे. तसेच गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनाही प्रथमच सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. कामगारांच्या सामाजिक सुरक्षा संरक्षणाची व्याप्ती 2015 सुमारे 19% होती, ती 2025 64% अधिक झाली आहे.
0: वर्धा जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष शिबिर घेण्यात आलं. पात्र लाभार्थ्यांना जात, उत्पन्न आणि अधिवास प्रमाणपत्रांसह आवश्यक दाखले देऊन शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी वानमती सी यांनी यावेळी दिले.

0: 19% होती, ती 2025 मध्ये 64% अधिक झाली आहे.
1: वर्धा जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष शिबिर घेण्यात आलं. पात्र लाभार्थ्यांना जात, उत्पन्न आणि अधिवास प्रमाणपत्रांसह आवश्यक दाखले देऊन शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी वानमती सी यांनी यावेळी दिले. त्यांनी धनोडी इथल्या जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीला भेट देऊन सुविधांची पाहणी केली, तसंच आरवी उपसा सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहादूरपुरा इथं सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेत मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्याची 12 ऑक्टोबरची मुदत आणखी 2 महिन्यांनी वाढवण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडे केली आहे. ऑनलाईन अर्जातील तांत्रिक अडचणी, अर्जांची उपलब्धता, आधार आणि मोबाईल क्रमांकांच्या लिंकेजमधील समस्या तसंच BLO वरील कामाचा ताण यामुळे नागरिकांना पुरेसा वेळ मिळत नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय. दररोज दाखल होणाऱ्या नमुना 6, 7 आणि 8 अर्जांची विधान सभा मतदारसंघनिहाय आकडेवारी जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसंच प्रारूप मतदार यादीतील कथित दुबार नोंदणीची पुन्हा पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी असं सपकाळ यांनी म्हटलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. भायखळा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षासह सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय. मतदार यादीतील कथित फेरफार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता केवळ तिरंगा घेऊन सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. विकास करताना शेवटच्या माणसाचा विचार व्हायला हवा असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी यवतमाळ इथं केलं. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाला नैसर्गिक शेती करणाऱ्या सुमारे 15,000 शेतकरी प्रतिनिधींची उपस्थिती होती. जगात सर्वांना सुखी ठेवायचं असेल तर देश सुखी असला पाहिजे आणि देशातील माणसं सुखी असली पाहिजे असं सांगत मोहन भागवत यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांची मांडणी केली. विकास होत असला तरी त्याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतोच असं नाही, त्यामुळे विकासाची दिशा ठरवताना समाजातील शेवटच्या माणसाचा विचार झाला पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्ण पदक जिंकलंय. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्ण पदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. नरेंद्र बरेवाल यांनीही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंगाल यांनी आज निशिओ इथं आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्ण पदकाच्या लढाईत धडक मारली आहे. महिलांच्या 4x4 रिले स्पर्धेत देखील आज भारताला सुवर्ण पदक मिळालं. याच स्पर्धेत पुरुषांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारत 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 25 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. केंद्र सरकारनं 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट 2026-29 अंतर्गत 3 वर्षांचा मार्गदर्शक आराखडा तयार केलाय. या अंतर्गत अंमली पदार्थांच्या पुरवठ्यावर नियंत्रण, तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करणं, मागणी आणि हानी कमी करणं तसंच अंमलबजावणी यंत्रणांची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आलाय. युवांमधील अंमली पदार्थांचं सेवन रोखण्यासाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्रांची संख्या 2029 पर्यंत 334 वरून 1751 पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय सेवेत 10% समांतर आरक्षण देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. OBC समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय विभागांच्या जागा 1 रुपया दरानं उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. विकास करताना शेवटच्या माणसाचा विचार व्हायला हवा. दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या जयंती समारोहात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात नीरू धांडा हिला सुवर्ण पदक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ये था आज का तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं.
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि तसं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल. मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल. आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं ऍव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज जास्ती झालेलं आहे तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
0: गरज पडली तर या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील. तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. देशातल्या युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून कोकण आणि नाशिक विभागात मिळून एकाच वेळी 400 पेक्षा जास्त रोजगार मेळावे आयोजित केले होते. या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या मेळाव्यासाठी 1 लाखापेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1200 पेक्षा जास्त उद्योजक सहभागी झाले होते. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किटची मागणीही भरणे यांनी केली. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी फरार व्यावसायिक नीरव मोदी याचा साथीदार संदीप मिस्त्री याचं संयुक्त अरब अमिरातीतून आज मुंबईत प्रत्यार्पण करण्यात आलं. प्रत्यार्पणानंतर सीबीआयनं त्याला अटक केली आणि सीबीआय न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं त्याला 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. मिस्त्री हा नीरव मोदीच्या हाँगकाँग स्थित फॅन्सी क्रिएशन्स लिमिटेड या कंपनीचा संचालक होता. मिस्त्रीनं मोदी आणि इतर आरोपींच्या साथीनं गुन्हेगारी कटात सक्रिय भूमिका बजावली, ज्याच्या पूर्ततेसाठी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 6,498 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असा आरोप सीबीआयनं केला आहे. आमदारांचे विशेषाधिकार आणि त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम यासंदर्भातल्या तरतुदींविषयी विवेचन करण्याची मागणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भातल्या याचिकेवर येत्या 6 ऑक्टोबरपासून 7 सदस्यीय संविधान पीठासमोर सुनावणी सुरू होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कामरानं विनोद केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी कामराविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 25 कांस्य अशा 52 पदकांसह 10 स्थानावर आहे. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदरवीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्य पदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्य पदक पटकावलं. मुष्टियोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह इतर मान्यवरांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत युकी भांबरी आणि दक्षिणेश्वर सुरेश यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुषांच्या व्हॉलीबॉल संघानं कतारवर 3-2 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
0: देशातल्या उद्योगांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेऊन आपली उत्पादनं त्यांच्यापर्यंत पोचवावीत असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांनी आयोजित केलेल्या 7 रिव्हर्स बायर सेलर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आज कोल्हापुरात बोलत होते. शेतकरी, पशुपालन आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध जपणारी शेती ही मानवतावादाच्या विचारांशी सुसंगत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. ते यवतमाळमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती सोहळ्यात बोलत होते. शेतकरी केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून शेतीकडे पाहत नाही, तर तो जगाच्या कल्याणासाठी शेती करतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नैसर्गिक शेती करणारी सुमारे 15,000 शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीतल्या नावांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आणखी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना पत्र पाठवून ही मुदत 2 महिन्यांनी वाढवावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जेमतेम 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावली आहे. दंड भरला नाही तर 1 महिना अतिरिक्त कैदेच्या शिक्षेची तरतूद त्यात आहे. या प्रकरणात पीडिता, आरोपी आणि अर्भकाचे डीएनए अहवाल निर्णायक ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व 8 तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या 15 दिवसात 10,000 वनराई बंधारे लोकसहभागातून उभारले जाणार आहेत. कुडाळ तालुक्यात आणाव इथं आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या आणखी 1,743 बागायतदारांच्या बँक खात्यात 3,94,08,251 रुपये थेट जमा करण्यात आले. सन 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंट 2026 ते 2029 आराखड्याबाबत जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागानं आज ठाणे इथं वार्तालाप या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या वार्तालापासाठी उपस्थित असलेल्या उपस्थितांना नशामुक्त भारत 2029 साध्य करण्यासाठीची उद्दिष्ट कृती

रणनीती आणि कालमर्यादेसंबंधीची माहिती देण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्हा कारागृहातल्या दोन पोलीस शिपायांना प्रशासनानं निलंबित केलं. त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती विभागानं दिली आहे. शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आज धुळे जिल्ह्यात पिंपळनेर इथं विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचं वितरण करण्यात आलं. यावेळी नागरिकांना विविध शासकीय योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. हवामान. येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोल्हापूर शहरासह आसपासच्या भागात आज पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सांगली आणि मिरजमध्येही आज पाऊस झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रब्बी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि

अतिवृष्टीनं झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: आजच्या कार्यक्रमात ऐकूया सोनचाफा आणि जास्वंद यांची शेती करणाऱ्या सुभाष भट्टे यांची यशोगाथा. त्यांच्याशी बातचीत केली आहे स्वप्निता शिंदे यांनी.
1: श्रोते हो, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते धान्य, कडधान्य, भाजीपाला किंवा फळ पिकं यांची शेती. पण काही शेतकरी पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी नाविन्यपूर्ण करत असतात आणि यापैकीच एक आहेत सुभाष भट्टे सर. सुभाष भट्टे सर

0: गेल्या काही वर्षांपासून सोनचाफा आणि जास्वंद यांची फुलशेती करत आहेत। तर फुलशेती करताना त्यांना कोणकोणते अनुभव येतात आणि त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं असतात याबद्दल आज आपण जाणून घेऊया। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
1: नमस्कार।
0: सर, सगळ्यात आधी आम्हाला तुमच्या शेतीविषयी सांगा।
1: नमस्कार मंडळी, मी सुभाष भट्टे, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर। वडिलोपार्जित शेती आहे आणि ती शेती करत असतो। पूर्वी आमच्याकडे काय होतं, वसई म्हटलं केळीची लागवड, वसईची केळी पण प्रसिद्ध होती, आजपर नाहीत, तर आम्ही केळी लावायचं आणि बहुतेक ठिकाणी केळीची लागवड असायची। भात पीक पावसाळ्यात असायचं।
0: बरं,
1: पण केळीच्या पिकाचं काय झालं, बागायत जमीन होती, कालांतराने त्याच्यावर रोग आले।
0: बरं,
1: वादळ आलं आणि मग वर्षात एकदाच येणार उत्पन्न असायचं आणि एकदा जर वादळाने मोडलं किंवा रोगाने गेलं का शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं।
0: बरोबर,
1: त्याला पर्याय काही नसायचा। म्हणून मग भाजीपाला लागवड करायला सुरुवात केली।
0: अच्छा।
1: त्याच्यावर पण कालांतर रोग यायला लागले।
0: बरं,
1: आणि भाजीपाल्याचं कसं, एकदा काढायचं परत पुन्हा नांगरायची जमीन वगैरे असं पुन्हा परत मशागत करायची।
0: बरं,
1: आणि जे मजूर लावायचे त्यांना रोजचं काम नसायचं, त्यामुळे मजूर काय परवडत नव्हते।
0: बरोबर,
1: त्याचा पर्याय म्हणून आम्ही मोगरा चालू केला।
0: अच्छा।
1: मोगऱ्याची लागवड झाली पण मोगऱ्याला चांगली डिमांड वगैरे होती, चांगले पैसे मिळत होते, पण मोगऱ्याला अनेक प्रकारचे रोग आले, त्यामुळे मोगऱ्याचं पीक आमच्याकडला नामशेष झालं। मग आम्ही सोनचाफ्याची लागवड केली।
0: अच्छा।
1: माझ्या अर्नाळ्याचे मित्र गोपाळ पाटील यांनी मला या शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं। आमचे मॅनेजर होते कॅनरा बँकेचे मॅनेजर देवधर साहेब, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही कोकणातनं पहिल्यांदा 700-800 जवळजवळ कलम आणून लागवड केली।
0: बर।
1: आणि सोनचाफा लागवड चांगली मोठी कलम असली तर एक वर्षाच्या आत त्याला उत्पन्न चालू होत।
0: अच्छा।
1: सोनचाफ्याला 12 महिने ती फुलं येतात।
0: बरं।
1: जो सौंदर्य जातीची सोनचाफा आहे तो 12 महिने, थंडीमध्ये कमी प्रमाणात फुलं येतात, पण बाकी 8 महिने चांगली फुलं निघतात। आपल्या माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत अनेक उत्सव सण वगैरे असतात, त्यामध्ये त्यांना फुलाची गरज लागते। दुखाला असो काही दुखाला फुलाची गरज लागते।
0: आणि काही हंगाम असे असतात की तिथे फुलांची, जसं सण सणावळ असतात, तिथे फुलांची खूपच आवश्यकता।
1: सण सणावळ म्हणजे तुम्हाला सांगतो, श्रावण महिन्यात सण भरपूर असतात, त्यामुळे श्रावण महिन्यात फुलाला बाजार चांगले असतात।
0: बरोबर।
1: सर्वात हायेस्ट रेट गणपतीमध्ये मिळतो।
0: अच्छा।
1: गणपती 10 दिवस चांगला रेट मिळतो, त्यानंतर नवरात्राचे 10 दिवस तेव्हा मिळतो, दिवाळीचे 4 दिवस, आणि मार्गशीर्ष महिना आहे, आणि दर महिन्याला कुठले कुठले सण उत्सव येत असतात त्याला डिमांड असते। पण या 2-4 सणांना म्हणजे श्रावण, गणपती, नवरात्रे लोक जास्त लक्ष देऊन काढतात फुलं। उन्हाळ्यामध्ये ना प्रचंड प्रमाणात उत्पादन येतं।
0: अच्छा।
1: पण त्यावेळी मार्केट पण थोडं डाऊन होतं, पण माल पण भरपूर येतो आणि सर्वच फुलं मोठ्या प्रमाणात येतात, कारण दिवसाचे जवळ 12-14 तास उजेड असतो, त्याचा सूर्यप्रकाश जास्त, हीट जास्त, त्यामुळे त्या फुलाचं प्रमाण भरपूर असतं आणि सणवार कमी असल्यामुळे ते तसं वाढतं।
0: अच्छा।
1: गणपतीच्या वेळीनं काय असतं, सर्वच फुलं येतात, पण सर्वात जास्त भाव याला चालतो, लाल जास्वंद आणि हे गणपतीला आवडणारं फुल म्हणून त्याला बाजार येतो। पुढे थंडीत जरा फुलं कमी होतात, त्यामुळे आवक कमी आणि विक्री जास्त लागते, त्यामुळे थोडा बाजार पण चांगला राहतो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला मुंबई शहर जवळ आहे, आम्ही जर शेतात माल काढला, फुलं काढली, तर ती 1.5 तासामध्ये दादर मार्केटला येतात। पण जोपर्यंत वसईचा माल येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पण मजा येत नाही। वसईचा माल जेव्हा कारण ताजा काढलेला असतो आणि त्याची निगराणी चांगली केली जाते, आल्यानंतर नुसताच नाही त्याची निवड केली जाणार, त्यामुळे आम्हाला बाजार चांगला मिळतो। आणि रोज काम असल्यामुळे आपल्याला पण शरीराला पण व्यायाम मिळतो। आज वयाच्या हिशोबाने बघितलं तर आम्ही चांगलं काम करू शकतो, चांगलं फिरू शकतो। अद्यापर्यंत आम्ही नवरा बायको दोघंही त्याच्यामध्ये काम करत असतो, माझी पत्नी शिला ती पण त्याच्यामध्येच मला सहकार्य करते, माझे कुटुंबीय आहेत, ते कधी आडा प्रसंगाला मला जेव्हा कधी लागेल, मजूर कधी कमी असले तर ते मला मदत करायला येतात।
0: बरं, किती वर्षांपासून तुम्ही या शेतीमध्ये?
1: जवळजवळ या 25 वर्ष मला कम्प्लीट होतील का मी फुलशेतीमध्ये आहे।
0: बरं।
1: त्याच्या आधी भाजीपाला वगैरे लावायचं होतो, मोठ्या प्रमाणात भाजीपाला आम्ही करून बघितला, चांगले पैसे पण मिळायचे, पण रोग आणि मजुरीला परवडत नाही। सकाळी जर भाजी काढल्यानंतर संध्याकाळी मजुरांना काम काय द्यायचं, त्यासाठी सकाळी सोनचाफा काढल्यानंतर संध्याकाळची वेळ जी असते त्याला काढण्यासाठी मी जास्वंद लावलेली आहे। 2 प्रकारचे फुलं लावल्यामुळे काय होतं, मजुरांना दिवसभर काम आणि 12 महिने काम देऊ शकतो आणि याला स्किल लागत नाही, त्यामुळे मजूर मिळतात।
0: जास्वंदीच्या शेतीबद्दल काय सांगाल?
1: जास्वंदीचं फुल आहे ना हे बारबाई तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्याला काय असं किती पाऊस पडला तरी त्याला काही त्रास होत नाही। सोनचाफ्याच्या झाडाला जास्त पाऊस झाला तर ते मुळं कुस्तात आणि मरतात, याला फार फार उत्पादन कमी येईल

0: जिवंत राहणार आणि ते सुद्धा फूल जास्त वेळ टिकत नाही. फुलं जेव्हा आपण पॅक करतो गरम होतात आणि मग त्यानंतर ते खराब होतात. म्हणून बाहेरून कुठून लांबून फुलं येत नाही आणि एसिड कार बीर मधून आणणं वगैरे परवडणार नाही.
1: पारंपरिक शेती आणि ही फुल शेती याच्यामध्ये आव्हानं एकसारखीच असतात की काही वेगवेगळं आहे?
0: फुलशेतीमध्ये आव्हानापेक्षा काय माहितीये का, ज्यावेळी एखादा सणाचा वगैरे सीझन मिळतो आणि त्या 8 दिवसात चांगले पैसे पण होतात. पण कधी मंदी पडली कधी तेजी पडली तर त्याचा दोन्हीचा फायदा आपल्याला होतो. भाजीपालाचा असतो तो एका ठराविक सीझनला काढतो आणि त्याच्यानंतर तो एक 2 महिन्याचं पीक असतं. त्याच्यात जर नाही रेट मिळाला तर शेतकरी कोलमडून जातो.
1: बरोबर.
0: म्हणून हे आम्हाला परवडतं. ह्याला दुसरं असं आहे, शरीराला आणि आपल्या वागणुकीला एक शिस्त लागते. मजुराचा याला स्किल्ड मजूर काही असं लागत नाही. फुल फुललेलं असतं ते काढता येतं. काही जे असतात त्याला एकदम कुशल कारागिरी लागतात, ह्याला कुशल कारागिरी लागत नाही. जास्वंदीला पण बरेच हे रोग पण आहेत. थंडीमध्ये काय असतं ते फुल गळून पडतं, ते देठापासून मोडून जातं आणि ते परत फुलत नाही. तो एक त्रास आहे. त्याला औषधं मारली जातात, संशोधन केले जात आहे. आणि संशोधन करायला आम्ही कृषी विभाग, आमचा जो वसई ठाणे पालघरचा जो कृषी विभाग आहे त्याचे सहकारी आम्हाला मदत करतात. आम्हाला जेव्हा अडचण येते तेव्हा आम्ही सर्व लोकांकडे जात असतो. म्हणजे शासकीय आणि शेतकऱ्यांच्या मध्ये गुंफण चांगली आणि चांगली आम्हाला मार्गदर्शन केलं जातं, सहकार्य केलं जातं. कृषी मेळावे सर्व ठिकाणी घेतले जातात आणि तिथे आम्हाला बोलवलं जातं, तिथे मार्गदर्शन केलं जातं.
1: व्यवस्थापन कसं करता आपल्या शेतीचं?
0: व्यवस्थापन मध्ये काय केलेलं आहे, माझ्याकडे जे मजूर लोक जे आहेत त्याच्यातला एक त्यांचा मुकादम असतो, म्हणजे तो प्रमुख असतो आणि तो जे सगळ्या मजुरांना आणतो. म्हणजे माझ्याकडे 15-16 मजूर असतील पण मी त्यांना कधी मी आणायला कुठे जात नाही. तो जो माणूस असतो तो तिकडनं आणतो, ते 1-1.5 महिना तो राहिला का तुझा जातो, मग त्याला आम्ही पगार वगैरे जर काय असतो. तो माझ्याकडे स्त्री पुरुष असा कुठला भेदभाव नाही, सगळ्यांना एकच भाव दिला जातो मजुरीचा. त्यांना मी सांगतो काय प्लॅनिंग आहे दिवसभरात, काय करायचं, कुठे पाणी द्यायचं, कुठे खत द्यायचं, कुठे औषध काय करायचं ते. आणि मी स्वतः आम्ही सगळे दोघं नवरा बायको आम्ही त्याच्या मागे असतो. आणि काम काय असं जड नाही, हलकं काम असतं. आणि किती जरी 1000 जरी सोनचाफा काढला त्याचं वजन 3.5 किलोच्या वर होत नाही. वजन उचलायला लागतं कधी जेव्हा खत नेऊन टाकायचं असेल किंवा स्प्रे करायचं असेल, ते वजन काम नाही. त्यामुळे म्हातारी माणसं माझ्याकडे चालतात आणि माझ्याकडे म्हातारी माणसंच असतात जी 50-60 वर्षाच्या वर त्यांना इतर कष्टाची करता येत नाही तशी असतात.
1: खत आणि पाणी यांचं व्यवस्थापन कसं करता?
0: झाडात जर आपण फिरलो ना का, झाडाला काय पाहिजे ते आपल्याला समजतं. जर पाणी पाहिजे असेल तर झाडाची पानं थोडीशी नरम पडतात, कसं समजायचं का, याला पाण्याची आवश्यकता आहे, मग आम्ही पाणी देतो. शिवाय जमीन थोडीशी खोदल्यावर सुद्धा कळतं का ओल कितपर्यंत आहे, त्याप्रमाणे आम्ही पाण्याचं नियोजन करतो. आणि आम्ही आता सगळं ठिबक वगैरे ते सगळं झालेलं आहे, सबमर्सिबल मोटर बिटर सर्व व्यवस्था. आता विजेचा पण प्रश्न नाही, काही नाही. स्प्रेईंगला आम्ही बूस्टर पंप लावतो, म्हणजे मशीनवर करतो. गवत कापण्यासाठी ग्रास कटर लावतो. छोटी छोटी जमीन नांगरणी करण्यासाठी पॉवर ट्रिलर असतो तो, किंवा रोटावेटर, असे आधुनिक जे आता यंत्र आले ते आम्ही वापर करतो आणि मजुरीचं प्रमाण कमी करतो.
1: बरं. आणि खत कोणती वापरली जातात? रासायनिक
0: खत बहुतेक आम्ही सेंद्रिय, म्हणजे शेण आमच्याकडे असतं, शेण आणून टाकतो. आणि रासायनिक आणि
1: जैविक खत
0: आणि सूक्ष्म अन्न द्रव्य वगैरे आम्ही वापरतो. झाडांना बुरशी येऊ नये म्हणून बुरशीचा आधी डोस देऊ शकतो, टॉनिक पण देऊ शकतो आपण. आणि कीड वगैरे येण्याचा संभव असेल तर आपण जेव्हा जास्त प्रमाणात ऊन वगैरे पडतं कीड येण्याचा संभव असतो, त्याच्या आधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून कीटकनाशक मारू शकतो. म्हणजे ती पण काळजी घेतो, म्हणजे जसं माणसासारखं त्याची पण आपण काळजी घेतो. अगोदर प्रिकॉशन म्हणून ते केलेलं तर थोडा त्रास कमी होतो.
1: बरं. एकंदरीतच रासायनिक आणि जैविक किंवा सेंद्रिय अशा तीनही पद्धतींच्या खतांचा वापर आपल्या शेतात केला
0: जातो. खिशाला परवडणार पण पाहिजे, मार्केटमध्ये अव्हेलेबल पण पाहिजे, तसं आमच्याकडे पण जे कुठलं असेल ते घ्यायचं,
1: जे उपलब्ध असेल ते शेतात वापरलं. बरं. शेतीचं उत्पादन आणि हंगाम यांचा मेळ कसा जुळवून आणला जातो?
0: याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवावर काहीतरी केलेलं असतं.
1: अच्छा.
0: म्हणजे छाटणी घेतली कुठल्याही फुलाला किंवा काय, तर ती छाटणी घेतल्यानंतर त्याला किती दिवसांनी त्याला पालवी फुटणार, किती वेळा फुलं येणार, हा आम्ही जरा अंदाज घेतो. आणि त्याप्रमाणे सीझन कोणता आहे, गणपतीला जास्त डिमांड असते त्यावेळे, मग ते काय करायचं, त्यामुळे ती छाटणी पाण्याचं औषधाचं आम्ही नियोजन करतो.
1: अच्छा. आणि मग त्या अवधीमध्ये
0: त्या म्हणून काही लोक आमच्याकडे तो सीझन वाईज माल काढतात ना आणि पैसे कमावतात, ते तसं असतं. पण त्याच्यासाठी सगळ्यांचं आमचं सहकार्य असतं. म्हणजे कृषी खातं बोला तुम्ही किंवा कृषी विज्ञान केंद्र म्हणा, आमचे शेतकऱ्यांची मंडळ आहेत, ते एकमेकाला आम्ही मदत करतो.
1: बरं. या शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक किती आवश्यक आहे?

0: तसं बघितलं मॅडम तर जमिनीला आमच्याकडे पुष्कळ भाव आहे. शहरीकरणामुळे आणि आमच्याकडली जागा आहे, समुद्रकिनारे आहे, पर्यटन चांगले येतात, जागेला भाव पण पुष्कळ आहेत. त्या मनाने आम्हाला उत्पन्न शेतीतलं कमी मिळतं, पण स्वतःची वडिलोपार्जित जमीन आहे, ठेवून द्यायची पुढच्या पिढीसाठी, म्हणून ते आपण ते करायचं आणि एक आनंद मिळतो. म्हणजे जो आनंद आपल्याला पैसे देऊन मिळणार नाही तो आम्हाला आनंद त्या शेतीमध्ये मिळतो. सोनचाफ्याची लागवड जर करायची, कोणती सोनचाफा जास्त, पण सोनचाफ्याची आमच्याकडे एक पद्धत आहे, 10 बाय 10 फुटावर आम्ही लागवड करतो. जमीन उताराची पाहिजे, पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. आमची जमीन वाळूची असल्यामुळे तिकडे पाण्याचा निचरा चांगला होतो, किंवा डोंगर माथ्यावरची किंवा उतारावरची असली तर ती चांगली. हा, जर 10 बाय 10 फुटावर लावली तर 400 कलम एका एकर मध्ये लागतात, ज्याची किंमत 200 ते 250 रुपये प्रति झाड कलम असल्यामुळे त्या हिशोबाने तुम्हाला खर्च येतो. आणि मग खत औषध वगैरे टाकून ते वाढवायचं. शासनाच्या पण स्कीम आहेत, त्या पण मिळतात. पण आमच्याकडे काय झालं मॅडम माहितीये का, आमचा जो वसईचा भाग आहे हा बेटामध्ये आहे, तिन्ही बाजूने आम्हाला समुद्र आहे आणि चौथ्या बाजूने जंगल असल्यामुळे आमच्याकडे जागा कमी आहे. जागेचं प्रमाण गुंठेवारीत आहे, आमच्याकडे एकराने जागा कोणाकडे नाही, फार कमी लोकांकडे एकराने. त्यामुळे त्याच्यावर जी मेहनत आणि लक्ष दिलं ते आमच्याकडे केलं जातं.
1: यातून मिळणारा नफा किती असतो?
0: जर जागेच्या किमतीच्या बघितलं ना तुम्ही तर नफा फार एकदम अल्प असतो. पण आता रिटायर झालेली माणसं आता काय करू शकणार, आता माझ्यासारख्याच 73 वर्षाचं वय आहे, आता आम्ही दुसरं काय करू शकणार. आणि आता फक्त मॅनेजमेंटच करायची, मजूर वगैरे आहेत, झाडं लावलेली आहेत, ते लोक काढतात फुलं वगैरे, ते पॅकिंग वगैरे करतात. आणि वेळोवेळी आमच्याकडनं ना वसईमध्ये एक असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, आमच्याकडनं तुम्ही 10 जरी फुलं काढली किंवा 100 ग्रॅम जरी मोगरा असला तरी मार्केटला आमच्याकडे पाठवायची व्यवस्था आहे. ते फुलं नेणारे लोक आहेत का, ते त्याची अमुक मजूर घेतली का, आपल्या दुकानावर नेऊन विकली जाते, सगळं पैसे मिळतात. म्हणजे फुलं कुठे नाश होत नाही का, काढल्यात वगैरे. म्हणजे कधीही काढा, रात्री काढा, दिवसा काढा, कधी पण काढा, ते न्यायला माणसं वेगवेगळ्या प्रकारची वेगळ्या टायमात आहेत, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा पडतो. वजन घेतो ना त्याच्या 25-30% पर्यंत नफा पण असतो, कधी कधी नाही होत.
1: जेव्हा तुम्ही ही फुलं बाजारात विक्रीसाठी पाठवता तर त्याचं पॅकिंग कसं केलं जातं?
0: पूर्वी काय होतं मॅडम, आमच्याकडे पुष्कळ माल नव्हता, एवढा कमी असायचा, त्यामुळे आम्ही काय केळीच्या पानामध्ये बांधून पाठवायचो होतो. आता गेले 25-30 वर्षापासून तर आम्ही प्लास्टिक आल्यापासून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वापरून देतो. चांगला 50-51 मॅग्रॉनचा प्लास्टिक पिशवीत वापरतो आणि तो पाठवतो. प्लास्टिक पिशवीत म्हणजे माल व्यवस्थित राहतो फुलं, आणि त्यातनं दिसायला पण मार्केटिंग करताना फुलं चांगली दिसतात. जर आपण केळीच्या पानात वगैरे केली असं दिसणार नाही, मग चांगला माल खराब माल असं काय हे नाही करत.
1: ग्राहकाला दिसली पाहिजे, त्यांनी भुरळ पडली पाहिजे, आकर्षित झाले पाहिजे ग्राहक त्याकडे.
0: त्यासाठी आम्हाला ती प्लास्टिक पिशवी वापरावं लागतं. एक 8 बाय 12 आणि 10 बाय 12 प्लास्टिकची पिशवी आणि 5 बाय 6 अशा याच्या पलीकडे पिशव्या लागत नाही, आणि त्या परत रिसायकलिंग करता येण्यासारखे असतात.
1: पॅकिंग कसं असतं?
0: पॅकिंग 10 असतं, 50 आणि 100 असतं पिशवीमध्ये. हा, म्हणजे ते विक्री करणाऱ्याला पण बरं पडतं. 10-10 ची 50 ची वगैरे अशी सगळे विक्री करतात.
1: आणि जास्वंदीच्या फुला,
0: जास्वंदीची 100 ची कळे असतात.
1: अच्छा,
0: जास्वंद एक दिवस अगोदर काढायची असते, कळे असतात आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी मार्केटमध्ये जाईपर्यंत फुलली पाहिजे. जेव्हा तो ग्राहक घेईल त्यावेळी त्याला ती फुललेली फुलं दिसणार.
1: फुलशेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही?
0: फुलशेतीमध्ये जर ज्यांना कोणाला यायचं असेल तर माझं असं हे आहे की रोज काम करायची तयारी असेल त्यांनी फुलशेतीत यावं, किंवा की त्याच्याकडे पर्याय काही दुसरा नसेल. कारण का, फुलशेती अशी आहे ही रोज येणारी फुलं आहेत. काही मोगरा वगैरे आहेत ना, जाई जुई वगैरे सीझनल आहेत, पण सोनचाफा बोलाल, जास्वंद ही रोज येणारी फुलं आहेत. त्याला तुम्हाला रोजची मजुरी पाहिजे. आणि सकाळच्या वेळेस सोनचाफा जर काढायचं, सकाळी तुम्हाला एक 1-2 तास जर माणसं मिळाली तरी पण चालू शकतं, ते आपल्याला पण परवडतं आणि सगळ्यांना परवडतं. फुलशेतीच करावी, कारण माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत आनंद आणि सण वगैरे असतात, त्याला फुलं ही लागतातच. फुलांची कधी पण कमतरता आहेच, फुलाची मागणी ही असणारच. समाजामध्ये सण हे उत्सव करण्याची परंपरा असल्यामुळे फुलांची डिमांड आहे. खूप आधुनिक पद्धतीची परदेशी फुलं वगैरे आलेली आहेत, पण सोनचाफा जास्वंद याला डिमांड आहे ती एवढी आहेच.
1: कायमस्वरूपी त्यांना मागणी आहे,
0: पारंपरिक फुलं आहेत आणि टिकाऊ आहेत. त्याला सोनचाफ्याला तुम्ही जर नेलं घरी ठेवून दिलं 2-3 दिवस त्याचा सुगंध येतच राहणार. तसं आम्ही तेल आणि ते काढण्याचा सुगंधी अर्क काढण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. आणि त्यातनं जर अत्तर वगैरे जर निघालं, सेंट वगैरे जर निघालं, तर शेतकऱ्याला आणखी पैसे मिळू शकतील.
1: बरोबर,
0: असं म्हणजे जो सकाळी मार्केट

0: चांगला भाव असून दुपारी कमी असतो, तर राहिलेला माल तिथे देऊ शकतो. आणि आदिवासी पट्ट्यामध्ये जवार वगैरे ट्रान्सपोर्टिंग कमी आहे, जर तिथे जर लावली तर आदिवाशांचा चांगले पैसे मिळतील. त्यांच्याकडे जमीन असते, त्यांना त्याची कष्ट करायची ताकद असते आणि मेहनत करणार असते. तर तिथे जर लावले आणि तिथे त्या भागात जर एखादा कारखाना वगैरे काढला तर चांगला युनिट चालेल आणि त्यांची पण जीवनमान सुधारेल असं आहे.
1: सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या फुल शेतीविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना सविस्तर माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण ऐकत होतात सोनचाफा आणि जास्वंद यांची शेती करणाऱ्या सुभाष भट्टे यांची यशोगाथा. यांच्याशी बातचीत केली होती स्वप्निता शिंदे यांनी.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहा,
4: पर हम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.

शेतकरी बंधूंनो आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी। कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भाऊ इकडे कसे बियाणं घ्यायला, यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुग सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
2: प्रमाणित बियाणंच घेणार ना
1: ते काय?
2: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
1: बर,
2: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
1: ते काय?
2: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
1: हे काय फार कठीण दिसत नाही.
2: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निशुल्क फोन करा.
3: मातीची कर्बुन चाचणी प्रमाणित शेत बनवूया.
4: विकसित बियाणे होईल पिकामध्ये वाढ.
3: योग्य यंत्रानं पुरेशा खोलीवरच पेरा तुम्ही याला.
4: पहा मग उगवेल शेता शेतातून सोनं.
3: संतुलित खत आणि सिंचनानं उत्पन्न वाढवू शेतकऱ्यांनो.
4: नाशासाठी कीटकांच्या वापरा IPM शेतकऱ्यांनो.
5: अंगणी संपील सूर्यानंदाचे गीत गाऊया. उत्पन्न
6: आता होतील इच्छा पूर्ण, शेतकरी होईल सुखी समृद्ध. अधिक माहितीसाठी 1551 वर निशुल्क फोन करा.
7: वृक्ष देई
8: जलमृदाला आसरा,
7: जलमृदा देई
8: कृषी धनाला आसरा,
7: कृषी धन देई
8: सर्वांना आसरा.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: भ्रष्टाचार से जुड़ी कोई शिकायत है तो चुप मत रहिए। सेंट्रल विजिलेंस कमीशन यानी CVC भ्रष्टाचार के खिलाफ शिकायत दर्ज करने का एक जरिया है। अगर

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: श्रोतेहो, भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: प्रशासनातील पारदर्शिता आणि ससोटी सुनिश्चित करण्यासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: जनसामान्यांप्रतीच्या उत्तरदायित्वाची जाणीव अधिक प्रज्वलित होण्यासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे सकारात्मक वाटचालीसाठी
5: सतर्कता, जागरूकता.
4: सतर्कता जागरूकता सप्ताह
5: 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026.
4: सतर्कता जागरूकता.
6: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
7: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
6: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
7: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
6: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं.
1: कुठे शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि तसं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल. मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं ऍव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे ऍव्हरेज आहे ते ऍव्हरेज जास्ती झालेलं आहे तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
0: गरज पडल्यास या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा असं भरणे म्हणाले. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणीही त्यांनी केली. तूर, उडीद आणि मसूर या पिकांची किमान आधारभूत दरावर 100% सरकारी खरेदी केली जाईल, तसंच 48 तासांच्या आत पैसे मिळण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2026 मध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावेत यासाठी सरकार एका बहुआयामी धोरणावर काम करत आहे. या धोरणामध्ये पश्चात व्यवस्थापन, वैज्ञानिक साठवणूक आणि विपणन व्यवस्था बळकट करणं यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं. देशातली कृषी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि अन्नधान्य जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या नवीन बाजारपेठेच्या संधींचाही लाभ घेईल असं ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला परतावा मिळण्यात मदत होईल आणि भारत जगासाठी अन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणून उदयाला येईल असं प्रतिपादन त्यांनी केलं.
2: FTA का जो हमारे कृषि समझौते हुए दुनिया के देश, वो भारत के किसानों के लिए बहुत उपयोगी है. कई कृषि उत्पाद ऐसे हैं जो 0% इम्पोर्ट ड्यूटी पर दुनिया के बाजारों में जा सकते हैं. हमारे फल, हमारी सब्जी, हमारे अनाज, अगर बाजार से किसान को ठीक कनेक्ट कर दिया तो उसको दाम ठीक मिलने की गारंटी है.
0: भारताचं भौगोलिक स्थान आणि युद्धसज्जता लक्षात घेऊन रणनीती आखणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षामुळे उद्भवलेल्या संकटात भारतीय नौदलानं ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा यशस्वीपणे पार पाडलं याची त्यांनी प्रशंसा केली. महासागरात कुठेही भारताचा तिरंगा ध्वज सुरक्षा, दिलासा आणि आत्मविश्वास यांचा संदेश असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर व्यवहार, लॉजिस्टिक्स इत्यादी विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट ओढवू शकतं असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिला आहे. युक्रेन आणि इराणमधल्या युद्धामुळं ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांमधल्या अर्थव्यवस्थांसाठी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटीत आयोजित एका चर्चेत बोलत होते. धान्य निर्यात करणारे काही प्रमुख देश आपली उत्पादनं बाहेर पाठवू शकणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे. धोरणकर्ते असं म्हणू शकत नाहीत

की अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असं त्यांनी बजावलं. अनेक देशांच्या मूलभूत गरजांकडे इतकं दुर्लक्ष होऊ नये की ज्यामुळे ते संकटात सापडतील याची खबरदारी घेतली पाहिजे असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी देवीकडून तलवार प्राप्त झाली होती अशी पारंपरिक श्रद्धा असल्याचं एनसीईआरटीनं तयार केलेल्या इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात म्हटलं आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड भाग 2 हे पुस्तक आज प्रकाशित झालं. भारतात देवींची उपासना ही एक दीर्घकालीन परंपरा आहे. 7व्या शतकापासून अनेक राजांनी संघर्ष काळात काली दुर्गा भवानी आणि शक्तीच्या इतर रूपांची रक्षक म्हणून आराधना केली आहे. बस्तरचा शासक अन्नमराज याला माणिक्य देवी अर्थात दंतेश्वरीनं तर विजयनगरच्या कुमार कंपनालाही देवीनं तलवार दिली होती अशी मान्यता असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून विश्लेषणात्मक आणि चर्चात्मक क्षमता विकसित करणं, चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे.

0: इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात म्हटलं आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड भाग 2 हे पुस्तक आज प्रकाशित झालं. भारतात देवींची उपासना ही एक दीर्घकालीन परंपरा आहे. 7व्या शतकापासून अनेक राजांनी संघर्ष काळात काली, दुर्गा, भवानी आणि शक्तीच्या इतर रूपांची रक्षक म्हणून आराधना केली आहे. बस्तरचा शासक अन्नमराज याला माणिक्य देवी अर्थात दंतेश्वरीनं, तर विजयनगरच्या कुमार कंपनालाही देवीनं तलवार दिली होती अशी मान्यता असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून विश्लेषणात्मक आणि चर्चात्मक क्षमता विकसित करणं, चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे असं एनसीईआरटीचे प्रमुख दिनेश सकलानी यांनी म्हटलं आहे. याच भावनेतून इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राचं हे पाठ्यपुस्तक संकल्पित आणि विकसित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिशु वयोगटातल्या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार उत्पादनांच्या पॅकेजच्या पुढच्या भागावर महत्वाची सूचना, आईचं दूध आपल्या बाळासाठी सर्वोत्तम आहे असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र अन्न सुरक्षा प्राधिकरणानं आज याबाबतचा अनुपालन आदेश जारी केला आणि तो राज्यभर तात्काळ अंमलात आला आहे. हे पूरक अन्न 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच द्यावं, हेही उत्पादनांच्या पुढच्या भागावर लिहिणं अनिवार्य असल्याचंही आदेशात म्हटलं आहे. लहान मुलांची किंवा स्त्रीची चित्र वापरणं, अशा अन्न पदार्थांची जाहिरात करणं, मोफत नमुने अर्थात सॅम्पल्स वाटणं यावरही आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदर वीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्य पदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्याने 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्य पदक पटकावलं. मुष्टियोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ಮಾಡಿದ್ರಾ?

Ayo,

0: என்னாயா இது?
1: எக்க சத்துரனா

camisca.

0: थर्रा सुहाना होगा।
1: अच्छा
0: थर्रा